सुप्रभात श्रोतेहो. मध्यम लहरी 500 वर आपणांक 8.00 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर 16 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 7 जुलै 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 5:55 झाली आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात जास्तीत जास्त उष्णतामान 33 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 0.9 अंशानं कमी होतं. कमीत कमी उष्णतामान 22.8 डिग्री सेल्सिअस सरासरी इतकंच नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात आकाश आभ्राच्छादित राहील. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त उष्णतामान 30 डिग्री आणि कमीत कमी उष्णतामान 24 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 आपल्या नियोजित वेळी, श्रद्धा सेतू एक्सप्रेस 6:45 येणारी गाडी 3 मिनिटं उशिरा, अमृत भारत एक्सप्रेस 5:45 येणारी ही गाडी 3 तास 4 मिनिटं उशिरा धावते आहे, तेलंगणा एक्सप्रेस 7:10 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:20 CSMT नागपूर दुरांतो एक्सप्रेस 8:25 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 हमसफर एक्सप्रेस 7:25 येणारी ही गाडी 1 तास 20 मिनिटं उशिरा धावते आहे, विदर्भ एक्सप्रेस 8:55 आमला नागपूर मेमू 8:45 गीतांजली एक्सप्रेस 7:40 येणारी गाडी 1 तास 21 मिनिटं उशिरा धावते आहे. नागपूर गरीब रथ एक्सप्रेस 9:20 नियोजित वेळी सुटेल. दक्षिण एक्सप्रेस 9:20 बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15 प्रेरणा एक्सप्रेस 10:25 गंगा कावेरी एक्सप्रेस 10:25 दीक्षाभूमी एक्सप्रेस 9:40 येणारी गाडी 45 मिनिटं उशिरा धावते आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 नियोजित वेळी येईल. ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 येणारी ही गाडी 1 तास 14 मिनिटं उशिरा धावते आहे. सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता आपल्या नियोजित वेळेस येईल. ही सूचना आता हिंदीतून. संबंधित रेल अधिकाऱ्यांचे प्राप्त जानकारीनुसार जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 पर नियत समय पर आएगी. श्रद्धा सेतु एक्सप्रेस 6:45 पर आने वाली गाड़ी 3 मिनट देरी से चल रही है. तेलंगाना एक्सप्रेस 7:10 पर नियत समय पर.

आशा भोसले यांनी गायलेली श्रीधर स्वामी यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची भक्तिरचना.

समूह स्वरातल्या या देशभक्ती रचनेबरोबरच अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपविता होतो. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:30 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत चिंतन. आज या कार्यक्रमात डॉक्टर अमृता इंदूरकर यांचे विचार ऐकूया. विषय आहे हिरवं सोनं.

हिरवे सोने. अनादि काळापासून हिंदभूची ख्याती सुजलाम सुफलाम अशी आहे. आसेतू हिमाचल भारताची भूमी जलसमृद्ध आणि हिरव्या सोन्याने नटली आहे. सोनं श्रीमंतीचं, वैभवाचं, समृद्धीचं प्रतीक आहे. ती श्रीमंती, ते वैभव, ती समृद्धी भारतमातेला हरिततेच्या रूपाने लाभली आहे. औद्योगिकीकरणाच्या झपाट्यात दाट जंगले, हिरवी शेते अनेकदा उजाड झाली, तथापि ही समृद्धी मात्र कधीही नष्ट झाली नाही. तिच्यावर इतका अन्याय होऊन एका नैसर्गिक क्षमतेने येथील अरण्ये फुलतच राहिली. जागोजाग वृक्षवल्ली फुलतच राहिल्या. तथापि त्यालाही मर्यादा आहेतच. पर्यावरण कितीही असंतुलित झाले तरी निसर्ग त्यामध्ये संतुलन निर्माण करतो, पण किती दिवस तो हे कार्य करणार? निसर्ग आपला शत्रू नाही, मित्र आहे. मित्रच नव्हे तर रक्षणकर्ता आहे. त्याचे आपण रक्षण करू तरच तो आपले रक्षण करणार आहे. या हिरव्या सोन्याची किंमत पिवळ्या 24 कॅरेटच्या सोन्याहून कितीतरी अधिक आहे. आपला निरामय श्वासोच्छ्वास केवळ हिरव्या सोन्यामुळे आहे. यंत्रयुगात मानवाने माजवलेले प्रदूषण नाहीसे करण्याची क्षमता फक्त वृक्षांमध्ये आहे. आज अनावश्यक वृक्षतोडीवर कायद्यानेच बंदी घातली गेली आहे. व्यक्तिमात्राच्या प्राणाचे मोल जेवढे तेवढेच वृक्षांच्या प्राणाचे मोल आहे. आणि म्हणूनच प्राणांची बाजी लावून वृक्षांचे, हिरवळीचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे. तथापि हे कार्य केवळ सरकारी पातळीवर होऊन उपयोगाचे नाही, त्याकरिता फार मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता आहे. हे एक देशव्यापी निरंतर चालणारे अभियान व्हावयास हवे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही आपली जबाबदारी आहे, हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव अगदी लहानपणापासून व्यक्तीच्या मनात रुजली जाणे आवश्यक आहे. विशेषतः शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या मनावर ही बाब रुजवली जाणे

आवश्यक आहे। त्यासाठी पर्यावरण रक्षणाचे आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रम वारंवार राबविले जाणे आवश्यक आहे। या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना अपरिहार्यपणे सहभागी करून घेऊन त्यांच्या हातून वृक्षारोपण केले गेले पाहिजे। त्या वृक्षांबद्दल त्यांच्या मनात आस्था आणि प्रेम निर्माण झाले पाहिजे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे वृक्षवल्लींशी विद्यार्थ्यांचे नाते निर्माण झाले पाहिजे। असे झाले तर या भारतभूमीचे निसर्गश्रीने नटलेले वैभव दाम दुपटीने परत येईल। या हरित सुवर्णरूपी अलंकाराने सजून आमची भारतमाता आमच्याच कल्याणार्थ वरदायिनी बनून आमची जीवने समृद्ध करील। हे हिरवे सोने पिकते ती खाण म्हणजे भूमी होय, तथापि ती खाण जलसमृद्धीने परिपूर्ण हवी म्हणून या हिरव्या सोन्याच्या प्राप्तीकरता जलसंपत्तीचे रक्षण देखील अपरिहार्यच आहे। भूमी, जल, वृक्ष यांचा संबंध समवाय स्वरूपाचा, निरंतर स्वरूपाचा असा आहे।

चिंतन कार्यक्रमात डॉक्टर अमृता इंदुरकर यांचे विचार आपण ऐकलेत. विषय होता हिरवं सोनं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:35 झाली आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा असे आहेत आमचे आज प्रसारित होणारे प्रमुख कार्यक्रम. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी, निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा प्रसारित केला जाईल. 6:50 परिसर, पर्यावरणपूरक पंढरीची वारी या माहितीचा भाग तिसरा. सहभाग दत्तम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, निसर्गवारीचे अध्यक्ष प्रशांत अवचट. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात प्रतीक म्हैसकर यांच्या हिंदी गझल प्रसारित केल्या जातील. 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक, शीर्षक हायटेक शेती प्रगतीची गती, लेखक प्राध्यापक डॉक्टर गोपाळ शिंदे आणि सादरकर्ते सदानंद कामडी. 9:00 सूचनापत्र. 9:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुधीर गोसावी यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग विभास आणि ललित. 10:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम, विषय ब्लड कॅन्सर आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर रजत बजाज. 10:35 ओटीवर आरोग्य सल्ला या मालेत 40 नंतर महिलांच्या आरोग्य समस्या आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर स्वप्ना गुप्ता यांनी दिलेली माहिती. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:30 स्वर बहार. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण. सुरुवातीला वनिता मंडळ, असावे घरते अपुले छान या मालेत वास्तुरचना करण्याची गरज याविषयी आर्किटेक्ट रेणुका कुळकर्णी यांची मुलाखत प्रसारित केली जाईल. साहित्य विश्व या मालेत स्वप्ना जगदळे यांच्या कविता आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत संगीता रसपुरे. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 आणि 5:02 नादब्रह्म. 5:30 युववाणी. तरुणाई रंगरेषेच्या पलीकडे याविषयी अभिजित मोंदेकर यांची मुलाखत. सादरकर्ते अतुल साखरकर. 6:30 अमृत कलश. 7:15 विधिमंडळ समालोचन. 7:30 माझं घर माझं वावर. उशिरा येणारा पाऊस आणि शेती नियोजन बदल याविषयी स्नेहल वैद्य यांची मुलाखत आणि पशूंमध्ये होणारे सर्पदंश आणि उपचार याविषयी डॉक्टर स्वाती उमप यांचं भाषण प्रसारित केलं जाईल. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन. रात्री 10:00 नादब्रह्म आणि 10

अजून 30 मिनिटांनी मराठी नभोनाट्य पाऊस. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ब्लड कॅन्सर. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर रजत बजाज. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266 तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. आजचा विषय आहे निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत. आज या माहितीचा भाग दुसरा ऐकूया.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, निंबोळी अर्काचं महत्व काय हे आपण कालच्या कृषीवाणीतून लक्षात घेतलं होतं. आज आपण 5% निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धती लक्षात घेऊया. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण जर निंबोळ्या गोळा करून वाळवून ठेवल्या असतील तर त्याचा उपयोग आपल्याला आता कीड नियंत्रणासाठी करता येईल. आता साठवलेल्या निंबोळी ज्या आहेत त्या फवारणीच्या 1 दिवस अगोदर आपण बारीक कुटून घ्याव्यात. साधारणपणे 5 किलो निंबोळीचा चुरा हा आपण 9 लिटर पाण्यामध्ये फवारणीच्या आदल्या दिवशी रात्रभर भिजत ठेवावा. तसंच 1 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम साबणाचा चुरा हा आपण वेगळा भिजत टाकावा. फवारणीच्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी आपण 9 लिटर पाण्यातील निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून गाळून घ्यावा. आता या गाळलेल्या अर्कात 1 लिटर तयार केलेल्या साबणाचं द्रावण मिसळून घ्यावं. हे सर्व मिश्रण साधारणपणे 10 लिटर होईल एवढं पाणी आपण टाकावं. यामधून 1 लिटर अर्क 9 लिटर पाण्यात ढवून घ्यावं आणि ते आपण फवारणीसाठी वापरावं. अशा पद्धतीनं तयार केलेला निंबोळीचा अर्क हा 5% असतो. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा वापर आपण केला पाहिजे, जेणेकरून रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीच्या खर्चात आपल्याला बचत करता येईल. त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकाचा अतिवापर टाळून आपण मित्रकिडींचं संवर्धन देखील करू शकतो. अशा रीतीनं आपल्याला पर्यावरणाचा समतोल देखील राखता येईल. आता आपला कल हा सेंद्रिय शेतीकडे दिसून येतोय, तेव्हा अशा परिस्थितीत आपण फवारणीसाठी 5% निंबोळी अर्काचा मोठ्या प्रमाणात वापर करावा. अशा रीतीनं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे आपण कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर करूया.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. आता ऐका हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात विदर्भात आकाश आभ्राच्छादित राहील. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर

याला यू फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ब्लड कॅन्सर. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर रजत बजाज. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266 तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:45 होत आहेत. काही क्षणातच आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. 6:55 दिल्ली केंद्रावरच्या संस्कृत बातम्या.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषणाशी संबंधित आहे. अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात, त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये. इतरांचा कंगवा वापरू नका. टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत, त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद

0: यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते, केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूचे पोषण सुधारते. केस धुण्यासाठी माइल्ड शॅम्पू किंवा शिकिकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत. विशेषतः काळे तीळ, खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री झोपताना तळपायाला गाईच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा. यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते, शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या तिसऱ्या भागात अवचट जी आपलं स्वागत।
2: रामकृष्ण हरी।
1: रामकृष्ण हरी। तुम्ही जनजागृती केलीत पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करता आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे, तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
2: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं।
1: बर बर।
2: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली, तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे।
1: बरोबर।
2: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची, त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा।
1: बरोबर।
2: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला। त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही।
1: बरोबर आहे।
2: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे। आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो।
1: बरोबर।
2: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या। गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2,68,00,000 पानाच्या पत्रावळी वितरित केल्या।
1: बर।
2: आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या।
1: बरोबर।
2: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी ज्याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं।
1: अरे वा।
2: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस।
1: बरोबर।
2: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे।
1: बरोबर।
2: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे। त्याचबरोबर

0: आमचा श्रद्धेचा विषय असतो. आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो, पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
1: बरोबर.
0: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं जातं. नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो.
1: बरोबर.
0: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं.
1: बरोबर.
0: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं.
1: बर.
0: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं. आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो.
1: बर.
0: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो. या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे, या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरण

0: नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं.
1: बरोबर.
0: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं.
1: बर.
0: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं. आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो.
1: बर.
0: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो. या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे, या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत.
1: अरे वा.
0: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे तीही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल. अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे. वारी मार्गावर समजा रोज 5 लाख लोक दिवसा दुपारी आणि 5 लाख लोक रात्री भोजन करतायत.
1: बरोबर.
0: तर 5 लाख लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्याचा प्रश्न हा शून्य होईल.
1: बरोबर.
0: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल.
1: निश्चितच. आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत. या भागापुरता निरोप घेतो. नमस्कार. श्रोती हो, ही आकाशवाणी
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक जतिन शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य जकार्तायाम् इण्डोनेशिया देशस्य प्रधान राष्ट्रपतिना प्रबोवो सुबियान्तो इत्यमुना सह द्विपक्षीय वार्तां विधास्यति. प्रधानमन्त्री श्रीमोदी राष्ट्रपति प्रबोवो इत्यस्य आह्वानेन तत्र त्रिदिवसीय आधिकारिक प्रवासे ह्यः एव जकार्ता नगरं सम्प्राप्तवान्. अत्रागमने तावत् इण्डोनेशिया वायुसेनायाः युद्धकविमानैः प्रधानमन्त्रिणः विमानस्य गगनमार्गे संरक्षणं कृतम्. सहैव विमानपत्तने राष्ट्रपतिना स्वयमुपस्थाय तस्य विशेषं भव्यं च स्वागतं विहितम्. एतादृशम् अभूतपूर्वम् अभिनन्दनम् अवलोक्य प्रधानमन्त्रिणा निगदितं यत् इयं वार्ता 18-2000 भारत इण्डोनेशिया व्यापकरणनीतिकसहयोगाय कञ्चन नूतनं वेगं प्रदास्यति. जकार्तायां प्रदर्शितानि मनोरञ्जकसांस्कृतिकप्रदर्शनानि श्लाघयन् प्रधानमन्त्रिणा प्रोदीरितं यत् एतानि प्रदर्शनशिल्पानि भारत इण्डोनेशिया देशयोः प्राचीनसभ्यतायाः संस्कृतेः आध्यात्मिकसम्बन्ध प्रगाढतां प्रतिबिम्बयन्ति. अत्रावसरे प्रधानमन्त्रिणा तत्र इण्डोनेशिया छात्राणां समन्वय समूहेन कृतं भरतनाट्यनृत्यमपि भृशं प्रशंसितम्. स्वस्य विश्रामभवने प्रवासी भारतीयैः सह मिलित्वा तेन रामायणकथाधारितं प्रसिद्धं वायाङ्गकुलित छायाखटपुतली प्रदर्शनं बौद्धिकभक्तिनृत्यञ्च अवलोक्य महान् हर्षः प्रकटितः. इण्डोनेशिया देशे भारतीय राजदूतस्य संदीप चक्रवर्तिनः अनुसारं प्रधानमन्त्रिणः अयं प्रवासः दक्षिणपूर्व एशियायाः अस्याः बृहत्तमायाः अर्थव्यवस्थायाः साकं भारतस्य रणनीतिक सम्बन्धान् उच्चतरशिखरं प्रापयिष्यति. ध्यानार्हं वर्तते यत् प्रधानमन्त्रिणः अस्य त्रिदेशीय इण्डो पैसिफिक प्रवासस्य एतत् प्रथमं चरणमस्ति. अतः परं सः अस्मिन्नेव सप्ताहान्ते आस्ट्रेलिया न्यूजीलैंड देशयोः अपि भ्रमणं विधास्यति. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासेन सामान्य सचिवस्य चंपतरायस्य न्यास सदस्यस्य डॉक्टर अनिल मिश्रस्य च त्यागपत्रे स्वीकृतम्. कथितेन राममन्दिर दानवञ्चन प्रकरणे तयोः नाम प्रकाशात् परं उभौ त्यागपत्रं प्रदत्तवन्तौ. कृष्णमोहनः नवनियुक्तिपर्यन्तम् अन्तरिम सामान्यसचिवरूपेण नियुक्तः. तस्य परिवादे कथितदान अनियमिततायाः प्रकरणे FIR इत्यस्य पञ्जीकरणम् अभवत्, यस्मिन् 8 जनाः निगडिताः. विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः बहरीन देशे तत्रत्येन नरेशेन हमद बिन ईसा अल खलीफा इत्यमुना साकं शिष्टाचारमेलनं विहितवान्. सहैव द्विपक्षीय सहयोगं सुदृढीकर्तुं प्रमुखचर्चाः अपि साधितवान्. विदेशमन्त्री कतरदेशस्य यात्रां परिसमाप्य स्वस्य उपसागरीय देशानां चतुर्देशीय प्रवासस्य द्वितीय चरणे बहरीन नगरं सम्प्राप्तवान्. अत्रावसरे सः बहरीन देशे निवसद्भिः प्रवासी भारतीयैः सह वार्तां साधितवान्. भारतर्तु विभागेन अद्य गुजरात सौराष्ट्र कच्छ मध्य महाराष्ट्र तटीय कर्नाटक प्रदेशेषु

0: अतिवृष्ट्या सह प्रचण्डवृष्ट्यै रेड अलर्ट इति रक्तवर्णीया सञ्चेतना प्रसारिता। आगामिदिनद्वयोः दिल्ली हरियाणा चण्डीगढ़ पंजाब बिहार छत्तीसगढ़ हिमाचल प्रदेश उत्तराखण्ड आंतरिक कर्नाटक मध्यप्रदेश विदर्भ उपहिमालयी पश्चिम बंग सिक्किम राज्येषु प्रचण्डवृष्टिः भविष्यति इति विभागेन पूर्वानुमानितम्। अंडमान निकोबार द्वीपेषु आंध्रप्रदेशे गांगेय पश्चिम बंग प्रदेशे अरुणाचल प्रदेशे असम राज्ये मेघालये छत्तीसगढ़े नागालैंडे मणिपुरे मिजोरम राज्ये त्रिपुरा राज्ये च अग्रिमेषु त्रिषु चतुर्षु दिनेषु मेघगर्जनेन सह विद्युद्योतनं झंझावातः च भविष्यति इत्यपि विभागेनोक्तम्। फुटबॉल क्रीडायां स्पेन देशेन गतरात्रौ डलास क्रीडांगणे राउंड ऑफ 16 क्रीडायां पोर्चुगल देशः 1-0 इत्यंकांतरालेन पराजित्य फीफा विश्वकप क्रीडायाः प्रागुपान्त्यचक्रे स्थानं सुरक्षितम्। स्पेन इदानीं शुक्रवासरे लॉस एंजलिस क्रीडांगणे यूएसए बेल्जियम वा देशं सम्मुखीकरिष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन। आज मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ब्लड कॅन्सर। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर रजत बजाज। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर 6940067 2560101 आणि 2529266 तेव्हा ऐकायला विसरू नका। लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।
2: Hey, हाय प्रतीक्षा।
3: हाय।
2: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना।
3: अरे समीर मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
2: काय सांगतेस,
3: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क।
2: क्या बात है।
3: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
2: हा बात आहे प्रतीक्षा। आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब ओटीटी प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
3: बिलकुल।
4: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन। कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज। प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती।

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbharatiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती अर्काइव्ज.

0: दूरदर्शन संचे घरी
1: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी
0: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी
1: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
0: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
1: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
0: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जाते
2: प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची
3: राधिका किती वाट बघायची चल ना लवकर
4: अहो हो आलेच
5: कान लगे होते थे दिल लगा होता था बस आवाज सुन भारत हसता था रोता था
4: आणि हे काय कार चालवताना हा डेकचा आवाज यामुळे लक्ष विचलित होतो हो
3: अगं ऐक जरा आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय या दूरचित्रवाणीचे 65 लाइव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत यात बातम्या माहितीपट इन्फोटेनमेंट लाइव्ह TV स्ट्रीमिंग फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे
4: अरे वा किती छान मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्रमैत्रिणींना सांगते
5: न्यू रिलीजेस बॉलिवूड की न्यू थिंग भी है डॉगी भी है न्यू फौजी भी है
6: प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन

0: राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, त्यांचं जीवन म्हणजे सत्याचा साक्षात्कार करविणारं आत्मदर्शन, त्यांचा जीवन वृत्तांत ऐकवणारी त्यांच्या सत्यविषयक प्रयोगांची कहाणी गांधी स्मृती, प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 9:50.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:07 होत आहेत. 7:10 पुणे केंद्रावरच्या प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.
1: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
2: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
3: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
4: श्रुते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
5: श्रोते 7:10 होत आहेत, ऐकूया प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाहीये की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली. तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. पण लोकांनी ही सावधानता ठेवावी, शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये. आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू.
0: पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील

0: वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई नवी मुंबई ठाणे रत्नागिरी पालघर रायगड पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा सावित्री पाताळगंगा कुंडलिका भोगावती बाळगंगा उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण जावळी महाबळेश्वर वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं धबधबे तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
1: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथे सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात 2:00 वाजता हे प्रातनिधिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
0: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यानिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा रतनवाडी घाटघर वाकी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव श्रीगोंदा पारनेर जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजूनही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याचा काही भाग संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहिल्यानगर.
0: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष

असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 मध्ये त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन लेखन मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जय जय राम। श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस, त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल। एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना। आणि मग पाळणा लिहिते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

0: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: श्रोतेहो, सकाळचे 7:22 आणि 30 सेकंद झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 5:23 होत आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 7 जुलै हा दिवस जागतिक चॉकलेट दिन म्हणून 2009 साजरा केला जातो. चॉकलेट प्रेमी एकमेकांना चॉकलेट भेट देऊन हा दिवस साजरा करतात. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध आणि दिग्गज संगीतकार अनिल बिस्वास यांची आज जयंती. हिंदी चित्रपट संगीताचे भीष्म पितामह म्हणून ओळखले

या जाणाऱ्या अनिलदा यांनी 1935 ते 1965 या काळात अनेक अजरामर गाण्यांच्या रचना केल्या. भारतीय चित्रपटांमध्ये प्रथमच ऑर्केस्ट्रा आणि कोरसचा प्रभावी वापर करण्याचं श्रेय त्यांना जातं. पार्श्वगायनाचं तंत्र विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बंगाली, पंजाबी, मराठी यासारख्या विविध लोकसंगीतांचा सखोल अभ्यास करून त्यांनी तो आपल्या संगीतातून रसिकांपर्यंत पोहोचवला.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा.
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं, तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच, नक्कीच. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही

0: झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोख अजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात तसेच डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. एक फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो. आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
1: साधा फोन येतो ना,
0: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्या दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा.
0: व्हिडिओ कॉलमध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा.
0: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला होता आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कावडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवले तुमचं आहे का, हो माझंच, ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का, तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो, म्हणजे माझं तर एक खातं नाही आहे, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅकअप माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कोणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे, आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगारी कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल साठी. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी होते
1: व्हिडिओ
0: कॉलवरती. आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो. तो म्हणून शांतपणे आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे. सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग

0: ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो. ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो. व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात. ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा.
1: अच्छा.
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला. जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय मग ते सांग ना तुम्ही उतरला का उतरला रिक्षात उतरला उतरला आता बँकेत गेला का गेला कोणा कोण पुढे मॅनेजर तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी मग ते आरबीआयचं त्यावर बाकीच काय सांगायचं नाही त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही मित्रमंडळींना काही बोलायचं नाही. घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देत होता का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको त्यांची फोन यायचे ते फोन आले की ती स्क्रीनवर त्यांना दिसायचं बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय व्यवस्थित बोला आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला त्याला काही सांगू नका तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर
1: केले.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला. 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा.
0: हे तुम्ही लपवलेले आहेत ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. आणि दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत ईडीचे पोलीस आहेत कोर्ट सांगतंय आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत सेफ पैसे आहेत आपण सहकार्य करायला पाहिजे आपण ज्येष्ठ नागरिक आहोत देशाचे नागरिक म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देश प्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही
0: सहानुसाठीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले म्हणजे ते एका ठिकाणी आले मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारचे डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय क्राईम ब्रँच ट्रॅफिक ब्रँच सुप्रीम कोर्ट हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: हेच नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांना हे सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीझन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीझन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते. मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा.
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिक

0: आणि हीच काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात प्रतीक म्हैसकर यांनी गायलेल्या हिंदी गझल ऐकूया.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात प्रतीक म्हैसकर यांनी गायलेल्या हिंदी गझल आपण ऐकल्यात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मोरेश्वर दहासहस्त्रे यांनी, कीबोर्डवर साथ केली होती प्रज्योत म्हैसकर यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती प्रतीक म्हैसकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: क्लियर नहीं है,
2: अरे पर्दा ही मेला है,
3: अरे कुछ आता है कि नहीं?
1: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
4: हाय प्रतीक्षा.
5: हाय.
4: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना.
5: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
4: काय सांगतेस?
5: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
4: क्या बात है.
5: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 टीव्ही चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
4: हा बात आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब ओटीटी प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
5: बिलकुल.
6: भारत की संस्कृती का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती भारत का बदलता आज.

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbhartiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती आर्काइव्ज.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत. त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असं

असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JASC पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत JASC बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 हून अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता. त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या 3रा सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली हरियाणा

चंडीगढ, पंजाब, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल लिमजे, सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे.

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रिकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बरं.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाहू.

0: हे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर, GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
1: बाप रे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
0: अगदी बरोबर. GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
2: बरोबर.
0: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं,
2: ओव्हरलॅप
0: टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
2: छान छान. पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
0: नक्कीच ताई. बघा, अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
2: बर.
0: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरतं.
2: छान.
0: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होतं.
1: बर बर.
0: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहेत. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणीही नेमकी आणि कमी होते.
1: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात तर?
0: होय ताई. पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची, यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एक समान अंतर, हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
2: अरे वा. म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की?
1: हो ना.
2: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते ऐकूयात.
1: चल तर.

0: अगो वैशाली, इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्या घेरणीमध्ये काहीतरी तयार करते.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेलघाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
0: बरं,
2: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता तर?
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते. आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई. आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहेत. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो.
2: बर,
1: रंग अंदरजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती आमचं गाव देखील बघू शकतो.
2: किती छान! म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
1: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
2: अगदी अगदी.
0: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलं. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
2: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना, ती माहिती मिळेल, नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून.
0: अगदी अगदी.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज

0: असेल तरच वॉल त्याला आपण झडप म्हणतो तो उघडतो, नाहीतर बंद राहतो.
1: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागलीये म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे आता.
2: खरंच ना ग?
0: हा, अगदी तसंच ताई. आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईलवर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईलवरून पंप सुरू करता येतो. याला म्हणतात IoT, इंटरप्ट नेट ऑफ थिंग्स.
2: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
0: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खतं थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
1: छान
0: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
1: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेस आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बरं का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
2: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
1: नक्कीच.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाही आहे.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरी ही सगळी यंत्र चालूच आहेत. एक काही जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायर मुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपले जाते. तर
2: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. अन सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
0: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
1: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
0: चल तर मग.

0: अगं शीतल, बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बर?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर? म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतल ताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो आणि आता तर झाडातले फळही तोडतो, मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पिकं पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो. तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरच तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.

0: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
1: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतं आणि वेळ वाचवतो आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.

0: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
1: होय अगदी शीतलताई, मी सांगतो हे पोर्टेबल जे माती परीक्षण आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र स्फुरत आणि सामू सर्व काही त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती कोणतं खत वापरायचं किती वापरायचं या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ॲपवरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइटमध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
2: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
1: हो नक्कीच, मी सांगतो ना वैशालीताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाईक प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची यंत्रांची माहिती ह्या ॲग्रीबोट, ॲग्री ड्रोन, ॲग्री AGV अशा ह्या आता कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळा अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
0: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का, ते परवडेल का?
1: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई, म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमापुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहेत ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का?
0: बरोबर.
1: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
2: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
0: होय ना.
2: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
0: नक्कीच
2: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन. वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
0: अगं हो ना. वैशाली एक सांगू का?
2: काय बरं?
0: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं.
2: खरे.
0: ते म्हणजे कमी खर्चात कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हीच तर तंतोतंत शेती.
2: अगदी अगदी. बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा, आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे, नाही का शीतल?
0: नक्कीच. श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक.
2: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया.

0: आत्ताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं, हायटेक शेती प्रगतीची गती. संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9 वाजता आहेत.

0: महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी गिरवणार आर्थिक साक्षरतेचे धडे. अर्थसंकल्पातील योजनांची प्रत्यक्ष कृती उतरविण्यास सुरुवात. विद्यार्थ्यांना दैनंदिन शिक्षणासोबतच आर्थिक शिक्षण. नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पैशाचे योग्य व्यवस्थापन, बचतीची सवय, गुंतवणुकीची प्राथमिक समज आणि जबाबदार खर्च यांसारख्या मूलभूत गोष्टी शिकविल्या जाणार आहेत. याबाबत महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता देण्याची घोषणा केली होती. लहान वयातच आर्थिक साक्षरता अर्थात फायनान्शियल लिटरेसी विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. पैशाची योग्य व्यवस्थापन, बचतीची सवय, गुंतवणुकीची प्राथमिक गरज आणि जबाबदार खर्च यांसारख्या मूलभूत गोष्टी बालपणातच शिकविल्यास विद्यार्थ्यांची आर्थिक विचारसरणी अधिक सक्षम बनते. यासाठी शाळांमध्ये आर्थिक साक्षरतेविषयीचे शिक्षण समाविष्ट करण्यात येईल. प्रत्यक्ष उदाहरणे, उपक्रम आणि साध्या पद्धतीने दिलेले हे शिक्षण विद्यार्थ्यांना भविष्यात सुजाण, आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक बनविण्यास मदत करेल, अशी माहिती स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी अर्थसंकल्पात मांडताना दिली होती. त्यानुसार शिक्षण सभापती श्रीमती संतोषदेवी लड्ढा यांनी महापौर श्रीमती नीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रत्यक्ष कृतीला प्रारंभ केला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीपासूनच विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे गिरविल्या जात आहेत. याबद्दल माहिती देताना श्रीमती संतोष देवी लड्ढा म्हणाल्या की बालपणातच आर्थिक साक्षरतेचे धडे दिल्यास विद्यार्थ्यांची आर्थिक विचारसरणी अधिक सक्षम बनणार, त्यामुळे साध्या पद्धतीने दिलेले हे शिक्षण विद्यार्थ्यांना भविष्यात सुजाण, आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक बनविण्यास मदत करेल. याची सुरुवात महानगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका नागपूर यांच्यातर्फे देण्यात आली आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
1: आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbhartiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती अर्काइव्ज.

आकाशवाणी नागपूर केंद्र 9:05 होत आहेत. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

0: हा खेळ सावले यांचा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.
1: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एक क्लिक मध्ये. अरे वाह,
3: फसली.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: ऐकूया जैत्र जय चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं नाधो महानोरांचं गीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

जानकी चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. संगीत पुन्हा एकदा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: घोळात घोळ चित्रपटासाठी ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया एकटा जीव सदाशिव या चित्रपटातलं गीत, स्वर जयवंत कुलकर्णी यांचा.
1: वर अभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती, अल्याड डोंगर पल्याड डोंगर मधीच खोल खोल दरी, जरा जपून चाल ग पोरी.

एकटा जीव सदाशिव या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

9:30 झाली आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात सुधीर गोसावी यांचं व्हायोलिन वादन ऐकूया. सुरुवातीला राग विभास.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात सुधीर गोसावी यांचं व्हायोलिन वादन. आता ऐकूया त्यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग ललित. त्यांना तबल्यावर संगत केली आहे संदेश पोपटकर यांनी.

सुधीर गोसावी यांचं व्हायोलिन वादन श्रुती होत त्याचं आपण ऐकलत. राग होता विभास आणि ललित. तबल्यावर साथ संगत दिली होती संदेश पोपटकर यांनी. आणि याबरोबरच शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आपण ऐकत होतात.

आकाशवाणी नागपूर केंद्र 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे ब्लड कॅन्सर आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर रजत बजाज. श्रोते हो नमस्कार. SCG कॅन्सर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर.

0: रिपोर्ट में दिखता है तो इसकी आगे जांचें करनी पड़ती है।
1: जी
0: तो जांचों में सबसे पहली जांच रहती है एक बोन मैरो एग्जामिनेशन। कोई भी ब्लड कैंसर डायग्नोस करने के लिए ये सबसे इम्पॉर्टेंट टेस्ट रहती है। ये कोई सर्जरी नहीं है, ये एक बेड साइड प्रोसीजर है जिसको 5 मिनट लगता है जांच करने में। अगर ब्लड कैंसर का कहीं भी कुछ डाउट रहता है तो हमको ये बोन मैरो टेस्ट से पता चलता है। बोन मैरो टेस्ट में अगर हमको और डाउट लगता है या लगता है हाँ इसमें ल्यूकीमिया हो सकता है, तब आगे चल के हमको कुछ स्पेशल टेस्ट जिनको मॉलिक्यूलर टेस्ट बोलते हैं
1: जी
0: और फ्लो साइटोमेट्री, ये दो एडवांस टेस्टिंग है जो एडवांस लैब्स में और एडवांस सेंटर्स पे की जाती है। तो ये टेस्ट करके हमको कंफर्म हो जाता है कि हाँ ये ल्यूकीमिया है, और ये ल्यूकीमिया में भी 12-15 प्रकार के ल्यूकीमियाज रहते हैं।
1: अच्छा
0: तो ये सारे टेस्ट करना ज़रूरी रहता है जिससे हमको पता चलता है ये कौन से टाइप का ल्यूकीमिया है, किस म्यूटेशन या हमारे जीन्स में कहीं कुछ बदल हुआ है जिस वजह से ये ल्यूकीमिया हो रहा है क्या। और इसके बाद फिर प्रेसीजन ट्रीटमेंट के दौर में है, जिसका मतलब जिस पेशेंट में जो डायग्नोसिस आया है और जो म्यूटेशन आया है उस हिसाब से उनकी ट्रीटमेंट कर्टेल की जाती
1: हम
0: है।
1: चर्चा को आगे लेके जाएंगे, उसके पहले एक कॉल आया है। हेलो।
2: हेलो,
1: हाँ बोला
2: नमस्कार मैडम, मी काटोलवरून नरेंद्र डुजूर बोलतो.
1: बोला बोला
2: माझा प्रश्न आहे असा मॅडम की याला ब्लड कॅन्सरला काही वयाचं बंधन आहे का, आणि ब्लड कॅन्सर होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
0: मी एक एक करून उत्तर देतो। छान प्रश्न विचारले तुम्ही दोन्ही। तर ब्लड कॅन्सर एक असा कॅन्सर आहे ज्याच्यात वयाचा बंधन नसतो। याच्यात बायमोडल एज डिस्ट्रीब्युशन, म्हणजे लहानपणी 10 वर्षाच्या खाली ब्लड कॅन्सर हा अतिशय कॉमन असतो, कॉन्ट्ररी टू आपला जे बिलीफ असतो की लहान मुलांना वगैरे कॅन्सर होत नाही। ब्लड कॅन्सर त्याच्यातही अक्यूट लिम्फॉइड ल्युकीमिया नावाचा एक ब्लड कॅन्सर असतो, हा लहानपणी होणारा सर्वात कॉमन कॅन्सर आहे, म्हणजे बाळांना होणारा सर्वात कॅन्सर आहे, कॉमन कॅन्सर आहे हा। तर लहानपणी होऊ शकतो, 25 to 30 मध्ये लिम्फोमा, किंवा मिडल एजेड लोकांमध्ये हॉचकिन लिम्फोमा नावाचा एक ब्लड कॅन्सर असतो, ते अतिशय कॉमन असतो। आणि एल्डरली लोकांमध्ये क्रॉनिक ल्युकीमिया, म्हणजे 50 ते 70 वर्षांमध्ये क्रॉनिक ल्युकीमिया हा आजार कॉमन असतो। तो ब्लड कॅन्सरमध्ये वयाच्या बंधन नसते, नंबर वन। नंबर टू, तुम्ही काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊ शकता का? अनफॉर्च्युनेटली नाही, अशी काहीच आपल्याकडे सध्या टेस्टिंग अशी अवेलेबल नाही आहे ज्याच्याकरीने आपण हे सांगू शकतो की तुम्हाला पुढे जाऊन कॅन्सरची किंवा ब्लड कॅन्सरची इन्क्रीज रिस्क आहे। फक्त जेव्हा आपल्याला लक्षणं येतात तर आपण आपल्या डॉक्टरांना दाखवतो, ब्लडमध्ये काही डाऊट आला समजा तर त्याची पुढे टेस्टिंगची गरज आहे, तर त्याला आपण न टाळता पुढचे जे टेस्टिंग आहे ते केली तर आपण लवकर त्याला डायग्नोस करून लवकर ट्रीटमेंट करू शकतो।
1: बरोबर। आणखी एक कॉल आलाय। हॅलो,
3: नमस्कार मॅडम।
1: नमस्कार।
3: नमस्कार डॉक्टर साहेब।
0: नमस्कार सर।
3: मी हंसराज बोलतो आपल्या मोदी कॉलोनी मधून।
1: हॅलो, तुम्ही जिथून बोलताय ना तिथल्या रेडिओ सेटचा आवाज कमी करा।
3: एक मिनिट।
1: हा हॅलो।
3: हा, माझा प्रश्न असा आहे
1: हा
3: की ब्लड कॅन्सर म्हणजे काउन होतो आणि कशामुळे होतो, कारण काय आहे,
1: कशामुळे होतो?
0: तर जसं आपण तोंडाचा कॅन्सर तंबाखूमुळे किंवा जे आपण खर्रा म्हणतो साधारण भाषेत त्याच्यामुळे होतो, किंवा लंग्सचा कॅन्सर स्मोकिंगमुळे होतो, ब्लड कॅन्सरचं असं काही एक कॉमन रिस्क फॅक्टर नाही आहे। पण काही गोष्टी अशा असतात, समजा तुम्हाला जुना काही कॅन्सर असेल ज्याच्यासाठी किमोथेरपी आणि रेडिएशन दिलेलं असेल, त्याच्यामुळे ब्लड कॅन्सरची रिस्क पुढे जाऊन वाढू शकते, नंबर वन। नंबर टू, काही जेनेटिक रिस्क फॅक्टर्स असतात ज्याला आपण सिंड्रोम्स म्हणतो, डाऊन सिंड्रोम किंवा टर्नर सिंड्रोम, अशा काही सिंड्रोम असतात ज्याच्यात पुढे जाऊन ब्लड कॅन्सरची रिस्क वाढू शकते। पण नॉर्मली ब्लड कॅन्सर हा कोणालाही होऊ शकते आणि स्पेसिफिक रिस्क फॅक्टर्स नसतात याला।
1: बरं, आपण मगाशी त्याच्या प्रकारांविषयी बोलत होतो, ते आपण कंटिन्यू करूया।
0: तर ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोमा ह्या 3 कॅन्सर्स आहेत।

0: हां सर,
1: त्याच्यातलं जे ल्युकेमिया आहे त्या ब्लडमध्ये सर्क्युलेटिंग कॅन्सर सेल्समधून होते, तर ते आपल्याला ब्लड सॅम्पलमध्ये आणि बोन मॅरोच्या सॅम्पलमध्ये ॲडिशनल टेस्टिंग करून कन्फर्म करावं लागतं.
0: सर थोडंसं फक्त मी तुम्हाला थांबवते याच्यासाठी की जसं बायोप्सीचं सगळ्यांना माहिती आहे की त्याची टेस्ट कशी केली जाते, म्हणजे एक छोटासा टिश्यू काढून तो किंवा त्याचा एक पीस काढून, तसं हे जे आपण मगापासून बोलतो आहे की बोन मॅरोची टेस्ट केली जाते, ती कशा प्रकारे केली जाते?
1: तर बोन मॅरो हे यूट्यूबवर बघून येतात पेशंट्स आजकाल खूप काही. तर बोन मॅरो एक सर्जरी नाही आहे. बोन मॅरो जे टेस्ट करतो आपण ती पण बायोप्सीसारखीच टेस्ट आहे.
0: बर,
1: ते आपण त्याला काही स्पेसिफिक साईट नसतं, पण नॉर्मली आपण कमरेच्या हाडातून एक बारीक सुई टाकून जागची भूल देऊन आपण तिकडून एक सॅम्पल घेतो.
0: अच्छा,
1: काही बोन मॅरोचा लिक्विड सॅम्पल घेतो आणि एक बोन मॅरोचा छोटासा पीस घेतो.
0: सिटी गाइडेड
1: सिटी गाइडेड नाही, हे बेड साईड ब्लाइंडली करतो आपण. त्याला
0: अच्छा,
1: काही ॲडव्हान्स्ड सिटीची किंवा अल्ट्रासाऊंडची मशीनची गरज नसते.
0: बरं, एक कॉल आधी आलाय तो
1: हो
0: घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
0: हां बोला.
2: हाँ गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग सर, मैं अमरजीत सिंह वरुण लश्करी रोड नागपुर से.
0: जी
2: तो सर मेरा केस सिंपल एक क्वेश्चन है, जैसे ये ब्लड कैंसर में सर क्या फैमिली हिस्ट्री का भी कोई रोल प्ले होता है मतलब, और अगर पेशेंट मतलब एक बार रिकवर कर गया ट्रीटमेंट से तो क्या मतलब उसका रिकरेंस का चांस है क्या इसमें, मतलब आपका ओपिनियन सर. थैंक यू सर.
1: सर जसं मी सांगितलं, ब्लड कॅन्सर हा एक ब्लँकेट टर्म आहे. त्याच्यात खूप काही कॅन्सर्स असतात, जसे ल्युकेमिया. ल्युकेमियामध्येही 10-12 प्रकार असतात. लिम्फोमा, लिम्फोमामध्ये जवळपास 30-32 प्रकारचे लिम्फोमा असतात. आणि मल्टिपल मायलोमा. तर याच्यातले काही कॅन्सर असे आहेत मल्टिपल मायलोमासारखे जे क्युरेबल नाही आहे. ल्युकेमिया आणि लिम्फोमा आपल्याला ऐकायला खूप भीतीदायक वाटतात, पण सुदैवाने आपल्या टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे मेडिकल फील्ड की ल्युकेमिया आणि मॅक्सिमम टाईपचे लिम्फोमास हे पूर्णपणे क्युरेबल आहे.
0: बरं,
1: याचा अर्थ असं नाही आहे की प्रत्येक पेशंटमध्ये ल्युकेमिया आणि लिम्फोमा डायग्नॉज झाला तर प्रत्येक पेशंट क्युअर होऊन जाणार आहे असं नाही आहे. पण 70% पेशंट्समध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट केली, वेळेवर ट्रीटमेंट केली, ट्रीटमेंट त्यांनी व्यवस्थित टॉलरेट केली तर 70% पेशंट्स जवळपास क्युअर होऊन जातात.
0: त्यांनी विचारलं होतं की याच्यात अनुवंशिकतेचा काही भाग आहे.
1: हेरिडिटरी नाही आहे, अनुवांशिक नसतात ब्लड कॅन्सर. 90% ब्लड कॅन्सर्स हेरिडिटरी नसतात, पण आपण हेरिडिटरी ब्लड डिझॉर्डर्सवर एक लाईन फक्त बोलणार मी, जे थॅलेसिमिया आणि सिकल सेल अनिमिया आपल्या भागात जे अतिशय कॉमन आहेत हे हेरिडिटरी असतात. हे प्रिव्हेंटेबल असतात अनलाईक ब्लड कॅन्सर. याला आपण जेव्हा बाळ पोटामध्ये असतो किंवा गर्भाशयामध्ये असतो तेव्हा आपण यांना डायग्नोस करू शकतो, यांना प्रिव्हेंट करू शकतो. पण समजा हे झालं तर ब्लड कॅन्सरसारखीच, ब्लड कॅन्सरमध्ये आपण एक बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची ट्रीटमेंट करतो. थॅलिसिमिया, सिकल सेल अनिमिया हे अतिशय कॉमन अनुवांशिक ब्लडचे डिझॉर्डर्स आहेत जे बोन मॅरो ट्रान्सप्लांटनी पूर्णपणे क्युअर होतात.
0: बरं, एक कॉल आलाय. हॅलो. हॅलो.
3: हां
0: बोला, नाव सांगा.
3: हा माझं नाव भीमराव आहे.
0: हा बोला, प्रश्न.
3: मला प्रश्न हे होता की कॅन्सरचे किती प्रकार असतात आणि मलाशयाचे कॅन्सर आणि ब्लड कॅन्सरचे दोन्ही लक्षणे एकसारखी असतात की वेगळे वेगळे असतात?
1: तर कॅन्सरचे एक्झॅक्ट किती प्रकार आहेत ते एवढं मेडिकल सायन्स डेव्हलप होतोय की प्रत्येक वर्षात आपण 2-3 नवीन प्रकारचे कॅन्सर्स किंवा हिस्टॉलॉजिक सबटाईप्स ज्याला म्हणतो ते आपण शोधत आहे. तर प्रत्येक बॉडी पार्टला कॅन्सर होऊ शकतो. ब्लड कॅन्सर आणि इतर प्रकारचे कॅन्सर्स वेगळे असतात. इतर प्रकारच्या कॅन्सरांमध्ये कुठे ना कुठे सोनोग्राफीमध्ये किंवा सी टी स्कॅनमध्ये आपल्याला गाठ्या दिसतात, तशा ब्लड कॅन्सरमध्ये गाठ्या दिसणारच असं नसतात. लिम्फोमामध्ये गाठ्या दिसतात लिम्फ नोड्सच्या, बाकी ल्युकेमिया आणि मायलोमामध्ये गाठ्या दिसत नाही. कॅन्सर सेल्स ब्लडमध्ये किंवा रक्तामध्ये सर्क्युलेटिंग असतात, ते आपल्याला बाहेरून डोळ्यातून दिसत नाही किंवा सी टी स्कॅनमध्ये दिसत नाही. आपल्याला ब्लड सॅम्पलला ॲडव्हान्स टेस्टिंग करून आपल्याला ते डायग्नोस करावं लागतं.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात SCG कॅन्सर हॉस्पिटल. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा

0: जे हाय रिस्क ल्युकेमियाज असतात त्याच्यात आपल्याला ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट, ज्याच्यात दुसऱ्या डोनरचं आपल्याला स्टेम सेल्स द्यावं लागतात पेशंटला. याला जवळपास 5 आठवड्यासाठी पेशंटला ते स्पेशल रूममध्ये राहावं लागतं. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यानंतर 50% ल्युकेमियाज क्युअर होतात. तर ज्या पेशंट किमोथेरपीला चांगलं रिस्पॉन्ड करत नाही किंवा ज्या पेशंट्सला हाय रिस्क आजार असतो त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट आपल्याकडे नागपूरला अवेलेबल आहे. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यानंतर पेशंटला क्युअर व्हायची शक्यता चांगली असते, नंबर वन. नंबर टू, कार टी सेल थेरपी ही एक्स्ट्रीमली मॉडर्न थेरपी आहे. 5 वर्षापासून भारतात अवेलेबल आहे ही ट्रीटमेंट. आणि कार टी सेल थेरपी काही स्पेसिफिक टाईप ऑफ ल्युकेमियासाठीच अवेलेबल आहे. त्याच्यात नॉन हॉजकिन लिम्फोमा आणि अक्यूट लिम्फॉइड ल्युकेमिया हे 2 आजार असे आहेत ज्याच्यासाठी कार टी सेल ट्रीटमेंट आहे. महागडी ट्रीटमेंट आहे पण क्युरेटिव्ह ट्रीटमेंट आहे.
1: आणखी एक कॉल आलाय. हॅलो हॅलो
2: हॅलो, मी प्रणाली बोलते नागपूरवरून.
1: बोला.
2: माझा सरांना प्रश्न असा आहे की अप्लास्टिक अनिमिया आणि ब्लड कॅन्सर मध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत का त्याच्या ट्रीटमेंट मध्ये, सिमटम मध्ये, ते विचारायचं होतं.
0: अप्लास्टिक अनिमिया एक ब्लड कॅन्सर नाही आहे पण बोन मॅरोचाच एक आजार आहे, ज्याच्यात जे बोन मॅरो बनवणारे स्टेम सेल्स असतात ते व्यवस्थित काम करत नाही. आणि त्याच्यातही हिमोग्लोबिन कमी होणं, व्हाईट सेल कमी होणं, प्लेटलेट्स कमी होतात आणि त्याचे वेगवेगळे सिव्हिअरिटी असतात. तर अप्लास्टिक अनिमिया आणि ब्लड कॅन्सर हे त्यांचं प्रेझेंटेशन किंवा पेशंटला जे लक्षणं येतात ते एक्झॅक्टली सेम असू शकतात. हिमोग्लोबिन कमी होणं, व्हाईट सेल कमी होणं, प्लेटलेट कमी होणं, हे जे सिम्पटम्स आहेत ह्या दोन्ही आजारांमध्ये, ब्लड कॅन्सरमध्ये आणि अप्लास्टिक अनिमियामध्ये सारखंच असतात. म्हणून आपल्याला जेव्हा हिमोग्लोबिन व्हाईट सेल कमी झालं तर लगेच ब्लड कॅन्सर झालं आहे असं सांगता येत नाही. त्याच्यासाठीच आपल्याला जे ॲडव्हान्स्ड बोन मॅरो टेस्टिंग आहेत, फ्लो सायटोमेट्री, मॉलिक्युलर टेस्ट, ह्या कराव्या लागतात. अप्लास्टिक अनिमियाची ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी असते, ब्लड कॅन्सरची ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी असते.
1: आपण उपचारांकडेच येऊया. म्हणजे मगाशी आपण सांगितलं की एकदा कळलं आहे आपल्याला की ब्लड कॅन्सर आहे, त्याच्यानंतर आपण त्या टेस्ट कराव्या लागतात त्याची स्टेज कळण्यासाठी असं आपण, तर स्टेजनुसार उपचार बदलतात का आणि उपचाराची एकूण पद्धत काय? एकदा कळलं की ब्लड कॅन्सर आहे त्यानंतर कसा उपचार केला जातो?
0: तर ब्लड कॅन्सरमध्ये नॉर्मली आपण स्टेजेस म्हणत नाही.
1: हां,
0: कारण ब्लड सगळीकडे असतो.
1: बरोबर.
0: तर ब्लड पसरलेला असतो, याच्यासाठी आपण ब्लडला हा स्टेज 4 आहे किंवा स्टेज 1 आहे असं म्हणत नाही. अनलाईक बाकीच्या ज्या कॅन्सरमध्ये स्टेजेस असतात, याच्यात आपण नॉर्मली रिस्क म्हणतो.
1: अच्छा.
0: हाय रिस्क आहे, इंटरमिडिएट रिस्क आहे किंवा लो रिस्क आहे. तर त्याच्यासाठी आपण ज्या मॉलिक्युलर टेस्ट असतात किंवा ज्या ॲडव्हान्स टेस्ट असतात, तर त्याचे खूप वर्षापासून जे एव्हिडन्स झालेलं आहे, तर त्याच्यात आपल्याला माहीत आहे काही म्युटेशन्स असे असतात ज्या किमोथेरपी दिल्यानंतरसुद्धा बरे होत नाही. त्याच्यातले काही म्युटेशन्स असे असतात जे किमोथेरपीला चांगले रिस्पॉन्ड करतात. तर अशा ज्या म्युटेशन्स आहेत त्यांना आपण लो रिस्क म्हणतो. आणि ज्या म्युटेशन्स किमोथेरपी देऊनसुद्धा पूर्णपणे ज्याच्यात आजार जात नाही, या म्युटेशन्सला आपण हाय रिस्क म्हणतो.
1: म्हणजे किमोथेरपी ही आपण सगळ्यात पहिले या संदर्भात दिला जाणारी उपचार पद्धती आहे.
0: हो. पण ते किमोथेरपीमध्ये पण आपण आधी, सर्वात आधी डायग्नोसिस झाल्यानंतर आपला असतो रिस्क सर्टिफिकेशन. जसं आपण दुसऱ्या कॅन्सरमध्ये स्टेज म्हणतो, ब्लड कॅन्सरमध्ये आपण रिस्क सर्टिफिकेशन करतो. तर त्याच्यातही हाय रिस्कला वेगळी ट्रीटमेंट असते, लो रिस्कला वेगळी किमोथेरपी असते. एक नंबर वन, म्युटेशन टेस्टिंगमध्ये आपल्याला हे कळतं. दुसरं, काही म्युटेशन्स असे असतात ज्याच्यासाठी स्पेसिफिक त्या म्युटेशन्ससाठी आपल्याकडे ओरल टॅबलेट किंवा किमोथेरपी अवेलेबल आहे. तर किमोथेरपी आणि याच्यासोबत ज्या म्युटेशनला आपण टार्गेट करतो त्याला टार्गेटेड ट्रीटमेंट म्हणतो. तर जनरली ब्लड कॅन्सरमध्ये आपण टार्गेटेड ट्रीटमेंट आणि किमोथेरपी याचा कॉम्बिनेशन देतो.
1: बरं. किती याच्या सायकल्स किंवा हे कशावरून ठरतं की किती किमोथेरपीज दिल्या पाहिजे किंवा काय ट्रीटमेंट कशी राहिली पाहिजे?
0: तर हे ह्याचे पण पूर्ण वर्ल्डवाईड स्टँडर्ड गाईडलाईन्स असतात आणि त्या गाईडलाईन्स प्रत्येक वर्षानुवर्ष ते बेस्ड

0: ऑन एव्हिडन्स किंवा बेस्ड ऑन लिटरेचर डेटा, आणि जे आम्ही पेशंट्सला ट्रीट करून जे डेटा सबमिट करतो त्याच्यानुसार चेंज होऊन राहतात. तर प्रत्येक आजाराला वेगवेगळं किमोथेरपीचा प्रोटोकॉल असतो. हे कोणीही डॉक्टर आपल्या मनाने ठरवत नाही की मला असं वाटतं की याला 3 सायकल द्यावं, मला असं वाटतं याला 8 सायकल्स द्यावं, असं नसतं. जे स्टँडर्ड वर्ल्ड वाईड गाईडलाईन्स असतात त्यानुसार प्रत्येक ल्युकेमियाजला, काही ल्युकेमियाज असे आहेत ज्याला 4 सायकल्स, काही ल्युकेमियाची ट्रीटमेंट 2.5 वर्षासाठी चालते, काही ल्युकेमिया एवढे ॲडव्हान्स झाले फक्त त्याला टार्गेटेड एक टॅबलेट असते, टॅबलेटच्या काहीच साईड इफेक्ट्स नसतात, वर्षानुवर्ष ती टॅबलेट घ्यावं लागतं जशी आपण BP किंवा शुगरची टॅबलेट घेतो, आणि तो आजार कंट्रोलमध्ये राहतो. काही ट्रीटमेंट अशी असतात ज्याच्यात 24 सायकल्स द्यावं लागतात. तर वेगवेगळे
1: बरोबर
0: आजारासाठी वेगवेगळं किमोथेरपीचा प्रोटोकॉल असतो.
1: बरोबर, आत्ताच आपण म्हणालात की त्या टॅबलेटमध्ये साईड इफेक्ट आढळत नाही, कारण असे की रुग्णाला त्या पेशंटला उपचाराची जास्त भीती वाटते आजारापेक्षा, असं आपण बघितलं आहे. तर बाकी किमोथेरपीजमध्ये आपल्याला काही साईड इफेक्ट दिसतात का?
0: हो, कारण हे ब्लड कॅन्सर लवकर वाढणारा कॅन्सर असतो जनरली स्पीकिंग. तर ब्लड कॅन्सर जेवढं लवकर वाढणारा आजार तेवढं इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट म्हणजे तेवढी स्ट्रॉंग किमोथेरपी आपल्याला द्यावं लागतं. तर किमोथेरपीमध्ये आपण नॉर्मली किमोथेरपीला डोकं नसतं, जे औषध देतो आपण ते जे काही पेशी लवकर डिवाइड होणाऱ्या पेशी असतात त्याच्यावर ते किमोथेरपीचा ॲक्शन असतो. एक कॅन्सर सेल्स तर कमी होतातच, सोबत जे आपल्या बॉडीमध्ये लवकर वाढणाऱ्या पेशी जसं केस आहेत, आपल्या अन्ननलिकामध्ये ज्या लाइनिंग असतात आतमधल्या, आणि स्किनचे जे सरफेस असते, तर त्याच्यावर साईड इफेक्ट्स होतात. म्हणून साईड इफेक्ट्स मॅनेज, समजा किमोथेरपी तर तुम्ही आज टाकला मला हा आजार आहे तर ते गुगल पण तुम्हाला किमोथेरपीचा प्रोटोकॉल देऊन देईल. ह्या साईड इफेक्ट्स मॅनेज करायला आपल्याला थोडंसं एक्सपर्टीज लागतं, आणि साईड इफेक्ट्स आपल्याकडे सपोर्टिव्ह केअरची पण ट्रीटमेंट एवढी चांगली अवेलेबल झाली आहे की साईड इफेक्ट्स मोस्ट किमोथेरपीमध्ये मॅनेजेबल असतात.
1: बरोबर, म्हणजे ही ट्रीटमेंट सुरू असताना तो पेशंट स्वतःचं नॉर्मल आयुष्य जगू शकतो का? म्हणजे त्याचं जे काय कामधंदा असेल, शिक्षण असेल, ते सगळं सुरू राहू शकतं की तेवढा काय त्याला आरामाची गरज असते?
0: तर जे आपण इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देतो त्या काळात आपण जनरली सांगतो पेशंट्सला की पेशंटला आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो तर त्याची इम्युनिटी कमी होतं, त्याला इन्फेक्शनची रिस्क असते. तर त्या काळात आपण त्याला सांगतो की क्राउडेड प्लेसेस अवॉइड करायचं, जेवणात जे स्वच्छ जेवण घरी बनलेलं जेवण आहे ते करायचं, जास्त तेलकट तिखट जेवण अवॉइड करायचं. ह्या काही नॉर्मल जे प्रिकॉशन्स असतात ते पाळावं लागतं. पण बाकी जे आहेत त्याला काही छंद असतील, बुक्स वाचायची आहे त्याला, लॅपटॉपवर काही IT प्रोफेशनल्स येतात जे वर्क फ्रॉम होम करतात ते करू शकतात, घरचे जे थोडे कामं आहेत ते करू शकतात. ते वयाप्रमाणे पण चेंज होत राहतात, पण ॲज अ जनरल रूल क्राउडेड प्लेसेस आपण सांगतो अवॉइड करायला, पण बाकीचे स्वतःचे जे कामं आहेत ते पेशंट करू शकतो.
1: बरोबर, रिकरन्स म्हणजे एकदा बरं झालं आहे ब्लड कॅन्सर तर बाकी त्याची परत काही रिस्क किती टक्के असते? किंवा
0: नॉर्मली जसं वेगवेगळ्या कॅन्सरमध्ये असतं, पण ॲज अ जनरल रूल 60% ब्लड कॅन्सर्स क्युरेबल असतात. नॉर्मली 10 पैकी 3 जणांमध्ये किंवा 4 जणांमध्ये आजार पूर्णपणे जात नाही किंवा परत येऊ शकतो. त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला कधी कधी रेडिएशनची एखाद वेळेस गरज पडू शकते, किंवा जे आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंट जसं बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल बोललो तर त्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते त्या पेशंटला.
1: बरोबर, खूप मोठा विषय आहे हा, एका कार्यक्रमात सामावणारा नाही, तरी आपण बरंच छान उत्तरं दिलीत आणि आपल्या श्रोत्यांचं समाधान झालं असेल. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. श्रोते हो, आपण ऐकत होतात SCG कॅन्सर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय होता ब्लड कॅन्सर आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली डॉक्टर रजत बजाज यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं मनोज महाजन आणि विजय वैद्य यांचं, निर्मिती सहाय्य होतं अतुल साखरकर यांचं, आणि सादरकर्ते होते सचिन लाडोळे. मी स्वाती हुद्दार डॉक्टर रजत बजाज यांच्यासह इथेच आपला निरोप घेते पुन्हा भेटण्यासाठी. नमस्कार. आपण ऐकत होतात हॅलो डॉक्टर कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय होता ब्लड कॅन्सर आणि तज्ज्ञ होते डॉक्टर रजत बजाज. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

सख्यानो नमस्कार. ओटीवर कार्यक्रमात म्हणजेच आपल्या हक्काच्या मैत्रीच्या कट्ट्यावर मी आपलीच रेडिओ सखी रोहिणी आपण सर्व सख्यांचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. सख्यानो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आरोग्य सल्ला ही मालिका, पण त्याआधी कार्यक्रमात आनंद घेऊयात या सुमधुर गीताचा.

सख्यानो, आताच आपण ह्या सुमधूर गीताचा आस्वाद घेतलात. यानंतर आपल्या आजच्या मालिकेकडे वळूयात. आज आपण आरोग्य सल्ला ही मालिका ऐकणार आहात. या मालिकेत आज आपण अत्यंत महत्वपूर्ण विषयाची म्हणजेच 40 नंतर महिलांच्या आरोग्य समस्या आणि आयुर्वेद या विषयाची माहिती करून घेणार आहात. महिलांच्या आयुष्यात 40 नंतर अनेक शारीरिक, मानसिक आणि हार्मोनल बदल घडत असतात. मासिक पाळीतील अनियमितता, वजन वाढणे, सांधेदुखी, हाडांची झीज, झोपेच्या समस्या, ताणतणाव, रजोनिवृत्तीची लक्षणं अशा अनेक तक्रारी याच काळात दिसून येत असतात. या सर्वांबाबत आयुर्वेद काय सांगतं याविषयी आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्या विषयावर माहिती देण्यासाठी डॉक्टर स्वप्ना गुप्ता यांचीही मुलाखत आपण ऐकणार आहात.

0: सख्यानो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहात 40 नंतर महिलांच्या आरोग्यविषयक समस्या आणि आयुर्वेद या विषयावर. आणि ह्या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे वैद्या स्वप्ना गुप्ता यांना. मॅडम नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार.
0: मॅडम मला असं सांगा की आपल्या ज्या महिला आहेत त्यांना 40 नंतर बऱ्याच आरोग्यविषयक समस्या उद्भवताना आपल्याला दिसतात, तर यामध्ये नेमके त्यांच्यामध्ये कुठले कुठले बदल घडून येतात?
1: साधारणपणे 40 ते 50 वर्षी या काळात स्त्रीच्या शरीरात मोठ्या बदलांचा असतो. या काळात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन्सचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा काळ वातदोषाच्या वृद्धीचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात मासिक पाळी अनियमित होणे, गरम झटके येणे म्हणजेच हॉट फ्लशेस, चिडचिड वाढणे, अस्वस्थता, झोप न लागणे, सांधे व कंबरदुखी, वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी तक्रारी दिसून येतात. ही सर्व लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये समान प्रमाणात असतीलच असे नाही.
0: बर, आताच आपण साधारण काय समस्या उद्भवू शकतात याविषयी सांगितलं, पुढे रजोनिवृत्ती म्हणजे काय आणि याविषयी आपल्याला सविस्तरपणे काय सांगता येईल?
1: नक्कीच. जेव्हा सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही तेव्हा त्या अवस्थेला रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज असे म्हणतात. रजोनिवृत्ती हा आजार नसून

0: स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. या काळात अचानक उकाडा जाणवणे, घाम येणे, हृदयाचे ठोके वाढणे, मूड बदलणे, नैराश्य, थकवा, लैंगिक इच्छेमध्ये घट होणे, झोपेच्या समस्या ही लक्षणे दिसून येतात. आयुर्वेदात या अवस्थेकडे जरावस्था आणि वात प्रकोप म्हणून पाहिले जाते.
1: अच्छा, आयुर्वेदात या समस्यावर आपण मात कशी करू शकतो?
0: आयुर्वेदाचा उद्देश केवळ रोग बरा करणे नसून आरोग्य टिकविणे हा आहे. 40 नंतर महिलांसाठी आयुर्वेद 3 प्रमुख गोष्टीवर भर देतो. पहिले म्हणजे योग्य आहार, त्यात दूध, तूप, ताक यांचा योग्य वापर करणे, हिरवा पालेभाज्या, तीळ, नाचणी, आवळा, मूग, ताजे फळे यांचा समावेश असावा. अति तिखट, अति खारट, प्रक्रिया केलेले अन्न आणि जंक फूड टाळावे. दुसरा म्हणजे योग्य विहार, नियमित चालणे, पुरेशी झोप, योगासनं, प्राणायाम, ध्यान हे सर्व मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच तिसरं म्हणजे रसायन चिकित्सा. यात आयुर्वेदात काही रसायन द्रव्य सांगितली आहेत जी वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करण्यास मदत करते. उदाहरणार्थ शतावरी, अश्वगंधा, गुडुची, आवळा, यष्टीमधू. मात्र कोणतेही औषध आयुर्वेदीय सल्ल्यानेच घ्यावे.
1: हाडांची झीज आणि सांधेदुखी ही या वयातील मोठी समस्या आपल्याला बघायला मिळते, तर याविषयी आपण काय सांगाल?
0: बरोबर. रजू निवृत्तीनंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे हाडांची घनता कमी होऊ शकते, त्यामुळे ऑस्टोपोरोसिसचा धोकाही वाढतो. आयुर्वेदानुसार ही अवस्था अस्थिधातुक्षय म्हणून पाहिली जाते. प्रतिबंधनासाठी नाचणी, तीळ, दूध, सूर्यप्रकाश, नियमित व्यायाम यांचा उपयोग होतो. तसेच अभ्यंग म्हणजे तेलाने मालिश, पंचकर्मातली बस्ती चिकित्सा हे कर्म वात कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.
1: अच्छा, वजन वाढणे आणि मधुमेह यांच्याबाबत आपल्या महिलांनी कुठली काळजी घ्यायला हवी?
0: बरोबर. 40 नंतर शरीराची चयापचय क्रिया मंदावते, त्यामुळे वजन वाढते, रक्तदाब वाढतो, मधुमेह, हृदय विकार यांचा धोकाही वाढतो. यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, वेळेवर झोप, मानसिक ताण कमी करणे, दररोज किमान 30 मिनिटे चालणे हे फायदेशीर ठरते. तसेच पंचकर्मातील वमन विरेचन ही प्रक्रिया पण फार उपयुक्त ठरते.
1: अच्छा, मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं हा काळ किती महत्वाचा मानला जातो?
0: हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. अनेक महिला या काळात मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंबातील जबाबदाऱ्या, नोकरी यामुळे ताण अनुभवतात. हार्मोनल बदलांमुळे चिडचिड वाढते, चिंता, नैराश्यही वाढू शकते. यासाठी योग, ध्यान, प्राणायाम, छंद जोपासणे, कुटुंबाशी संवाद साधणे हे उपयुक्त ठरते. आयुर्वेद मन आणि शरीर यांच्या समतोल राखण्यावर मेन भर देतो.
1: वैद्य, आता मला असं सांगा की 40 नंतर अनेक महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे, प्रमाणात रक्तस्राव होण्याच्या तक्रारी सुद्धा दिसून येतात, याला आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं जातं?
0: डिसफंक्शनल युटेराइन ब्लीडिंग किंवा एबनॉर्मल युटेराइन ब्लीडिंग असेही म्हटले जाते.
1: अच्छा, तर अनेक वेळा अशा महिलांना हॉर्मोनल उपचार किंवा काही परिस्थितींमध्ये गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. अशा वेळी आयुर्वेदामध्ये याला काही उपचार उपलब्ध आहेत का?
0: हो, निश्चितच आहे. सर्वप्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की प्रत्येक जास्त रक्तस्राव हा डिसफंक्शनल युटेराइन ब्लीडिंग असेलच असे नाही. काही वेळा फायब्रॉइड, पॉलिप्स, थायरॉइड, रक्ताचे विकार किंवा गंभीर कारणे असू शकतात. त्यामुळे योग्य तपासणी करणे अत्यावश्यक आहे. जेव्हा गंभीर कारणे आढळत नाही आणि हार्मोनच्या असंतुलनामुळे रक्तस्राव होत असेल तेव्हा आयुर्वेदामध्ये या अवस्थेचा विचार प्रामुख्याने रक्तप्रदर किंवा अत्यार्तव या संकल्पनेच्या आधारे केला जातो.
1: अच्छा, मग यामध्ये आयुर्वेदिक उपचार कसे असतात?
0: आयुर्वेदामध्ये उपचाराचे मुख्य उद्दिष्ट केवळ रक्तस्राव थांबवणे असे नसून त्यामागील शरीरातील दोष दृष्टी आणि धातू दौर्बल्य दूर करणे हे असते. उपचारामध्ये विशेषतः पित्त आणि वाता दोषाचे शमन केले जाते. प्रकृतीनुसार विविध आयुर्वेदीय रक्तस्तंभक आणि गर्भाशयाला बल्य औषधे वापरली जातात. वारंवार होणाऱ्या रक्तस्रावामुळे आलेला अशक्तपणा, थकवा आणि धातुक्षय भरून काढण्यासाठी रसायन चिकित्सा उपयुक्त ठरते आणि निवडक रुग्णांमध्ये वैद्यकीय सल्ल्यानुसार वमन, बस्ती इत्यादी पंचकर्माचा उपयोग केला जातो.
1: म्हणजे प्रत्येक स्त्रीला गर्भाशय काढून टाकण्याची गरज असतेच असं नाही, बरोबर?
0: अगदी बरोबर. गर्भाशय काढून टाकणे म्हणजेच हिस्टरेक्टॉमी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये अत्यावश्यक आणि जीवनरक्षक असू शकते. उदाहरणार्थ मोठे फायब्रॉइड किंवा कर्करोग, गंभीर विकार, औषधोपचारांचा प्रतिसाद न देणारी रक्तस्राव अशा परिस्थितीमध्ये स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला महत्वाचा ठरतो. परंतु सर्वच असामान्य रक्तस्रावांच्या रुग्णांमध्ये गर्भाशय काढणे आवश्यक नसते. अनेक महिलांमध्ये योग्य निदान, जीवनशैलीतील बदल, आयुर्वेदीय औषधे, पंचकर्म, रसायन चिकित्सा, पथ्यापथ्य पाळणे आणि नियमित वैद्यकीय देखरेखीमुळे चांगला फायदा दिसून येतो.
1: अच्छा, आताच आपण सांगितल्याप्रमाणे या वयात महिलांनी कोणत्या आरोग्यविषयक तपासण्या नियमित करण्याची गरज असते?
0: खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. 40 नंतर रक्तदाब, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईल, हिमोग्लोबिन, थायरॉइडची तपासणी, स्तन तपासणी म्हणजेच मॅमोग्राफी, पॅपस्मर, हाडांची घनता तपासणी तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित कराव्यात. लवकरच निदान म्हणजे उत्तम उपचार.
1: अगदी बरोबर. आता मला असं सांगा की आपण आहार विहार आणि औषधोपचार याविषयी जी आपण आताच माहिती दिली, पण अनेक श्रोत्यांच्या मनात असाही प्रश्न आला असेल की 40 नंतर महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये पंचकर्माची भूमिका असू शकते, तर याविषयी काय सांगाल?

0: तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आयुर्वेदात पंचकर्म हे केवळ रोगावरील उपचार नसून शरीर शुद्धी, दोष संतुलन व वृद्धत्वाची गती कमी करण्यासाठी उपयुक्त मानले गेलेले आहे. 40 नंतर स्त्रियांमध्ये वात दोष वाढ, धातुक्षय, रजोनिवृत्तीशी संबंधित बदल दिसून येतात. अशा वेळी योग्य वैद्यकीय सल्ल्याने केलेले पंचकर्म अत्यंत लाभदायक ठरू शकते. पंचकर्माअंतर्गत अभ्यंग म्हणजेच औषधी तेलाने मालिश, यामुळे त्वचेचा कोरडापणा कमी होतो, सांधेदुखी आणि स्नायूंचा ताण कमी होतो, झोप सुधारते, वात दोषाचे शमन होते. स्वेदनामुळे म्हणजेच औषधीयुक्त काड्यांची जी आपण वाफ देतो, यामुळे शरीरातील जडपणा कमी होतो, स्नायू आणि सांधे मोकळे होतात, वेदना कमी होण्यास मदत मिळते. तसेच बस्तीमुळे जी की आयुर्वेदातील अर्ध चिकित्सा असे म्हणले जाते, ही रजोनिवृत्तीच्या काळात वाढलेल्या वात दोषांमुळे कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, बद्धकोष्ठता, निद्रानाश यांच्यासारख्या समस्यांमध्ये बस्ती ही अत्यंत उपयुक्त ठरते. शिरोधारेमुळे मानसिक ताण, चिंता, चिडचिड, निद्रानाश या तक्रारी कमी होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक महिला याचा चांगला फायदा करून घेतात. नस्यामुळे डोकेदुखी, मानसिक थकवा, स्मरणशक्तीतील घट, केस गळणे यांच्यासारख्या समस्यांमध्ये लाभ होतो.
1: अच्छा, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पंचकर्म हे फक्त उपचार नसून आरोग्य जपण्याचं साधनही आहे. बरोबर
0: बरोबर, अगदी बरोबर. विशेष म्हणजे 40 वर्षांनंतर महिलांनी वर्षातून एकदा योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली पंचकर्म करून घेतल्यास शरीरातील दोषांचे संतुलन राखण्यास, हाडे व सांधे निरोगी ठेवण्यास, मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास, झोप चांगली येण्यास, ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढविण्यास मदत मिळू शकते. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय आणि आरोग्य स्थिती वेगळी असते, त्यामुळे पंचकर्म नेहमी आयुर्वेदाच्या वैद्यांच्या सल्ल्यानेच करावे.
1: वैद्य पंचकर्मासोबतच आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा याला सुद्धा विशेष महत्व दिल्या जातं. तर 40 नंतरच्या महिलांच्या आरोग्यासाठी रसायन चिकित्सा ही कशी उपयुक्त ठरते?
0: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा मॅडम. आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा हा केवळ औषधोपचार नसून निरोगी आणि गुणवत्तापूर्ण दीर्घायुष्य प्राप्त करण्याची चिकित्सा मानली जाते. चर्काचार्यांनी रसायन वर्णन करताना म्हटले आहे की रसायनामुळे आयुष्य, स्मरणशक्ती, बुद्धी, आरोग्य, बल आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढते. 40 नंतर स्त्रियांमध्ये नैसर्गिकरित्या धातुक्षय सुरू होतो. विशेषतः रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोनल बदलांमुळे शारीरिक आणि मानसिक अनेक तक्रारी निर्माण होतात. अशा वेळी रसायन चिकित्सा अत्यंत उपयोगी ठरते. रसायन औषधे शरीरातील रस, रक्त, मांस, अस्थि इत्यादी धातूंचे पोषण करते. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो, कार्यक्षमता वाढते, थकवाही कमी होतो, स्नायूंची ताकद टिकून राहते, मानसिक आरोग्य सुधारते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, व्याधिक्षमताही वाढते, वारंवार होणारे आजार कमी होण्यास मदत मिळते, शरीराचा उत्साह टिकून राहतो आणि वार्धक्याची प्रक्रिया मंदवण्यास मदत होते.
1: अच्छा, 40 नंतर महिलांसाठी कोणती रसायन द्रव्ये विशेष उपयुक्त मानली जातात?
0: प्रकृती आणि आरोग्य स्थितीनुसार वैद्यांच्या सल्ल्याने रसायन द्रव्यांचा उपयोग केला जातो. आवळा, अश्वगंधा, शतावरी, गुडुची, यष्टीमधु, च्यवनप्राश, ब्राह्मी इत्यादी उपयोग स्त्रियांच्या शक्तीवर्धन, मानसिक आरोग्य आणि रजोनिवृत्तीच्या काळातील तक्रारी कमी करण्यास केला जातो.
1: अच्छा मॅडम, कार्यक्रमाच्या सरते शेवटी आपल्या श्रोत्यांसाठी तुम्ही विशेष काय संदेश द्याल? कारण आपला हा जो कार्यक्रम असतो तो आपल्या सगळ्या भगिनींसाठी आपण हा कार्यक्रम करत असतो, तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण काय सल्ला द्याल?
0: नक्कीच, आयुर्वेद सांगतो स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण, म्हणजेच निरोगी व्यक्तीचे आरोग्य जपणे हेच प्रथम कर्तव्य आहे. 40 नंतरच्या काळात हा स्त्रियांच्या आयुष्यातील उतार नव्हे तर नव्या आरोग्याची पर्वाची सुरुवात आहे. योग्य आहार विहार, नियमित योग, आवश्यक पंचकर्म आणि रसायन चिकित्सा यांच्या सहाय्याने स्त्री निरोगी, सक्षम आणि उत्साही जीवन जगू शकते. आयुर्वेदाचा खरा उद्देश म्हणजे केवळ आयुष्य वाढविणे नव्हे तर आयुष्याची गुणवत्ता वाढविणे हा आहे.
1: अगदी बरोबर. तर मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आपला आजचा हा जो विषय आहे 40 नंतर ह्या ज्या आपल्या महिलांना ज्या समस्या होत असतात त्यावर कुठले आयुर्वेदिक उपचार आपण करू शकतो याविषयीची आपण उपयुक्त अशी माहिती आपल्या भगिनींना दिली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार मॅडम. आणि आज आपण या कार्यक्रमात येऊन आपल्या आरोग्याविषयीचे जे सुंदर असे सल्ले आपल्या भगिनींना दिले त्याबद्दल आपलं सुद्धा आपण खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: सख्यानं आताच आपण आरोग्य सल्ला ही मालिका ऐकलीत. या मालिकेत आज आपण 40 नंतर महिलांच्या आरोग्य समस्या आणि आयुर्वेद या विषयावर जाणून घेतलं डॉक्टर स्वप्ना गुप्ता यांच्या या मुलाखतीतून. पुन्हा आपला आरोग्य सल्ला या मालिकेत नवीन विषय घेऊन नवीन तज्ज्ञांना भेट देऊयात. तोपर्यंत आजच्या या मालिकेबरोबरच आपल्या हक्काच्या मैत्रीच्या कट्ट्यावर म्हणजेच तुमच्याच आपल्या आवडत्या ओटीवर कार्यक्रमात आज इथेच विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा सख्यांनो पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन नव्या मालिकांमध्ये नव्या विषयांसह. तोपर्यंत तुमच्याच रेडिओसाठी रोहिणीला द्या रजा. नमस्कार, शुभदिनम.

ओटीवर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:50 झाली आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात जास्तीत जास्त उष्णतामान 33.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 0.9 अंशानं कमी होतं. कमीत कमी उष्णतामान 23.2 डिग्री सेल्सिअस सरासरीपेक्षा 1.5 अंशानं कमी. येत्या 24 तासात आकाश आभ्राच्छादित राहील. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त उष्णतामान 30 डिग्री आणि कमीत कमी उष्णतामान 23 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार हावरा मेल 11:15 आपल्या नियोजित वेळी येईल. ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25, केरला एक्सप्रेस 11:45, ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 येणारी ही गाडी 2:28 उशिरा धावती आहे. वंदे भारत एक्सप्रेस 12:15, हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55 येणारी ही गाडी 1:46 उशिरा धावती आहे. गोंडवाना एक्सप्रेस 12:40, तमिळनाडू एक्सप्रेस 1:05, एलटीटी विशाखापट्टणम सुपरफास्ट एक्सप्रेस 1:35 येणारी गाडी 20 मिनिटं उशिरा धावती आहे. जयपूर मैसूर एक्सप्रेस 2:10, विशाखापट्टणम एपी एक्सप्रेस 2:10. एलटीटी शालिमार एक्सप्रेस 1:05 येणारी गाडी 1:13 उशिरा. नागपूर वंदे भारत 2:35 आपल्या नियोजित वेळी नागपूर स्थानकावरून सुटेल. हावरा मुंबई मेल 1:55 येणारी गाडी 42 मिनिटं उशिरा धावते आहे. बिलासपूर तेलंगणा एक्सप्रेस 2:55, राजधानी एक्सप्रेस 2:55 दोन्ही गाड्या वेळेवर. ज्ञानेश्वरी एक्सप्रेस 2:15 येणारी गाडी 58 मिनिटं उशिरा. तेलंगणा एक्सप्रेस 3:20, महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25, शालिमार एलटीटी एक्सप्रेस 1:15 येणारी गाडी 2:01 उशिरा धावते आहे. गोरखपूर एक्सप्रेस 3:50, संघमित्रा एक्सप्रेस 4:20, कोरबा एक्सप्रेस 4:40, विदर्भ एक्सप्रेस 4:55, संपर्क क्रांती एक्सप्रेस 5:05, दक्षिण एक्सप्रेस 5:05, आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 येणारी गाडी 2:29 उशिरा. सीएसएमटी नागपूर सुपरफास्ट स्पेशल 3:10 आपल्या नियोजित वेळी. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना. वंदना सुरेश आंभोरे ही 51 वर्षांची महिला राहत्या घरून निघून गेली आहे. उंची 4'8", बांधा सडपातळ, रंग काळा, चेहरा लांब, यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला आढळल्यास खुशबू पवन भारती प्लॉट नंबर 2 पारडी भवानी मंदिराजवळ पोलीस स्टेशन पारडी किंवा पोलीस स्टेशन कपिलनगर इथं संपर्क साधावा. सुरेश मारोतराव पंचभाई हे 56 वर्षांचे गृहस्थ मॉर्निंग वॉकला जातो असं सांगून निघून गेले आहेत. उंची 5'10", बांधा साधारण, रंग सावळा, चेहरा लांब, डाव्या हातावर सुरेश असं गोंदलेलं आहे, यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास पोलीस स्टेशन सक्करदरा इथं संपर्क साधावा. प्रिया अरुणकुमार सिंग ही 29 वर्षांची

महिला मेडिकल हॉस्पिटलमधून निघून गेली आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहरा मध्यम. हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता अक्षय कुमार सूर्यनाथ सिंग, खापरी रेल्वेजवळ, मिहान, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन अजनी. हर्षल लक्ष्मीकांत पवनीकर हा 26 वर्षांचा तरुण बेपत्ता झालाय. उंची 5 फूट 3 इंच, बांधा साधारण, पोटावर ऑपरेशनचं निशाण आहे. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास त्याच्या वडिलांना कळवण्यासाठी पत्ता लक्ष्मीकांत पवनीकर, बाहुली विहिरीजवळ, लालगंज, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर. प्रगती श्रावण मोहाडीकर ही 19 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडप

0: पत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधासड पातळ, रंग गोरा, चेहरा गोल, हिला मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास तिच्या आईला कळवण्यासाठी पत्ता संध्या मोहाडीकर, लालगंज, नागपूर. हिना शरद कुशवाह ही 47 वर्षांची महिला 25 जूनपासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 4 इंच, बांधासड पातळ, चेहरा गोल, हिला हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता शरद कुशवाह, प्लॉट नंबर 14, साईनगर, शांतीनगर कॉलनी. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन आपण ऐकलं.
1: हे हाय प्रतीक्षा.
2: हाय.
1: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना.
2: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
1: काय सांगतेस,
2: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
1: क्या बात है.
2: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
1: हा बात आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
2: बिलकुल.
3: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन. कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती भारत का बदलता आज.

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbharatiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती अर्काइव्ज.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11 वाजता आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. श्रोते हो, आज भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनय सम्राट ट्रॅझेडी किंग दिलीप कुमार यांचा स्मृतिदिन, आजचा गाता रहे कार्यक्रम त्यांना समर्पित.

1944 साली ज्वार भाटा या चित्रपटातून दिलीप कुमार यांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर अंदाज, देवदास, नयादौर, मुगले आजम, गंगा जमुना, राम और श्याम यासारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत.

दिलीप कुमार म्हणजेच युसुफ खान यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावर इथं झाला. दिलीप कुमार यांनी आपल्या सहज संयत आणि वास्तववादी अभिनयशैलीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं.

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिलीप कुमार यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

दिलीप कुमार यांना केवळ उत्कृष्ट अभिनेते नव्हे तर अभिनयाचं विद्यापीठ मानलं जातं. त्यांचा अभिनय अतिशय नैसर्गिक, संयत आणि भावनाप्रधान होता. त्यांचे हावभाव, डोळ्यातील भावना, आवाजातील चढउतार, संवादातील विराम ही त्यांच्या अभिनयाची बलस्थानं होती. भारतीय चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेली ही वास्तववादी अभिनयाची परंपरा ही सर्वात मोठी देणगी आहे.

पाटील यांचा आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे. श्रोते हो, स्वरबहार कार्यक्रमात मी राखी आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या स्वरबहार या कार्यक्रमातून काय माहिती मिळणार, कोणत्या कलाकारांची गाणी ऐकायला मिळणार यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. तर श्रोते हो, आजच्या या आपल्या स्वरबहार कार्यक्रमातून तुम्हाला जुन्या आणि आताच्या काळातील गाणी ऐकण्याचा आनंद मिळणार आहे, कारण अशा दोन दिग्गज कलाकारांच्या कलेचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. हे कलाकार आहेत संगीतकार, गायक आणि अभिनेता असलेले 1935 ते 1965 या काळात संगीतसृष्टी गाजवणारे अनिल बिश्वास आणि आपल्या वेगळ्या गायन शैलीसाठी प्रसिद्ध असलेले कैलाश खेर. श्रोते हो, माहितीसह छान गाणी आता आपल्या या कार्यक्रमातून ऐकूया. सुरुवात करूया. श्रोते हो, 7 जुलै 1914 साली जन्मलेले अनिल बिश्वास यांच्या कारकिर्दीबद्दल आता जाणून घेऊया. श्रोते हो, 1935 ते 1965 या काळातील एक भारतीय चित्रपट संगीत दिग्दर्शक आणि गायक असलेले अनिल बिश्वास हे उत्तम अभिनेताही होते. गायनाच्या प्रणेत्यांपैकी एक, शिवाय त्यांना 12 वादकांचा पहिला भारतीय ऑर्केस्ट्रा तयार करण्याचा आणि भारतीय चित्रपटसृष्टीत ऑर्केस्ट्रल संगीत आणि दमदार कोरल इफेक्ट सादर करण्याचं श्रेय त्यांना जातं. अनिल कृष्ण बिश्वास यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांना संगीत दिलंय आणि आवाजही दिला. 1942 सालचा रोटी, 1943 सालचा किस्मत, शिवाय अनोखा प्यार, तराना, वारिस, परदेसी हे सर्वात संस्मरणीय चित्रपट. काही चित्रपट यशस्वी ठरले ते त्या चित्रपटातील गाण्यांमुळे. ऐकूया किस्मत चित्रपटातील अनिल बिश्वास यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोते हो, अनिल बिस्वास यांनी चित्रपटांच्या संगीतात काउंटर मेलोडीचा वापर केला. त्यांनी पाश्चात्य संगीताचे कंताला हे तंत्र वापरलं. याचा अर्थ असा की जिथे एक ओळ दुसऱ्या ओळीवर येते. रोटी या चित्रपटातील गाण्यांमध्ये कॉन्ट्रा मेलोडीचा वापर त्यांनी केला. एखादं गाणं गुंतागुंतीच्या रागावर असेल तर ते श्रोत्यांना लगेच गुंतवून ठेवणारं असावं असं त्यांचं मत, आणि त्या गाण्याला ते सहज संगीत देत जेणेकरून रसिकांना ते आवडेल, त्यांच्या मनाला भावेल. संगीतातील अनेक प्रकार ते शिकले. गझल, ठुमरी यांचंही प्रशिक्षण घेतलं. याचं कारण लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती. त्यांच्या संघर्षाच्या काळात गाण्यांचा संगीताचा अभ्यास हा सुरूच होता. चित्रपटातील गाणी त्यांना मिळत होती, संधी येत होत्या आणि संधीचं ते सोनं करत होते. त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात रमायला खूप आवडायचं. अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व शिवाय देशभक्ती त्यांच्या रक्तातच होती. शालेय वयातच ते ब्रिटिश सरकारविरुद्धच्या क्रांतिकारी युद्धात सामील झाले होते. पण त्यांना संगीताचं क्षेत्र अत्यंत आवडीचं असल्यामुळे ते या क्षेत्रात रमले. सोबत आपली आवडही जपली. त्यांनी संगीतबद्ध केलेली देशपर आणि निसर्गावर आधारित गाणी आपण ऐकत असतो. रंगमहल थिएटरमध्ये काम करताना त्यांनी 5 संगीत नाटकांसाठी संगीत दिलं आणि अभिनयही केला. ते सर्वच आघाड्यांवर खूप यशस्वी झाले आणि लोकप्रियही. श्रोते हो, त्यांनी पन्नालाल घोष यांच्या बासरीच्या पहिल्या रेकॉर्डसाठी गाणी लिहिली आणि संगीताचा एक भक्कम पाया घातला. त्यात ख्याल, ठुमरी ते लोकसंगीत, गझलपर्यंत अनेक प्रकार त्यांनी संगीतबद्ध केलेत. त्यांनी धर्म की देवी या चित्रपटामध्ये गाणीही गायली आणि एका फकीराची छोटी भूमिकाही साकारली होती. ऐकूया तराना या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो पुढे पिया की जोगन, संगदिल समाज, प्रेमबंधन, शेर का पंजा, जंटलमॅन डाकू, महागीत, कोकिला, वतन, हम तुम और वो, पूजा, एक ही रास्ता, आसरा, विजय, जवानी, जीत और सौतेला भाई, पैसा ही पैसा, जासूस यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. किस्मत हा एक चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट ठरला. अशोक कुमार यांची भूमिका या चित्रपटात होती. खिसे कापूची एक अँटी हिरोची भूमिका किशोर कुमार यांनी साकारलेली होती. त्यांचा अभिनय आणि अनिल बिस्वास यांचं संगीत यामुळे हा चित्रपट हिट ठरला आणि गाणीही. श्रोते हो, देशभक्ती, दुःखद, शांत करणारी अंगाई गीतं किंवा भक्तीपूर्ण गीतं असोत, सगळ्या धाटणीच्या गीतांना त्यांनी संगीत दिलं आणि रसिक प्रेक्षकांना ती गाणी खूप आवडली. त्यांनी सितारा देवी, मुकेश, तलत महमूद, गान कोकिळा, लता मंगेशकर यांच्याकडून अनेक गाणी गाऊन घेतलीत. या कलाकारांना, म्हणजे या गायकांना, श्वास नियंत्रणाचं तंत्र अनिल दा यांनी शिकवलं. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी तर इतकी हिट ठरली की आजही रसिक श्रोते ते गीतं आवर्जून ऐकतात. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं अजरामर ठरलीत, जसं पहली नजर या चित्रपटामधील दिल जलता है, तर आरजू या चित्रपटातील ए दिल मुझे ऐसी जगह ले चल, तर तरानामधील सीने में सुलगते है अरमान, अशा वेगवेगळ्या रागातील हे गीतं. चाहत्यांच्या आवडत्या गाण्यांच्या लिस्टमध्ये या गीतांना नेऊन ठेवलं. ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोतेहो, इतका काळ लोटला तरी ही गाणी आजही तेवढ्याच आनंदाने आपण ऐकतो. इतकी जादू या गीतांमध्ये आहे. 1930 ते 1960 दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचं मोलाचं योगदान राहिलं. संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. गाण्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं संगीत देऊन त्या गीतांना त्यांनी अजरामर केलं. पुढे 31 मे 2003 साली दिल्लीत त्यांचं निधन झालं. त्यांच्या या संगीताचा वारसा त्यांच्या मुलांनी पुढे चालवला. श्रोतेहो, भारतीय चित्रपट संगीत

श्रोते हो, आणखी एक गायक पद्मश्री कैलाश खेर आणि आपल्या वेगळ्या गायन शैलीसाठी प्रसिद्ध असलेले कैलाश खेर यांच्या कारकिर्दीबद्दल आता जाणून घेऊया.

गायक, संगीतकार आणि लाईव्ह परफॉर्मर असलेले कैलाश खेर यांचा जन्म 7 जुलै 1973 साली झाला. त्यांचा आवाज भारतीय लोकसंगीत आणि सुफी परंपराचं एक अद्वितीय मिश्रण आहे. यांचं संगोपन संगीतमय वातावरणात झालं. त्यांचे वडील पारंपरिक लोकगीतांचे कार्यक्रम सादर करत. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी लोकगीतं गाऊन कुटुंबियांना आणि मित्रांना प्रभावित केलं. शास्त्रीय संगीत शिकण्याच्या उद्देशाने 2001 साली ते मुंबईला गेले. सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी खूप संघर्षाचा होता. छोट्या संधी त्यांना चालून येत होत्या. त्यांचं अल्लाह के बंदे हे गाणं खूप हिट ठरलं आणि या गाण्याने ते घराघरात ओळखल्या जाऊ लागले. आणि याच गाण्यामुळे त्यांना 2004 स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कारही मिळाला.

वंदे। श्रोते हो, 2001 मध्ये नशीब आजमवण्यासाठी ते मुंबईत आले आणि आपल्या आवाजाने लगेच रसिकांची मनही त्यांनी जिंकलीत। अल्लाह के बंदे, सैया, यू ही चला चल यासारखी सुपरहिट गाणी त्यांनी गायलीत। त्यांच्या संगीतात पॉप, रॉक, अध्यात्म, सूफी आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा उत्तम संगम पाहायला मिळतो। या गुणांमुळेच त्यांची यशाची गाडी जोरात सुरू आहे। आपल्या आवाजाने त्यांनी गाण्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं। कॉर्पोरेट चित्रपटातील ओ सिकंदर, मंगल पांडे चित्रपटामधील मंगल मंगल हे गीत खूप हिट ठरलं। 2006 मध्ये त्यांनी कैलासा नावाचा आपला पहिला अल्बम काढला, ज्यात तेरी दिवानी, तौबा तौबा सारखी गाणी प्रचंड गाजली। आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी भरपूर गाणी गायलीत। विविध प्रादेशिक चित्रपटांमध्ये 18 अधिक भाषांमध्ये गाणी गायली। रेडिओ आणि टेलिव्हिजन जाहिरातींसाठीही जिंगल्स त्यांनी रेकॉर्ड केल्यात। बंगाली, भोजपुरी, गुजराती, कन्नड, कोकणी, ओरिया, पंजाबी अशा अनेक भाषांचा समावेश त्यात आहे।

श्रोते हो, 2005 साली त्यांनी काल या चित्रपटासाठी गीतकार म्हणून काम केलं. तसंच ट्रॅफिक सिग्नल, चांदनी चौक टू चायना यासारख्या चित्रपटांसाठी गाणीही लिहिली. 2007 सालचा फना हा चित्रपट, यातील चांद सिफारिश या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारही त्यांनी मिळवला. या चित्रपटात काजोल आणि आमिर खान यांचा उत्तम अभिनय आपण पाहिलात आणि हा चित्रपट त्यांच्या अभिनयानं आणि या गाण्यांमुळे सुपरहिट ठरला. शुभा मुद्गल सोबत दिया और बाती हम या मालिकेचं शीर्षक

0: गीतही त्यांनी गायलं. शिवाय उडान मालिकेचंही गीत गायलं. तसंच स्वच्छ भारत अभियानाचे गीत त्यांनी संगीतबद्ध करून गायलं. अनेक वेगवेगळ्या धाटणीची गाणी गाऊन त्यांनी अनेकांची मनं जिंकलीत आणि संगीत विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली. अनेक पुरस्कार प्राप्त कैलाश खेर यांची वाटचाल अशीच दमदार सुरू आहे, पुढेही सुरू राहील यात शंकाच नाही. त्यांना आपल्या कार्यक्रमातून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया.
1: प्रीत केलत मोहे ऐसी लागी

0: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात स्वरबहार. आलेख आणि निवेदन होतं राखी पाटील यांचं आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती. नमस्कार.
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम स्वरबहार. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र हे 12 वाजले आहेत. काही क्षणातच आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण आणि सुरुवातीला कार्यक्रम वनिता मंडळ.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो सध्या सगळीकडे पाऊस छान पडतोय, लहान मुलांच्या शाळांनाही सुरुवात झाली आहे आणि शेतकरीही आपल्या शेतीच्या कामांना लागलाय. मैत्रिणींनो आज वनमहोत्सवाचा शेवटचा दिवस, 1 जुलै ते 7 जुलै वनमहोत्सव आपल्याकडे साजरा करण्यात येतो. वनमहोत्सवाच्या निमित्तानं का होईना अनेक झाडं ठिकठिकाणी लावण्यात आली असतील, पण त्या लावलेल्या झाडांची जोपासना मात्र आपल्याला वर्षभर करायची आहे हे लक्षात ठेवायला हवं. त्यांच्या भोवती कुंपण करून त्यांचे बाकी प्राण्यांपासून रक्षण करायला हवं. वेळोवेळी त्यांना पाणी देऊन त्याला वाढवण्यात त्याला जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सध्या आपण बघतोच आहे की कुठे कुठे अतिवृष्टी तर कुठे पाऊस कमी पडतोय. याचा अर्थ निसर्गाचं संतुलन बिघडून आता पर्यावरणाला धोका निर्माण व्हायला लागलाय. सध्या तर काही ठिकाणी पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय, पूरस्थिती निर्माण झाली आहे. मैत्रिणींनो सध्या तर पावसाळा हिवाळा उन्हाळा प्रत्येक ऋतूमध्ये अतिशयोक्ती बघायला मिळतीय. निसर्गाची तर हानी होतेच, पण सामान्य जनतेला मात्र त्याची झळ खूप मोठ्या प्रमाणात पोहोचते. येणारा प्रत्येक ऋतू चिंतेचा विषय बनत चाललाय, यावर खरंच आपण सर्वांनी विचार करायला हवा आणि निसर्ग आणि माणूस यांचा मध्यबिंदू साधायला हवा. पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय करता येईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं खरंच. आणि तेव्हाच तर या गीताप्रमाणे आपल्यालाही म्हणता येईल,

मैत्रिणींनो, चला तर वळूया आपल्या या पुढच्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, एखादी वास्तू तयार करताना ती सुंदर तयार व्हावी असं आपल्याला वाटतं. नुसतंच सुंदर नाही, तर ती आपल्याला आपल्या गरजेनुसारही परिपूर्ण असावी असं वाटतं. त्यातली कलात्मकता जपत आपल्याला आपल्या गरजेनुसार तयार होणारी वास्तू आपल्याला आयुष्यभर आनंद देते. आणि म्हणूनच हल्ली घर बांधताना किंवा एखादी वास्तू तयार करताना या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. चला तर आजही अशाच छानशा विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया असावे घरते आपुले छान या मालिकेमधून, आर्किटेक्ट रेणुका कुलकर्णी यांच्याकडून. आणि विषय आहे वास्तुरचना कला की गरज. चला तर

0: मैत्रिणींनो नमस्कार. असावे घरते अपुले छान या मालेत आज आपल्यासोबत आहेत आर्किटेक्ट रेणुका कुलकर्णी आणि आजचा आपला विषय आहे वास्तुरचना कला की गरज. मैत्रिणींनो, आपल्या तीन प्राथमिक गरजांपैकी निवारा ही एक महत्वाची गोष्ट आणि हा निवारा म्हणजे आपली वास्तू. आपल्या या वास्तूत आपण सुरक्षित असतो, सगळ्या सुखसवयी असतात, पण अर्थात त्या वास्तूची रचना पण तशीच असायला हवी की जेणेकरून आपल्या मनाला शांतता लाभेल, हवा सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असेल. म्हणूनच वास्तुरचना ही केवळ गरज नसून ती कलासुद्धा आहे असं आपण म्हणू शकतो. चला तर स्वागत करूया. नमस्कार रेणुकाताई.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: आज वास्तुरचना कला की गरज हा आपला विषय आहे आणि याविषयी तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर आपलं घर आपली वास्तू म्हणजे आपली ओळख असते, पण फक्त चार भिंती बांधून घर होत नाही तर त्याला कलेची जोड असावी लागते, हो ना. तर वास्तुरचना याची नेमकी व्याख्या तुम्ही काय सांगाल?
1: वास्तुरचना म्हणजे एक घर असतं. जसं तुम्ही खूप छान इंट्रोडक्शन दिलं, तुम्ही खूप सुंदरपणे समजवलं की प्रत्येक व्यक्तीचं घर वेगळं असतं. ती आता आजच्या काळात ती फक्त गरज नाही राहिली तर एखाद्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे एखादा व्यक्ती कसा आहे ते जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्याकडे

0: बघितल्यावर त्याची त्याचे कपडे, त्याचं राहणीमान आणि मग त्याच्या घरी गेल्यावर त्याचं घर हे बघितल्याबरोबर आपल्याला कळतं की एखाद्या व्यक्ती कसा आहे,
1: बरोबर.
0: त्याचा स्वभाव कसा आहे. त्यामुळे आता या ज्या महत्वाच्या तीन गरजा आहेत आपल्या, त्याच्यात जे आपलं घर आहे ते आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व दाखवून देतं जगाला, हे वास्तुकलेची आताची व्याख्या झाली असं सरळ सरळ मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं तर.
1: हो हो
0: आणि आजकाल लोकांचं त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही तसाच झाला आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरण देते की साडी घालायची म्हटलं तर ती कॉटनची पण साडी घालू शकता किंवा पैठणी पण घालू शकता. त्यामुळे माझी आवड किंवा माझी गरज त्या वेळेला काय आहे ती जशी मी त्या मी साडी निवडते. आता तसंच ते घराचंही झालंय की मला घर माझं घर साधं सरळ सोपी पण राहू शकतं, पण माझं घर थोडंसं साध्याच्या वर जाऊ शकतं, काहीतरी वेगळं राहू शकतं, मी त्याच्यामध्ये काहीतरी माझ्या व्यक्तिमत्वातलं काहीतरी प्रतिबिंब दिसेल असं काहीतरी सजावट करून किंवा त्याला त्या प्रकारे बनवून त्याला मी सगळ्यांना दाखवील असं पण आजकालचं लोकांचं असं झालंय. त्यामुळे जितकी आता ती गरज राहिलेली आहे तितकीच ती कला पण झालेली आहे.
1: हो
0: त्यामुळे ते समान बांधता आलं पाहिजे ते महत्वाचं आहे. म्हणजे कलेच्या ओघात गरज नाही विसरू शकत किंवा फक्त गरजच पूर्ण करून कलेला मागे सोडून द्या आता तसं नाही राहिलं आहे. त्यामुळे दोघांचं समान एका याच्यावर बांधून त्याला एकत्र नेऊन त्याचे एक छान असं आउटकम आलं पाहिजे ही आमची म्हणजे हा आमचा प्रयत्न असतो नेहमीच.
1: छान सांगितलं तुम्ही. म्हणजे वास्तुरचना तुम्ही म्हणालात की आज फक्त गरज राहिली नसून ती कला पण झालेली आहे,
0: बरोबर.
1: तर वास्तुरचना आणि कला यांचा नेमका संबंध काय सांगू शकाल?
0: वास्तुरचना आणि कला कसं असतं, एखादी गोष्ट असते, एखादी गोष्ट बनवायला आम्हाला जितकं टेक्निकल नॉलेज लागतं तितकंच त्या गोष्टीचा एस्थेटिक सेन्स म्हणजे त्या गोष्टीला चांगलं कसं वाटेल, म्हणजे लाल रंग तर छान आहे पण तो या ठिकाणी छान दिसेल का हे जाणून घेणं महत्वाचं आहे. किंवा एखाद्या आम्ही जेव्हा घर बांधताना बाहेरचं जेव्हा आम्ही करत असतो एलिव्हेशन जे म्हणतात त्याला ते करत असताना एखाद्या व्यक्तिमत्व एखाद्या व्यक्तीला लाकूड खूप आवडतं, पण मग ते खरंच ते लाकूड तिथे आवडेल का, छान दिसेल का, किंवा एखाद्याला ब्रिटिश काळातले घरं आवडतात पण बाकीच्या गोष्टी किंवा आजूबाजूचं तेथलं परिसर कसं आहे आणि तिथे आम्ही ती गोष्ट द्यावी आणि किती प्रमाणात द्यावी हे समजून घेणं किंवा हे जाणणं आणि त्याच्यावरनं त्यांना आम्ही सोल्युशन प्रोव्हाइड करणं की जेणेकरून त्यांची पण त्यांच्या इच्छेची कला ती पण रिफ्लेक्ट होते आणि त्यासोबत सोबत आम्हा लोकांना त्यामागचं जे टेक्निकल हे आहे किंवा एखादी गोष्ट टाकली आणि ती खूप काहीतरीच दिसते आहे एक प्रत्येकाला त्या गोष्टीचं लक्षात नाहीये तर मग ती कुठे टाकावी किती मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला पाहिजे हे समजून घेऊन त्याचा उपयोग करणं ही सगळ्यात मोठी म्हणजे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे राहतं की दिसतं तर सगळं छान पण कुठे काय कसं छान दिसेल हे समजून घेणं आणि खरंच ते तिथे जातं का किंवा तिथे बसतं का किंवा त्याची रचना किंवा त्याला तिथे देणं हे टेक्निकली बरोबर आहे का हे समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे गरज जशी एखाद्या गोष्टीची असते तसंच त्या गोष्टीला कलात्मक त्याची गरज कशी करून द्यायची त्याचं रूपांतर कसं करायचं हे आम्हाला म्हणजे करावं लागतं बरेचदा.
1: म्हणजे तुमचं एक व्यवसाय तर आहेच पण त्यासोबतच तिची सौंदर्याची दृष्टी आहे ती सुद्धा तुम्हाला असावी लागते.
0: बिलकुल बिलकुल, त्याशिवाय नाही होणार.
1: तेव्हाच ती वास्तुरचना अधिक खुलून दिसते,
0: बरोबर.
1: तर आता हे सांगा की घर बांधताना कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात?
0: सगळ्यात आधी तर घर बांधताना तुमची गरज पहिले आम्ही जे विचारतो ती प्रत्येक व्यक्तीची गरज विचारतो की किती लोक आहे किती जणांसाठी बांधायचं आहे त्यानंतर त्या व्यक्तीचं त्याची जीवनशैली कशी आहे किंवा त्याची एक बेसिक दिनचर्या कशी आहे वार्षिक किती कार्यक्रम होतात त्या यांनी आम्हाला त्यांना वेगवेगळ्या स्पेसेस किंवा वेगवेगळ्या जागांचं सजेशन कसं करता येईल ते आम्ही बघत असतो आणि त्याच्यानंतर मग त्यांची आवड निवड जोपासायची की एखाद्या व्यक्तीचं म्हणजे आता समजा चार जणांचा परिवार आहे आणि चार जणांसाठी आम्ही 8 खोल्यांचं घर नाही बांधणार. तो समान जरी प्लॉट मोठा असेल किंवा जरी फ्लॅटची जागा मोठी असेल पण तरी पण किती गरज आहे त्याच्या रोजच्या दिनचर्या कशा. एखाद्या व्यक्तीला रोज योगा करायचा असतो त्यामुळे त्या घरातले समजा 4 पैकी 3 जण योगा करतात तर मग त्यांना ती जागा देणं महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही म्हणणार की अरे इथे एक रिकामी जागा इथे तुम्ही करा, नाही तसं नाही. त्यांना प्रॉपर तिथे काय काय लागतं कसं लागतं मग तिथे त्यांना हवामान बरोबर आहे का सकाळच्या वेळेचा तिथे प्रकाश व्यवस्थित येतोय का हे पण बघावं लागतं आणि त्यानुसार आम्हाला सगळं प्लॅनिंग करून द्यावं लागतं. पहिली गरज सगळ्यात आधी गरज आणि मग जसं मी

0: सांगितलं की एका प्रत्येक व्यक्तीला आता गरज तर कुठली पण गोष्ट भागते. जसं कपाट, खूप जण म्हणतात आम्हाला कपाट करायचं, मग कपाट लोखंडी पण होतं, लाकडी पण होतं, काचेचं पण होतं. मग त्या व्यक्तीची आवड निवड विचारणं, त्याला काय आवडतं, कसं आवडतं, त्याला त्या गोष्टीला कसं पुढे ठेवता येईल किंवा त्याच्यासाठी काय सोपी राहील. जसं एखाद्या व्यक्ती, एखादं यंग कपल आहे, त्यांनी आम्हाला म्हटलं की आम्हाला कपाट पाहिजे, एक कपाट करून द्या, तर मी त्यांना काचेचं देऊ शकते कारण मला माहिती आहे त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे किंवा त्यांना तेवढा ग्रुप आहे की ते त्याला मेंटेन करतील. पण एखादा सिनियर कपल आहे तर त्यांना एकदम मेंटेनन्स फ्रेंडली, त्यांना त्यांच्या गरजेला भागेल पण त्यांच्या काळाला, म्हणजे जसं लाकडी कपाट देईल मी त्यांना कदाचित, ज्याला मेंटेनन्स सहसा काही राहणार नाही. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला विचारणे आणि संवाद करावा लागतो बरेचदा क्लायंट लोकांशी, आणि त्यांच्याकडनं त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्याच्यावरती आम्हाला त्यांना सोल्युशन किंवा त्याच्यावरती आम्हाला त्यांना प्रपोजल द्यावे लागतात.
1: खूप छान, आणि यातून छान होते एक सुंदर वास्तुरचना, सुंदर घर साकार होतं. तर कधी कधी काय असतं की जागा खूप छोटी असते पण तरी सुद्धा त्या घरामध्ये असं छान मोकळं प्रशस्त वाटत असतं, तर त्याचं कारण काय सांगू शकाल?
0: असं आपण म्हणतो की जागा छोटी असते, तर कसं असतं, प्रत्येक जागेला साजेल असं सोल्युशन काढणं हेच खरं आर्किटेक्टचं काम. तर छोट्यात छोट्या जागेलाही मोठं दाखवायला आम्ही बरेचशा गोष्टी करत असतो. जसं खूप मोठं असं फर्निचर पीस नाही टाकणार किंवा खिडक्या दरवाजांचे साईजेस खूप मोठे मोठे नाही घेणार, तर त्या खोलीला साजेल एवढंच घ्यायचे किंवा त्याला लागणारं बरेचसं याच्यामागे कॅल्क्युलेशन पण केलं जात असतं की किती केवढ्या साईजची विंडो घेतली तर त्याला व्हेंटिलेशन बरोबर होईल आणि कोणत्या दिशेला विंडो घेतली तर कुठल्या वेळेला तिथे लाईट येईल. तर हे सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आम्ही लोक त्या खोलीला रंगसंगती कशी देता येईल किंवा फर्निचर किती देता येईल आहे ते पण बघतो. खूपदा आम्हाला असं वाटतं की अच्छा इथे खोली खूप मोठी आहे, गरजेपेक्षा मोठी आहे आणि वापरणारे दोघंच आहे किंवा वापरणारा एकच व्यक्ती आहे, तर मग तिथे थोडे डार्क रंग वापरतो किंवा लाकडाचा वापर खूप करतो. पण जिथे माहिती आहे की घराचा साईज फार लहान आहे पण वापरणारे लोक आहे जास्ती आहेत किंवा तिथे त्या वेळेस त्या खोलीत खूप वेळ ते लोक वेळ घालवणार आहे, तर लाईट रंग वापरतो किंवा झाडांचा उपयोग करतो कारण झाडांनी गोष्टी मोठ्या दिसतात. एक सायकोलॉजी असते की मोठ्या जागेत झाडं असतात, पण असं नाही आहे, छोट्यात छोट्या जागेतही तुम्ही छोटे झाडं लावू शकता, त्यांनी पण जागा मोठ्या दिसतात. तर असे वेगवेगळे छोटे छोटे आम्ही त्याच्यामध्ये आपले स्किल टाका म्हणा किंवा एक्सपर्टीज आता टाकतो आणि त्यांनी आम्ही त्यांना सोल्युशन देतो, जेणेकरून कुठलीच जागा गरजेपेक्षा मोठी पण नाही वाटली पाहिजे किंवा खूप छोटी पण नाही वाटली पाहिजे, ते एक छान बॅलन्स राहिलं पाहिजे, त्या हिशोबाने त्याला करतो डिझाईन.
1: म्हणजे घरातल्या प्रत्येक कोपऱ्याचा तुम्ही उपयोग करून घेता. हो ना, आणि त्यासोबतच घरामध्ये सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असायला पाहिजे असं आपण म्हणतो, त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. तर वास्तूची रचना करताना यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात सांगा?
0: वास्तूची रचना करताना आपण आजकाल म्हणजे वास्तुशास्त्र ह्याला खूप महत्व दिलं जातं आणि ही वास्तुशास्त्र जे शास्त्र आहे ते फार जुनं आहे, बऱ्याच काळांपासून चालत आलेलं आहे आणि त्यामागे अतिशय सायंटिफिक असं हे आहे. म्हणजे आजकाल तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की इथे हे नको तिथे ते नको, तर असं नसतं. हे पूर्णपणे क्लायमेटोलॉजी, म्हणजे क्लायमेटोलॉजी हा विषय जो आम्ही शिकतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जागेचं वातावरण, तिथलं हवामान, तिथलं ऊन, हे सगळं कसं मोजायचं, कसं करायचं आणि त्या दिशेने रस्ता कोणत्या दिशेने आहे, कुठल्या दिशेने किती मोठ्या खिडक्या घ्यायच्या, कुठल्या दिशेने किती छोट्या खिडक्या घ्यायच्या, ह्याचं पूर्ण सायन्स आहे. तर आपलं वास्तुशास्त्र पण तेच आहे. आता त्याला बरंच थोडस वेगळ्या प्रकारे येतं आपल्या समोर, पण ती सरळ सोपी शब्दात की या दिशेने, म्हणजे आपल्याकडे या दिशेने जर ऊन आणि इथून जर वारा जास्त येत असेल तर त्या दिशेने तुम्ही तुमचं देवघर ठेवा, कारण की त्या दिशेला सगळ्यात पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी होत असते. किंवा दक्षिणेकडे स्वयंपाकघर का घेतलं जातं, तर त्याचं कारण हे आहे की स्वयंपाकघरात खिडक्या नको खूप, कारण वारा येईल, चुलेला त्रास होईल, म्हणून तिथे हवा नको आणि दक्षिणेकडनं ऊन पण खूप येतं, त्यामुळे तसं गरम वारा घरात नाही आला पाहिजे, म्हणून दक्षिणेकडे अशी ऍक्टिव्हिटी टाकायची जेणेकरून ती ऍक्टिव्हिटी ज्याला नॅचरलीच आपल्याला नको आहे, खिडक्या दरवाजे खूप नको आहे, अशी ऍक्टिव्हिटी तिथे द्यायची, त्यांनी आपलं कामही होत. त्याच्यानंतर जनरली आम्ही दक्षिणेकडे खिडक्या घेत नाही, जास्तीत कमीत कमी खिडक्या घेतो किंवा छोट्या खिडक्या घेतो की म्हणजे आलं तरी तिथे कमी होईल, पण उत्तरेकडे मोठ्या खिडक्या आणि पूर्वेकडे मोठ्या खिडक्या, की सकाळचा जो ऊन असतो

0: असतं,
1: जे
0: चांगलं
1: सूर्यप्रकाश
0: सकाळचं जी छान प्रकाश असतो, कोवळा प्रकाश, तो घरात आला पाहिजे. त्याच्यासोबत वारा पण येतो,
1: हो.
0: त्यामुळे उत्तर आणखीन पूर्वेकडे जास्तीत जास्त खिडक्या घ्यायच्या आणि दक्षिणेकडे आणखीन पश्चिमेकडे कमीत कमी खिडक्या घ्यायच्या. त्यामुळे त्या प्रकारे आम्ही त्या पूर्ण प्लॅनची रचना करत असतो. त्याप्रकारे आम्ही प्रत्येक खोलीला तसं ठेवलं जातं. तर हे म्हणजे इतक्या जुन्या काळांपासून चालत आलेलं वास्तुशास्त्र ते आता आम्ही क्लायमेटोलॉजी आणि हे सगळं जे आम्ही शिकतो
1: अच्छा
0: त्याचा उपयोग करून त्याचा समावेश करून हे सगळं प्लॅनिंग केलं जातं आणि त्याच यांनी त्याचं पुढे मग जे त्याची रचना होत असते.
1: अच्छा मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि आज आपल्यासोबत असावे घर त्या फुले छान या मालिकेमध्ये आहेत रेणुका कुळकर्णी आणि आजचा आपला विषय आहे वास्तुरचना कला की गरज.

0: तर रेणुकाते, पूर्वीच्या काळ आणि आताच्या काळामध्ये खूप फरक झालेला आहे. पूर्वीची वास्तू वेगळी राहायची, आजची वास्तू वेगळी राहते. तर घर सुंदर दिसण्यासाठी आज अनेक नवीन गोष्टींचा पण अवलंब केला जातो. जे नवीन नवीन गोष्टी येतात त्या पण वापरल्या जातात. पण कधी कधी मला वाटतं गरज नसताना सुद्धा या गोष्टी वापरण्यात येतात. तर असं कधी होतं का, तुम्हाला काय वाटतं?
1: बरेचदा होतं. आपल्याला बरेचदा खूप जणांकडे पैशाची अवेलेबिलिटी असते आणि असते म्हणून एखादी महागडी नवीन गोष्ट आली आहे म्हणून ती वापरायची असं पण होतं. खरं तर त्यावेळेला त्याची ती गरज नसते, पण फक्त कला दाखवायला किंवा आपल्याकडे त्या गोष्टीची उपलब्धता आहे किंवा मी ती गोष्ट करू शकते हे दाखवायला पण बरेच लोक आमच्याकडनं करून घेतात. पण ठीक आहे, प्रत्येक, जसं मी म्हटलं की एखाद्या व्यक्तिमत्वाचं ते प्रतिबिंब आहे तुमचं घर म्हणून, त्यामुळे तो व्यक्ती तिथे चुकीचा नाहीये. पण आम्हाला माहित असतं की त्या गोष्टीची तिथे गरज पण नाहीये, म्हणजे नाही केलं असतं जरी चाललं असतं. तर असं बरेचदा होतं.
0: आणि रेणुकाताई, तुम्ही सुरुवातीपासून सांगितलंच की वास्तुरचना ही कला पण आहे आणि गरज पण आहे प्रत्येकाची. तर आपल्या आरामदायी आणि सुरक्षित जीवनासाठी वास्तूचं महत्व काय सांगू शकाल तुम्ही, कारण त्या ठिकाणी आपण 24 तास राहतो.
1: बरोबर. वास्तुरचना, मी जसं म्हटलं की तुमची गरज आहे, तर तुमचं दिवसातले असं समजून घ्या ना की 18 तास तुम्ही तिथे घालवतात.
0: हो,
1: खूप जण 24 तास तिथे घालवतात. त्यामुळे ते घर त्या व्यक्तीला एखादं घर म्हणून नाही तर एखादा साथीदार म्हणून बनवायला पाहिजे की प्रत्येक कामाची साथ मिळाली पाहिजे. म्हणजे एखादं काम करत आहे तर त्या कामाला सोपी करून ते करता आलं पाहिजे. आणि कुठली पण गोष्ट मेंटेनन्सला खूप त्रासदायी नको की बॉ तिथे राहणारा व्यक्ती त्याला तेवढं इझी टू मेंटेन राहायला पाहिजे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं की 4 जणांसाठी 8 खोल्यांचं घर बांधणं खूप सोपी आहे, पण खरंच त्या गोष्टीची गरज आहे का ते जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण की पहिले सुरुवातीचे काही दिवस खूप छान वाटतं, पण नंतर मग ते घर कंटाळायला लागतं जसं जसं मेंटेनन्स वाढतो. तर घर असं असावं की कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी, म्हणजे लहान मुलगा असो की म्हातारा असो, प्रत्येक वयाच्या व्यक्तीशी त्या घरांनी त्याच्याशी एक संवाद साधला पाहिजे, त्या घरांनी त्या व्यक्तीला साथ दिला पाहिजे. ना की त्याचाच आपल्याला खूप त्याचं करावं लागत आहे बाबा किंवा खूप त्याच्यावर मेहनत घ्यावी लागत आहे, तसं नको. तर ते असं दोघांचं समान असावं, त्यामुळे घरांनी पण त्याला साथ द्यावी आणि त्यांनी पण घराला तितक्याच हौसून साथ द्यावी. तर मग तसं ते घडलं पाहिजे.
0: आणि आज आपण बघतोय की प्रत्येक घरामध्ये आवडीनुसार खूप जास्ती डेकोरेटिव्ह वस्तूंचा पण वापर केला जातो. भिंती पण रंगवल्या जातात किंवा मोठे मोठे पोस्टर्स पण भिंतींवरती लावलेले असतात. तर आपली वास्तू म्हणजे मानसिक शांतता, डोळ्यांना सुखवणारी, प्रसन्न वाटणारी असावी असं आपल्याला वाटत असतं. तर त्यासाठी नेमकी वास्तुरचना कशी असायला पाहिजे?
1: जसं मी तुम्हाला म्हटलं की कला ना हे खूप एक प्रत्येक व्यक्तिमत्वेसाठी कलेचं, म्हणजे कलेची व्याख्या वेगळी आहे. एखाद्यासाठी खूप बटबट एखादी गोष्ट जी मला बटबट वाटते पण त्या व्यक्तीला ती सुरेख वाटत आहे. त्यामुळे हा जो आर्किटेक्चर म्हणा किंवा वास्तुरचना जी आहे ना किंवा वास्तुकला, ही खूप व्यक्तिमत्वाप्रमाणे बदलत असते.
0: बरोबर.
1: बरेचदा एखादं मी काम करत असताना मला मात्र ते काम खूप आवडत नसतं,

0: म्हणजे कदाचित ते मी तशा घरात नाही राहील, पण माझा जो क्लायंट आहे किंवा मी ज्याच्यासाठी ते करत आहे त्या व्यक्तीला ते काम इतकं आवडत असतं की त्याला अगदी खूपच असं वाटतं की बापरे या मॅडम खूप छान हे करत आहे. पण तसं नसतं, तर हे ना खूप व्यक्ती व्यक्ती टू व्यक्ती बदलत असतं आणि प्रत्येक व्यक्तीप्रमाणे ते जाणून घेणं हे महत्वाचं आहे. हा, एखाद्या व्यक्तीला खूप लाल रंगाचं आवड आहे किंवा खूप प्रेम आहे तर आपण त्या व्यक्तीला तसं सोल्युशन देतो, पण एखाद्या व्यक्तीला समजा खूप पांढऱ्या गोष्टी आवडतात किंवा असं शांत पाहिजे काहीतरी असं आम्हाला म्हणतो तर आम्ही त्यांना पांढऱ्या रंगात पूर्ण घर करून देतो. कमीत कमी असं काही काहीतरी भिंतीत जे तुम्ही म्हटलं की खूप डेकोरेटिव्ह असं काही टाकत नाही, खूप हँगिंग लाईटचा वापर नाही करत किंवा खूप बडबड शँडलेअर नाही वापरत, लाईट अगदी तिथले लाईट्स पण आम्ही कमी इंटेन्सिटीचे वापरतो जेणेकरून रात्रीच्या वेळेला पण ती गोष्ट खूप अशी त्रासदायी नाही वाटली पाहिजे. आणि सोबत सोबत जेवढेही मी म्हटलं हरेक प्रत्येक गोष्टी अशी कलर कोऑर्डिनेटेड ठेवतो की खूप विचित्र चित्र काही असं नाही टाकत किंवा एखादी गोष्ट खूप वेगळी वाटेल त्या जागेला अशी नाही राहत, सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेटेड असतात असं त्यांना आम्ही करून देतो. आणि बरेचदा नॅचरल ग्रीन्स म्हणजे आपले झाडं आम्ही घराच्या आत आणतो, त्याचं कारण हेच असतं की एखाद्या व्यक्तीला कळत नाही मला खूप काहीतरी शांत पाहिजे, मला खूप म्हणजे अशा वेळेला बरेच जणांना कळत नसतं की एक्झॅक्टली शांत म्हणजे काय पाहिजे, तर त्यावेळेस आम्ही घरात बरेच झाडं वापरत असतो, घरातल्या बॅल्कनीजमध्ये भरपूर फ्लॅट्सच्या बॅल्कनीजमध्ये भरपूर झाडं लावून देतो, कारण जेव्हा तुम्ही एखादा बंगला बनवता तेव्हा तो तुम्हाला छान बाग करायला मिळते, पण फ्लॅटवाल्यांना ही गोष्ट मिळत नाही, त्यामुळे एखादा फ्लॅटवाला व्यक्ती जेव्हा म्हणतो की नाही मला ना खूप असं सगळं शांत शांत आवडतं, तर आम्ही त्यांना डेफिनेटली एक बाग त्यांची आम्ही बॅल्कनीत बनवून देतो किंवा त्यांच्या एखाद्या आवडीच्या खोली जिथे जास्तीत जास्त वेळ घालवत असेल तिथे बरेचसे झाडं बरेचसे इनडोअर प्लांटेशन त्यांना करून देतो, जेणेकरून ती गोष्ट सुंदर तर दिसेल पण ती वाढेल वेळेप्रमाणे ती वाढेल आणि त्या गोष्टीचा त्रास कोणालाच नाही होणार. झाडं सगळ्यांना आवडतात, शांतच करतात, त्यामुळे एखादा आर्ट पीस जे नाही करू शकत ते झाड करून देतं आम्हाला जे पाहिजे ते, तर असे वेगवेगळे आम्ही हे करून देतो सोल्युशन.
1: अच्छा, आणि आता फ्लॅट स्कीम बऱ्याच प्रमाणात आपल्याला बघायला मिळते, घरं बरीच कमी झालेली बघतायत आपण, म्हणजे जी जुनी घरं आहेत ती आहेत, पण जेव्हा फ्लॅट छोटा असतो त्यामध्ये जर कोणाला काही नवीन पद्धतीचं काही वास्तुरचना करायची असेल तर ती कशी काय करू शकता तुम्ही?
0: एखाद्या वेळेस छोटा जेव्हा खूप असं होतं की 2 BHK येतो पण गरज असते जास्ती याची, म्हणजे बऱ्याच जणांना असं असतं की आम्हाला काम म्हणजे त्यांच्या कामाच्या गरजा किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटी खूप निघून जातात पण त्यांना फ्लॅट असतो आमचा 2 BHK किंवा 3 BHK, तर अशा वेळेस ना आजकाल बरेचसं टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याच्यात तुम्ही एका सोबत सोबत 2-3 गोष्टी त्याला करून घेऊ शकता, म्हणजे मल्टी युटिलिटी फर्निचर्स किंवा मल्टी युटिलिटी पीसेस आम्ही त्यांना म्हणत असतो आणि मग आम्ही त्यांना तसे देतो आणि ते प्रपोज केल्यामुळे त्यांची गरज ज्या वेळेला जी गरज आहे त्यावेळेला ती खोली तशी बनत जाते किंवा ती ते पर्टिक्युलर पीस ऑफ फर्निचर तसं वागत जातं. तर आजकाल हे पण आलंय, तर म्हणजे कलेमध्ये आजकाल ही पण एक समावेश झालाय, म्हणजे इथे गरजेनुसार ती गोष्ट बदलत जाते. तर आता टेक्नॉलॉजीचे काही हे जे फायदे आहेत ते आम्ही ह्याच्यात करून घेतो आणि छोट्या याच्यातही बरेचसे त्याचे आम्ही त्यांची युटिलिटी काढून देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे एकाच खोलीला 2-3 प्रकारे वापरता येईल असं त्यांना डिझाईन करून देतो की जेणे करून इकडे एखादा स्टडी टेबल दिला, एक आजकाल पुल डाऊन बेड म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देते, म्हणजे पलंग खरं तर तिथे पूर्ण वेळ पलंग नसतो पण कोणी पाहुणे आले किंवा वर्षातनं त्यांना माहितीये की 1 महिना आमच्याकडे असा पाहुणा येणार आहे पण आमच्याकडे त्याला द्यायला अशी वेगळी खोली नाही आहे तर याच खोलीला करा, तर पुल डाऊन बेड्सची सुविधा करून देतो की तो व्यक्ती आला की पण तो नसताना तिथे मात्र त्यांना तिथे मोकळी जागा पाहिजे असते, बरेच जणांना तिथे जागा मोकळी असते पुष्कळ ऍक्टिव्हिटी करतात तर ते त्या ऍक्टिव्हिटीसाठी ती पूर्ण वेळ जागा रिकामी राहील पण तो व्यक्ती आला की ते बेड खाली येऊन ती बेडरूम तयार होऊन जाईल असं पण आता होतं आणि त्याच्यामुळे पुष्कळ प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, म्हणजे छोट्या जागेतला बरेच वेगवेगळ्या प्रकारे वापर करून त्याची गरजही होते आणि कला पण सोबत सोबत आमची कला आम्हाला दाखवायचा मौका मिळतो.
1: खूप छान, बघा ना किचन मध्ये सुद्धा डायनिंग टेबल कधी कधी वरती लावून देतात भिंतीला, मग आपल्याला गरज असेल तेव्हा तो खाली टाकून त्याचा डायनिंग टेबल तयार होतो.
0: अगदी बरोबर,
1: हा असं बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. तर खूप छान सांगितलं तुम्ही. आणि रेणुकाताई, वास्तुरचना कला की गरज हा आपला आजचा नेमका विषय आहे, पण यामध्ये आपल्याला पर्यावरणाला पण विसरून चालणार नाहीये, तर याविषयी तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल तुम्ही की वास्तुरचनेमध्ये पर्यावरण किती महत्वाचं ठरतं?
0: तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. आजच्या काळाची गरज जी आहे ते पर्यावरण

0: किंवा इको फ्रेंडली आर्किटेक्चर ही आज काळाची गरज आहे. ह्या गरजेला न विसरता जर आम्ही एखादी कला किंवा एखादं वास्तुशिल्प किंवा एखादं वास्तुकला करू शकत असू तर त्यासारखं सोल्युशन नाही. त्यामुळे बरेच वेळा असं होतं की एखादा व्यक्ती एखादा क्लायंट किंवा ज्यांच्यासाठी आम्ही काम करत असतो ते एखादी गोष्ट आम्हाला म्हणतात ही पाहिजे पण आम्हाला माहिती आहे की ती पर्यावरणाला हानिकारक आहे तर आम्ही त्याला सोल्युशन देतो. दुसरे बरेचसा सोल्युशन द्यायला पाहिजे आणि बऱ्याचशा अशा मी तुम्हाला जे म्हटलं की कलेमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या पर्यावरणाला हानी देत असतात त्यामुळे ती पर्यावरणाची गरज नाही भागवत. तर जेव्हा आपण सोल्युशन काढत असतो तेव्हा हे विसरता कामच नाही की म्हणजे आपल्याला काहीतरी द्यायचं आहे पर्यावरणाला परत करायचं आहे त्यातनं घ्यायचंच नाही आहे फक्त. तर असे सोल्युशन देणं हे पहिली गरज आहे आमची. ती ही प्रायमरी गरज हीच आहे की जशी क्लायंटची गरज आहे तशीच पर्यावरणाची पण गरज आहे तर ते विसरून चालणार नाही. मग त्यावेळेस जर कला थोडीशी मागे राहत असेल तर हरकत नाही. म्हणजे ते समजवून देणं आमचं काम. ते समजतं सुरुवातीला थोडंसं वाटतं पण नंतर समजतं आणि मग जेव्हा त्याचा आउटकम येतो तर काही जणांना वाटतं की अरे ते केलं असतं तर बरं झालं असतं पण 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्या व्यक्तीला त्याचं महत्व कळतं की अच्छा हा हे बरोबर आहे. म्हणजे छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणजे आम्हाला बरेच जण म्हणतात की सोलार लावू नका आमचं घरचं एलिव्हेशन खराब होतं. मग आम्ही त्यांना समजवतो की सोलार लावणं ही आजच्या काळाची गरज आहे. कारण तुमच्याकडे एक फ्री सोर्स ऑफ एनर्जी आहे आणि ते आपण सिंचन करतोय त्याचं आणि तुमच्याकडे गच्ची आहे. बऱ्याच जणांना फ्लॅटमध्ये गच्ची नाही मिळत तर आम्ही त्यांना समजावून देतो किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग आम्ही करून देत असतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाईप दिसतात मग आम्हाला म्हणतात तर हे पाईप का बरं हे करूच नका कशाला करता. मग आम्ही त्यांना समजावून देतो की नाही हे करा ह्याच्यानी जे तुमच्याच जमिनीतलं पाणी आहे जे तुम्हाला उन्हाळ्यात मिळणार आहे ते तुम्हाला मिळेल आणि मग त्यांनी तुमची बाग छान दिसेल. मग असं थोडंसं त्यांना समजवून देतो मग ती पाईप लपवायचे कसे काय करायचं ते मग आमचं ते टेक्निकल. पण फक्तच घर छान नाही दिसणार किंवा पाईप दिसतील म्हणून ह्या बेसिक गोष्टी करायच्या नाही हे असं चालणार नाही. हे करणे आणि मग इथे त्याला लपवायसाठीच तुम्ही काहीतरी वेगळं आणा अजून काहीतरी छान बघा नवीन मटेरियल आहे मग त्यांनी त्याचं क्लायडिंग करून पहा ते पण छान दिसतं. मग पुढे जाऊन त्यांना त्याचे फायदे दिसतात मग तेच आम्हाला येऊन सांगतात नाही बरं झालं आपण करून घेतलं आज आम्हाला त्याचं त्यावेळेस वाटत होतं पण आज आता वाटतं की नाही छान झालं केलं. त्यामुळे अशा काही काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा सुरुवातीला त्रास होतो पण नंतर पुढे जाऊन ते पर्यावरणालाही साध्यता आणि आमच्यासाठी ती गोष्ट एक चांगलं हे
1: खूप छान सांगितलं. म्हणजे गरजेला कलेची जोड जर मिळाली ना तर ती गोष्ट आपण नक्कीच पूर्ण करू शकतो. तर रेणुकाताई तुम्ही इथे आलात आणि वास्तुरचना कला की गरज याविषयी खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: हो तसं हे गाणं खूप आवडतं आणि रिसेंटली आता आशाताईंचं गाणं आहे त्यामुळे ते अगदी ऑल टाइम फेवरेट आहे ते म्हणजे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली.

असावी घरते आपले छान या मालिकेमध्ये वास्तुरचना कला की गरज याविषयी आर्किटेक्ट रेणुका कुलकर्णी यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, पाण्याच्या समस्येवर आणि जलसंधारणाच्या गरजेवर आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी जनतेला मन की बात या कार्यक्रमात जलसंधारण म्हणजेच पाणी बचत हे एक जनआंदोलन बनवण्याचं आवाहन केलंय. त्यांनी पावसाच्या थेंबाथेंबाचं महत्व सांगत कॅच द रेन या अभियानावर भर दिलाय. पाण्याचा योग्य वापर आणि संवर्धन न केल्यास भविष्यात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागेल अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे. तेव्हा येत्या पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब कसा साठवता येईल यासाठी सामान्य जनतेनं लक्ष देऊन त्यादृष्टीनं पाणी अडवून पर्यावरणासाठी आपला मोठा आणि महत्वाचा खारीचा प्रयत्न नक्की करायचा आहे.

चला तर या छानशा गीतानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, यानंतर आपल्या कार्यक्रमात साहित्य विश्व या मालिकेमध्ये स्वप्ना जगदाळे यांच्या काही कविता आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

सगळ्यांना माझा नमस्कार. माझी पहिली कविता आहे धुंदी. ही वृत्तबद्ध कविता लवंगलता या वृत्तातील आहे. शशिधर गगनी पूर्ण भासतो प्रणयाधुंदी चढता, शशिधर गगनी पूर्ण भासतो प्रणयाधुंदी चढता, खळखळ वाहे भयाण लाटा किनाऱ्यावरी आता, खळखळ वाहे भयाण लाटा किनाऱ्यावरी आता, फेन फुले ती शुभ्र मनोहर रम्य किनारी येता, फेन फुले ती शुभ्र मनोहर रम्य किनारी येता, हात गुंफुनी प्रमदे युगल प्रेमगीत ते गाता, हात गुंफुनी प्रमदे युगल प्रेमगीत ते गाता, पदर ओळुनी हासत आली मंद शर्वरी काळी, पदर ओळुनी हासत आली मंद शर्वरी काळी, श्यामल श्यामल छबी मनोहर चंद्र अंबरी भाळी, श्यामल श्यामल छबी मनोहर चंद्र अंबरी भाळी, कधी न यावा मनी दुरावा शतजन्मांचे नाते, कधी न यावा मनी दुरावा शतजन्मांचे नाते, नित्य असावा पाठीशी तू जीवन सुखकर होते, नित्य असावा पाठीशी तू जीवन सुखकर होते, दृश्य अनोखे करी अचंबित मनरमलेले दोघे, दृश्य अनोखे करी अचंबित मनरमलेले दोघे, जगावेगळे जगते हे त्यांचे नसे कुणाचे ओझे, जगावेगळे जगते त्यांचे नसे कुणाचे ओझे, वाटे हे क्षण थांबावे ते, वाटे हे क्षण थांबावे ते इथेच आता पळभर, समीप असता आपण दोघे हे जगभासे सुंदर, समीप असता आपण दोघे हे जगभासे सुंदर.

माझी चौथी कविता आहे सुवर्णांचे क्षण. भारतवर्षा शुभदिन आले, भारतवर्षा शुभदिन आले, राजे शिवछत्रपती झाले, राजे शिवछत्रपती झाले, रायगडी

अरुणोदय झाला, रायगडी अरुणोदय झाला, जयघोषाने तो दुमदुमला, जयघोषाने तो दुमदुमला, स्वप्नांची ती पूर्ती झाली, स्वप्नांची ती पूर्ती झाली, ऊर्जेने अवनी शहारली, ऊर्जेने अवनी शहारली, आला आता सोन्याचा क्षण, आला आता सोन्याचा क्षण, दशदिशा करी सुमने उधळण, दशदिशा करी सुमने उधळण, समीप क्षण तो आनंदाचा, समीप क्षण तो आनंदाचा, सोहळा असे अभिषेकाचा, सोहळा असे अभिषेकाचा, शिवरायांवर अर्पित सुमने, शिवरायांवर अर्पित सुमने, हर्षित झाली समस्त वदने, हर्षित झाली समस्त वदने, शुभ्र वस्त्र फुलमाला कंठी, शुभ्र वस्त्र फुलमाला कंठी, सोन्याची माथ्यावर वृष्टी, सोन्याची माथ्यावर वृष्टी, वदती गागा भट्ट छत्रपती, सूर्यचंद्र गगनी लखलखती, सूर्यचंद्र गगनी लखलखती, सुखावली जनता आनंदे, सुखावली जनता आनंदे, दैवतास अभिमाने वंदे, दैवतास अभिमाने वंदे, योगी तो श्रीमंत जाणता, योगी तो श्रीमंत जाणता, त्रिखंडात एकमेव होता, त्रिखंडात एकमेव होता। यापुढील माझी कविता ही सुद्धा एक वृत्तबद्ध कविता आहे, पादाकुला वृत्तातली आहे। शीर्षक आहे लाजरी धरा। कृष्ण मेघनभ भरून येती, टपटप धारा येती दारी, कृष्ण मेघनभ भरून येती, टपटप धारा येती दारी, गंध पसरला सभोवताली, गंध पसरला सभोवताली, पुलकित झाली धरा लाजरी, पुलकित झाली धरा लाजरी, हिरवी झाडे हिरवे डोंगर, हिरवी झाडे हिरवे डोंगर, खळखळ वाहे सरिता सुंदर, खळखळ वाहे सरिता सुंदर, किलबिल पक्षी साद घालती, किलबिल पक्षी साद घालती, आनंदाने हसे चराचर, आनंदाने हसे चराचर, अवखळ वाहे गंधित वारा, अवखळ वाहे गंधित वारा, मोर नाचतो फुले पिसारा, मोर नाचतो फुले पिसारा, तरुवेलींवर भ्रमर डोलती, तरुवेलींवर भ्रमर डोलती, हर्षित झाला परिसर सारा, हर्षित झाला परिसर सारा। यापुढील माझी कविता आहे ही सुद्धा एक वृत्तबद्ध कविता आहे, वृत्त आहे समुदित मदना आणि शीर्षक आहे रत्नजडित मराठी। रत्नजडित ही माय मराठी गर्व मनीतो असे, रत्नजडित ही माय मराठी गर्व मनीतो असे, साजभूषणा शोभिवंत ती जणू नववधू दिसे, साजभूषणा शोभिवंत ती जणू नववधू दिसे, भाषेची ती दिव्य मधुरता ओठी साखर वसे, भाषेची ती दिव्य मधुरता ओठी साखर वसे, मऊ मखमली शब्द मनोरम अंतरात मम ठसे, मऊ मखमली शब्द मनोरम अंतरात मम ठसे, काना मात्रा वेलांटी अन उकार, काना मात्रा वेलांटी अन उकार, भासे ललित विरामचिन्हे अनुस्वारते सौंदर्याचे फलित, विरामचिन्हे अनुस्वारते सौंदर्याचे फलित, कुंदनवेष्टन भाषेचे हे, कुंदनवेष्टन भाषेचे हे कांचन कांती जडित, पोवाडे अन अभंग ओवी रसाळवाणी भरित, पोवाडे अन अभंग ओवी रसाळवाणी भरित, अमूल्य ठेवा परंपरेचा करूया कायम जतन, अमूल्य ठेवा परंपरेचा करूया कायम जतन, महानतेने शिखर गाठले समृद्धीला नमन, महानतेने शिखर गाठले समृद्धीला नमन, आदर भावे जिवंत ठेवा व्हावेन तिचे हनन, आदर भावे जिवंत ठेवा व्हावेन तिचे हनन, तुलना नाही साहित्याची करथोरांचे स्मरण, तुलना नाही साहित्याची करथोरांचे स्मरण। माझी यापुढील कविता ही एक गझल आहे आनंदकंद वृत्तातील, याचं शीर्षक आहे कवडसा। चोहीकडे पसरला आनंद आज आहे, चोहीकडे पसरला आनंद आज आहे, वाटेवरी तयाच्या सारेच राज आहे, वाटेवरी तयाच्या सारेच राज आहे, गंधाळली जमेली दारात बहरलेली, गंधाळली जमेली दारात बहरलेली, डोळ्यास भावणारा अद्भुत साज आहे, डोळ्यास भावणारा अद्भुत साज आहे, मार्गात टाकलेले काटेच कैक होते, मार्गात टाकलेले काटेच कैक होते, जीवास जाळले मी त्याचेच व्याज आहे, जीवास जाळले मी त्याचेच व्याज आहे, अंधार

सारणारा छोटाच तो कवळसा, अंधार सारणारा छोटाच तो कवळसा, सूर्यास प्रखरतेचा भरपूर माझा आहे. सारेच देवळाच्या शांतीत बैसलेले, सारेच देवळाच्या शांतीत बैसलेले, डोईवरी तयांच्या संतोष ताजा आहे, डोईवरी तयांच्या संतोष ताजा आहे. माझी यापुढील कविता आहे प्रेमाचे काटेरी पाश. प्रियकरा सप्तपदी संगे चालता, तूच वाटे जीवना आधार. प्रियकरा सप्तपदी संगे चालता, तूच वाटे जीवना आधार. जन्मोजन्मीचे हे दृढ नाते, प्रेमभावाने करशील साकार. जन्मोजन्मीचे हे दृढ नाते, प्रेमभावाने करशील साकार. जाणीव नव्हती मज तेव्हा, प्रेमाचे हे पाश होते काटेरी. जाणीव नव्हती मज तेव्हा, प्रेमाचे हे पाश होते काटेरी. मदमस्त अहंकारात गुंतलेला तो विळखा होता विषारी. मदमस्त अहंकारात गुंतलेला तो विळखा होता विषारी. क्षणोक्षणी मज रोज वाटे, भयाड मृत्यूस कवटाळावे. अमानुष अत्याचारासाठी नित्य किती आसवे गाळावे. विश्वासाचे हे अतूट बंध लोभाला झाले समर्पित. विश्वासाचे हे अतूट बंध लोभाला झाले समर्पित. देहाचे हे सुगंधित पुष्प मृत्यूचरणी झाले अर्पित. मृत्यूचरणी झाले अर्पित. माझी यापुढील कविता ही सुद्धा एक वृत्तबद्ध कविता आहे. वृत्त आहे भुजंग प्रयात आणि याचं शीर्षक आहे श्रीराम महिमा. कळाव्या मनीच्या व्यथा या जनांच्या, कळाव्या मनीच्या व्यथा या जनांच्या, तयांच्या सुखाला निरंतर झिजावे. तयांच्या सुखाला निरंतर झिजावे. अहंकार तो सोडूनी अंतरीचा, अहंकार तो सोडूनी अंतरीचा. उशेला मुखी राम कायम वदावे, उशेला मुखी राम कायम वदावे. विकारांस तेथे न थारा असावा, विकारांस तेथे न थारा असावा. विवेकी मतीने सदाही जगावे. मलिनता विचारी नको ती कधीही, मलिनता विचारी नको ती कधीही. उशेला मुखी राम कायम वदावे, उशेला मुखी राम कायम वदावे. कशाला असत्या मनी बिंबवावे, कशाला असत्या मनी बिंबवावे. मनाशुद्ध निर्मळ असे ते रुचावे, मनाशुद्ध निर्मळ असे ते रुचावे. विषारी प्रलोभन नको ते मनाला, विषारी प्रलोभन नको ते मनाला. उशेला मुखी राम कायम वदावे, उशेला मुखी राम कायम वदावे. बिकट अडचणींचा जरी पथ पुढे येतो, बिकट अडचणींचा जरी पथ पुढे येतो. सफलता मिळाया प्रयत्न करावे, सफलता मिळाया प्रयत्न करावे. दिशाहीन वाटा नको मानवाला, दिशाहीन वाटा नको मानवाला. उशेला मुखी राम कायम वदावे, उशेला मुखी राम कायम वदावे. माझी नंतरची कविता आहे निसर्ग चौघडे. कृष्ण नभ करीती रीते जलांचे संपृक्त घडे, कृष्ण नभ करीती रीते जलांचे संपृक्त घडे. शांत तप्त वसुंधरा मेघ वाजविती चौघडे, शांत तप्त वसुंधरा मेघ वाजविती चौघडे. इंद्रधनु सप्तरंगी सौदामिनी कडकडे, इंद्रधनु सप्तरंगी सौदामिनी कडकडे. घनगर्जत येता अंतरात धडधडे, घनगर्जत येता अंतरात धडधडे. वर्षा ऋतूचे आगमन रसिकमना आवडे, वर्षा ऋतूचे आगमन रसिकमना आवडे. नवविषयाचे सामर्थ्य साहित्यिका सापडे, नवविषयाचे सामर्थ्य साहित्यिका सापडे. अनिलमुक्त वाहे प्रणयास रंग चढे, अनिलमुक्त वाहे प्रणयास रंग चढे. वनी मालती मल्लिका धरित्रीस सुगंधी सडे, वनी मालती मल्लिका धरित्रीस सुगंधी सडे. मकरंद प्राशिती मिलिंद, मकरंद प्राशिती मिलिंद पुष्प पुष्प बागडे. हिंदोळ्या समतरुवर झेपावती माकडे, हिंदोळ्या समतरुवर झेपावती माकडे. गुलमोहर केशरी तपस्व्या समझाडे, गुलमोहर केशरी तपस्व्या समझाडे. पथमोहक सुंदर रेखीव नक्षी कडे कडे, पथमोहक सुंदर रेखीव नक्षी कडे कडे. समतोल पर्यावरणाचा नको निसर्गाशी वाकडे, समतोल पर्यावरणाचा नको निसर्गाशी वाकडे. कृषका कष्टा येई फळ घालू ईश्वरा आपण साकडे, कृषका कष्टा येई फळ घालू ईश्वरा आपण साकडे.

तर मैत्रिणींनो, सध्या पावसाळा सुरू असल्यामुळं या ऋतूत आपल्या तब्येतीची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते हे सर्वांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही आजूबाजूला पाणी साचलेलं असेल, जसं कूलरमधलं पाणी, छोट्या छोट्या भांड्यांमधलं पाणी, तर ते वेळोवेळी रिकामं करत चला, कारण साचलेल्या पाण्यात मच्छर आणि इतरही किटाणूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. पाणी शक्यतो रुकळूनच प्या. घरातला, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. स्वस्थ रहा आणि मस्त रहा. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं। हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं। इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा।
1: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांड कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
2: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
1: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळ

0: वेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालय आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालय अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालय कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथे काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता, त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 गोलनं विजय मिळवणाऱ्या बेल्जियम बरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात गडचिरोली आणि सामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 2 दिवस ठिय्या आंदोलन केलं. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जमीन अधिग्रहणास तात्पुरती स्थगिती देत असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या कुरखेड्या तालुक्यातल्या गुरनोली गावाला भेट देऊन तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी देसाईगंज तालुक्यातील जागतिक बँक अर्थसहाय्यित नैनपूर शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्प आणि कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या देऊळगाव धान खरेदी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोली इथं आत्मसमर्पित नक्षल्यांशी संवाद साधला. यावेळी आत्मसमर्पित नक्षल्यांना निधीचे धनादेश आणि जीवनोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कृषी निविष्ठा उपलब्धता आणि गुणवत्ता नियंत्रण यासंदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात 1494 मेट्रिक टन युरिया आणि 200 मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. नगर परिषदेच्या 1 आणि नगर पंचायतींच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 अ मधून भाजपचे उमेदवार अंकुश नाईक

0: उत्तम विजयी झाले. अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संजना मडावी, कुरखेडा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा उईके निवडून आल्या. 21 जूनला गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिक करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनाचे धडे गिरवले. अहेरी इथल्या पोलीस उपमुख्यालयासह विविध पोलीस ठाण्यांमध्येही योग शिबीर घेण्यात आले. गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आली. विष्णुपद गाईन, दयाराम सिडाम आणि पुरुषोत्तम जांभूळकर या 3 प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला. मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नीती आयोगाचे सल्लागार दधीच इंद्रोदिया यांनी 3 दिवस दौरा करून आकांक्षित जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या आणि दुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्हावासियांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 26 जूनला पोलीस दलानं शहरात ड्रग फ्री गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन केलं. या मॅरेथॉनमध्ये 500 अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील 96 आदिवासी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. 28 जून रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 82,984 बालकांपैकी 77,666 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगलात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा उद्ध्वस्त केला. त्यात 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप आणि अन्य साहित्याचा समावेश होता. 30 जूनला जिल्हाभरातील शाळा जल्लोषात सुरू झाल्या. विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे हे मेंढा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तर पोलीस अधीक्षक एम रमेश हे गोगाव इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रवेशोत्सवाला उपस्थित होते. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 वाजतायत प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात किशोर दीक्षित यांची रचना राणी वर्मा यांच्या स्वरात.

यशवंत देव यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत अरुण डाते यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया बाल कवींच्या जलदाली या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, मराठी काव्य विश्वातील निसर्ग सौंदर्याचा सर्वात हळवा आणि रंगीबेरंगी आविष्कार ज्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतो ते निसर्ग कवी बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवींची एक सुंदर कविता आहे
2: जलदाली,
1: आणि ही कविता केवळ ढगांचं किंवा पावसाचंच वर्णन करत नाही तर ती निसर्गाच्या विराट सौंदर्याशी एकरूप होण्याचा आनंद देखील देते. ऐकूयात
2: जलदाली.
1: थबथबली ओथंबुनी खाली आली जलदाली मज दिसली सायंकाली रंगहिते नच येती वर्णायाते सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता व्योमपटी जलदांची झाली दाटी कृष्णकुणी काजळीच्या शिखरावाणी नीलकुणी इंद्रमण्यांच्या कानी तहुनी गोकर्णी मिश्र जांभळे तसे कुणी तेजात धुमाचे उठती झोत सकमकती पाहुरही त्या परीसकिती जणूठेवी माल भरुनी वर्षा देवी आणून या दिगंत राहुनी या ठाया कोठारी या वरला दिसतो तेथे पाहुनी ते मग मारुत शिरतो तेथे न्याहाळुनी नाही बघत दुसरे कोणी मग हाते अस्ताव्यस्त करी त्याते मग हाते अस्ताव्यस्त करी त्याते.

0: होती भूवरती, भर भर होती, थब थबली ओथंबुनी खाली आली,
1: जलद आली
0: मज दिसली सायंकाली। श्रोते हो, थब थबली ओथंबुनी खाली आली, जलद आली मज दिसली सायंकाली, या ओळींमधून पावसाने भरलेले ढग हे जणू पृथ्वीच्या अधिक जवळ आलेत असं दृश्य डोळ्यांसमोर

0: असं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं. बालकवी या संध्याकाळच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या ढगांचं वर्णन करतात आणि असं म्हणतात की काही ढग हे गोकर्णासारख्या फुलासारखे निळसर जांभळ्या रंगाचे दिसतात, तर काही ढग हे नीलमण्यासारखे भासतात, काही ढग हे काळ्या रंगाची छटा असणारे काजळाच्या रेषेसारखे दिसतात. कवितेतली वर्षा देवीची कल्पना जास्त आकर्षक वाटते. जणू ठेवी माल भरुनी वर्षा देवी, आणुनिया दिगंतराहुनी या ठाया. या ओळीत कवीला हे ढग म्हणजे जणू वर्षा देवीने दूर दिगंतातून आणून ठेवलेला पावसाचा साठाच वाटतो. ही कल्पना कवितेला एक प्रकारची अद्भुततेची झळाळी देते. आणि मग त्यानंतर मरुत म्हणजे वारा. वारा त्या कोठारात शिरून ढगांची अस्ताव्यस्त मांडणी करतो. निर्जीव निसर्गाला कवीने मानवी भावभावना आणि कृती बहाल केल्यात. शेवटच्या ओळीत मधुमोती भूवरती भरभर होती असं म्हणताना कवी पावसाच्या थेंबांना मोत्यांची उपमा देतात. आकाशातील मेघ कोठार उघडून पृथ्वीवर जणू अमृतमय असा मोत्यांचा वर्षावत झालाय. उपमा अलंकार, रूपक अलंकार आणि मानवीकरण यासारख्या अलंकारांचा सुंदर संगम या कवितेत अनुभवायला मिळतो. आणि ही कविता केवळ पावसाळ्यातल्याच वातावरणाचं नाही, तर पावसाळ्यात दिसणाऱ्या संध्याकाळच्या मनोहरी असं दृश्याचं वर्णन करते. खरंय, ही कविता वाचून पावसाळ्यातली शांत आणि रम्य संध्याकाळ आठवल्याशिवाय राहत नाही.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला बालकवींच्या जलदाली या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
3: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, निंबोळी अर्काचं महत्व काय हे आपण कालच्या कृषीवाणीतून लक्षात घेतलं होतं. आज आपण 5% निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धती लक्षात घेऊया. उन्हाच्या दिवसांमध्ये आपण जर निंबोळ्या गोळा करून वाळवून ठेवल्या असतील तर त्याचा उपयोग आपल्याला आता कीड नियंत्रणासाठी करता येईल. आता साठवलेल्या निंबोळी जे आहेत त्या फवारणीच्या एक दिवस अगोदर आपण बारीक कुटून घ्याव्यात. साधारणपणे 5 किलो निंबोळीचा चुरा हा आपण 9 लिटर पाण्यामध्ये फवारणीच्या आदल्या दिवशी रात्रभर भिजत ठेवावा. तसंच 1 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम साबणाचा चुरा हा आपण वेगळा भिजत टाकावा. फवारणीच्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी आपण 9 लिटर पाण्यातील निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून गाळून घ्यावा. आता या गाळलेल्या अर्कात 1 लिटर तयार केलेल्या साबणाचं द्रावण मिसळून घ्यावं. हे सर्व मिश्रण साधारणपणे 10 लिटर होईल एवढं पाणी आपण टाकावं. यामधून 1 लिटर अर्क 9 लिटर पाण्यात ढळून घ्यावं आणि ते आपण फवारणीसाठी वापरावं. अशा पद्धतीनं तयार केलेला निंबोळीचा अर्क हा 5% असतो. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा वापर आपण केला पाहिजे, जेणेकरून रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीच्या खर्चात आपल्याला बचत करता येईल. त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकाचा अतिवापर टाळून आपण मित्र किडींचं संवर्धन देखील करू शकतो. अशा रीतीनं आपल्याला पर्यावरणाचा समतोल देखील राखता येईल. आता आपला कल हा सेंद्रिय शेतीकडे दिसून येतोय, तेव्हा अशा परिस्थितीत आपण फवारणीसाठी 5% निंबोळी अर्काचा मोठ्या प्रमाणात वापर करावा. अशा रीतीनं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे आपण कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर करूया.
2: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषणाशी संबंधित आहे. अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात, त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये.

0: इतरांचा कंगवा वापरू नका, टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत, त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते, केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते, तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूचे पोषण सुधारते. केस धुण्यासाठी माइल्ड शाम्पू किंवा शिकिकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत. विशेषतः काळे तीळ, खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री झोपताना तळपायाला गाईच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा. यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते, शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्गवारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या तिसऱ्या भागात आवचटजी आपलं स्वागत.
1: रामकृष्णहरी.
0: रामकृष्णहरी. तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करता आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे. तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
1: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं.
0: बर बर.
1: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली. तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे.
0: बरोबर.
1: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची. त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा.
0: बरोबर.
1: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला. त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही.
0: बरोबर आहे.
1: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे. आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो.
0: बरोबर.
1: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या. गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2,68,00,000 पानाच्या

0: च्या पत्रावळी वितरित केल्या आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या.
1: बरोबर.
0: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं.
1: अरे वा,
0: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस
1: बरोबर
0: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे.
1: बरोबर.
0: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे. त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो, आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो, पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
1: बरोबर.
0: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं
1: जातं.
0: नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो.
1: हो, बरोबर.
0: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं.
1: बरोबर.
0: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं.
1: बर.
0: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं. आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो.
1: बर.
0: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो. या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे, या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत.
1: अरे वा. बर.
0: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे.
1: बर.
0: म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे ही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल. अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे. वारी मार्गावर समजा रोज 5 लाख लोक दिवसा दुपारी आणि 5 लाख लोक रात्री भोजन करतायत.
1: बरोबर.
0: तर 5 लाख लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्याचा प्रश्न हा शून्य होईल.
1: बरोबर.
0: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल.
1: निश्चितच. आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत. या भागापुरता निरोप घेतो. नमस्कार. श्रोती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जकार्ता में इंडोनेशिया के राष्ट्रपति प्राबोवो सुबियांतो के साथ प्रतिनिधिमंडल स्तर की वार्ता की. दोनों देशों के बीच महत्वपूर्ण खनिजों, तकनीकी, कृषि और समुद्री सुरक्षा सहित कई क्षेत्रों में समझौता ज्ञापनों का आदान प्रदान हुआ. प्रधानमंत्री मोदी को जकार्ता में इंडोनेशिया के सर्वोच्च सम्मान बिंतांग आदिपूर्ण ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया से सम्मानित किया गया. गुजरात उच्च न्यायालय ने वर्ष 2008 के अहमदाबाद सिलसिलेवार बम विस्फोट मामले में 38 दोषियों की मौत और 11 की आजीवन कारावास की सजा को बरकरार रखा. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने आज नई दिल्ली में डोरन कप टूर्नामेंट 2026 की ट्रॉफियों का अनावरण किया. और दक्षिण पश्चिम मानसून अगले 3 दिन में गुजरात, हरियाणा, पंजाब और राजस्थान में और आगे बढ़ेगा. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जकार्ता में इंडोनेशिया के राष्ट्रपति प्राबोवो सुबियांतो के साथ प्रतिनिधिमंडल स्तर की वार्ता की. बैठक में द्विपक्षीय संबंधों के सभी पहलुओं की समीक्षा की गई और दोनों देशों के बीच व्यापक रणनीतिक साझेदारी को नई गति प्रदान की गई. दोनों नेताओं की उपस्थिति में आपसी हित के क्षेत्रों में सहयोग बढ़ाने के समझौता ज्ञापनों का आदान प्रदान हुआ. प्रधानमंत्री ने जकार्ता में इंडोनेशिया के राष्ट्रपति प्राबोवो सुबियांतो के साथ संयुक्त संवाददाता सम्मेलन में कहा कि भारत और इंडोनेशिया के बीच 2018 में स्थापित व्यापक रणनीतिक साझेदारी प्रगति के नए चरण में प्रवेश कर रही है.
3: 2018 में बनी हमारी कॉम्प्रिहेंसिव स्ट्रेटेजिक पार्टनरशिप आज एक नई उड़ान ले रही है. हम डेवलपमेंट, सिक्योरिटी, टेक्नोलॉजी, कल्चर और एजुकेशन हर क्षेत्र में महत्वपूर्ण कदम बढ़ा रहे हैं. मुझे विश्वास है आज से भारत इंडोनेशिया साझेदारी का एक सुनहरा अध्याय शुरू होगा और इस सुनहरे अध्याय का बहुत बड़ा सकारात्मक प्रभाव 21वीं सदी की दुनिया पर होगा, पूरी मानवता पर होगा.

0: चतुर सेन यांच्या उपशास्त्रीय गायनात ठुमरी नादरा आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲप

द्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्ट पासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं, त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हापरळ आंबेतपुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे

0: असल्यामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेट आपली आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 दरम्यान. एआयआर मराठी या डीटीएच वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिलं. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. पुरामुळे नुकसान झालेल्या भागांचं महसूल विभागामार्फत तात्काळ सर्वेक्षण करण्यात येणार असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार घरांच्या पडझडीबद्दलची आणि इतर तातडीची मदत त्वरित पोहोचवली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पुष्पराज कोष्टी यांचं वादन सुरबहार राग जैतश्री. त्यांना साथ संगत आहे पखवाजवर ज्ञानेश्वर खैरे यांची आणि ताल आहे चौताल.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पुष्पराज कोष्टी यांचं सूरबहार वादन राग जैतश्री ताल चौताल. त्यांना पखवाज साथ केली होती ज्ञानेश्वर खैरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण रूपल युवावाणी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वर्षा राणीच्या कर्तृत्वावरच बिरबलानं 27.9 म्हणजेच 0 असं म्हटलं असावं. 9 नक्षत्र पावसाची कोरडी गेली तर ग्रीष्माची अनिर्बंध सत्ताच एरवी ग्रीष्माने भाजून काढलेल्या जमीन, झाडवेली, पशुपक्षी यांना दिलासा देते ती वर्षा राणीच. मृगाच्या रथात बसून बिजलीचा चाबूक घेऊन नभांच्या मेघगर्जनेच्या तुतार्या फुंकत तिचं दिमाखदार आगमन होतं. साऱ्या आसमंतात मृदगंधाचं अत्तर उधळलं जाऊन सारं वातावरण कसं सुगंधी होतं. मरगळलेले वृक्षवेली अंग झटकून अगदी आनंदाने डोलू लागतात, चैतन्यानं फुलू लागतात. आणि अशा श्रावण धारा बरसल्या की एक गाणं सहज मुखातून निघतं. बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो. आणि डोळ्यासमोर कोण उभं राहतं तर चक्क ऐश्वर्या राय बच्चन. मित्रांनो, हे गाणं केवळ भावना व्यक्त करणारं नाहीये. एका स्त्रीने स्वतःच्या आयुष्याचा मार्ग स्वतः निवडण्याचा घेतलेला धाडसी निर्णय, तिचा आत्मविश्वास आणि नव्या आयुष्याबद्दलचा उत्साह हो या गाण्यातून प्रकर्षानं जाणवतो आणि अगदी प्रभावीपणे व्यक्त होतो. दिग्दर्शक मणिरत्नम यांनी पावसाचा उपयोग भूतकाळातील दुःख, भीती आणि बंधने धुवून टाकून नव्या जीवनाचे स्वागत करणाऱ्या प्रतीकाच्या रूपात केलंय. या गाण्याचे चित्रीकरण केरळमधील निसर्गरम्य अथिरप्पिल्ली फॉल्स तसेच कर्नाटक येथील रमणीय स्थळांवर करण्यात आलं आहे. त्यामुळे पाऊस, निसर्ग आणि मानवी भावना यांचा अप्रतिम संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो. ऐश्वर्या राय बच्चन यांचा सहज सुंदर अभिनय, ए आर रहमान यांचं मंत्रमुग्ध करणारं संगीत, गुलजार यांची काव्यमय शब्दरचना यामुळे बरसोरे मेघा हे भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक मानलं जातं. आणि हे गीत कुणी गायलंय हे तर मी तुम्हा कोणाला सांगायलाच नको, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या श्रेया घोषाल यांनी. मित्रांनो, हे गाणं प्रत्येकाला निसर्गाशी एकरूप होऊन मन मोकळेपणानं जीवन जगण्याची प्रेरणा देतं. तर काय म्हणता मित्रांनो, तुम्हाला सुद्धा या पावसाचा आनंद घ्यायचाय का? सरींसोबत भिजायचंय का? मन मोकळेपणानं जगायचंय का? तर चला, पावसाच्या प्रत्येक सरीसोबत आनंद, उत्साह आणि नवचैतन्य अनुभवूया. ऐकूया आपल्या सर्वांच्या मनात घर करून राहिलेलं अजरामर गीत बरसोरे मेघा.

0: श्रोते हो, आता वेळ झालेली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. सर्वप्रथम ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण निर्मिती देवलसी हिच्यासोबत.
1: हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण निर्मिती आजच्या सांजवेळ या मालेत मनापासून स्वागत करते. मित्रांनो, क्षमा हा मानवाच्या जीवनातील एक श्रेष्ठ सद्गुण आहे. दुसऱ्याच्या चुका समजून घेऊन त्याला मनापासून माफ करणं म्हणजे क्षमा. क्षमा केल्याने केवळ समोरच्या व्यक्तीला आनंद मिळत नाही, तर आपल्या मनालाही शांती आणि समाधान मिळतं. हो ना? राग, द्वेष आणि सूड भावना यांमुळे मन अस्वस्थ होतं, पण क्षमा या भावनेमुळे मन निर्मळ आणि प्रसन्न राहतं. आपल्या भारतीय संस्कृतीत क्षमेला फार महत्व आहे. क्षमा वीरस्य भूषणम हे वचन आपल्याला सांगतं की क्षमा करणं हे दुर्बलतेचं नाही तर सामर्थ्याचं लक्षण आहे. आपल्या संतांनी आणि महापुरुषांनी क्षमेचे महत्व नेहमीच सांगितले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती या ओळीतून क्षमा हा दैवी गुण असल्याचे स्पष्ट होते. महात्मा गांधी यांनीही अहिंसा आणि क्षमेचा मार्ग स्वीकारून संपूर्ण जगाला प्रेम, सत्य आणि सहनशीलतेचा संदेश दिला. त्यामुळे क्षमा ही केवळ एक भावना नाही, तर जीवन जगण्याची एक सुंदर कला आहे. एक छोटीशी गोष्ट यावरून सांगावीशी वाटते. एका गुरूंनी आपल्या शिष्यांना खिळ्यांची पिशवी दिली आणि सांगितले, जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा कुंपणात एक खिळा ठोका. काही दिवसांनी खिळ्यांनी संपूर्ण कुंपण भरून गेले. नंतर गुरूंनी सांगितले, आता प्रत्येक वेळी तुम्ही कोणालाही क्षमा कराल तेव्हा एक खिळा काढून टाका. काही दिवसांनी सर्व खिळे काढले गेले, पण कुंपणावर पडलेली छिद्रे मात्र तशीच राहिली. गुरूंनी सांगितले, रागाच्या भरात बोललेले शब्दही अशीच जखम करून जातात, म्हणून रागापेक्षा क्षमा श्रेष्ठ आहे. यावरूनच एक सुंदर वाक्य सांगावंसं वाटतं, ते म्हणजे द वीक कॅन नेव्हर फॉरगिव्ह, फॉरगिव्हनेस इज द ऍट्रिब्यूट ऑफ द स्ट्रॉंग. म्हणजेच दुर्बल माणसं कधी क्षमा करू शकत नाही, तर क्षमा हा तर सामर्थ्यवानाचा गुण आहे. यावरूनच रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेतील दोन ओळी खूप रिलेटेबल वाटतात. त्या म्हणजे, क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो, क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो, उसको क्या जो दंतहीन विषरहित विनित सरल हो, उसको क्या जो दंतहीन विषरहित विनित सरल हो. चला तर मग आपण सर्वांनी राग आणि द्वेष बाजूला ठेवून प्रेम, क्षमा या मूल्यांचा स्वीकार करूया. आणि याच नोटवर इथेच वेळ झाली आहे थांबण्याची. तत्पूर्वी एक छानसं गाणं ऐकूया आणि पुन्हा भेटूया सांजवेळ या मालेत. तोपर्यंत निर्मितीचा नमस्कार, धन्यवाद.

0: अच्छे हम अकेले
1: साथ लेने
0: अच्छे हम अकेले
1: क्या
0: समझे। हाँ समझे।

0: मित्रांनो, आता आपण ऐकत होतात सांजवे ही मालिका. आता आपण ऐकणार आहोत तरुणाई या मालेत रंगरेषेच्या पलीकडे याविषयी अभिजित मौंदेकर यांची समर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मित्रांनो, एखाद्या शहराची ओळख केवळ त्याच्या रस्त्यांनी, इमारतींनी किंवा चौकांनी होत नाही, तर त्या शहरात दिसणाऱ्या संस्कृतीने, कलेने आणि सर्जनशीलतेनेही होत असते. रस्त्यावरील भिंतीवर उमटलेली चित्र, एखाद्या चौकात उभी असलेली कलाकृती किंवा एखाद्या मोकळ्या जागेत भरलेला कलाविष्कार, हे सगळं त्या शहराला एक वेगळी ओळख देत असतं. युवावाणीवरील तरुणाई या मालिकेत आज आपण भेटणार आहोत अशाच एका तरुण कलाकाराला, ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शहर सौंदर्यीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. ते म्हणजे अभिजित मौंदेकर. तर मित्रांनो, मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या तरुणाई या मालिकेत हार्दिक स्वागत करतो आणि त्याचसोबत अभिजित सर तुमचं देखील स्वागत करतो.
2: धन्यवाद.
1: अभिजित मौंदेकर यांनी चित्रकला महाविद्यालयातून BFA पेंटिंग पूर्ण केलं असून शहरातील विविध ठिकाणी कलाकृती साकारण्याबरोबरच महाविद्यालयासमोर कलाकार कट्टा या संकल्पनेतून एक मुक्त कलादालन उभारलं आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल आणि युवा कलाकारांच्या भूमिकेबद्दल आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर अभिजित, तुमचं आमच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे.
2: खूप खूप धन्यवाद.
1: अभिजित, सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगा की कलाकार होण्याचा प्रवास कुठून सुरू झाला आणि BFA पेंटिंग पर्यंतचा तुमचा प्रवास नेमका कसा होता?
2: सर्वप्रथम मी तुमचं म्हणापासून आभार मानतो की तुम्ही मला या कार्यक्रमात बोलवलं आणि एक युवा कलाकाराला संधी दिली इथे बोलण्याची. तर माझा प्रवास म्हणजे की माझं जे घरातलं वातावरण होतं ते अगोदर कलेचेच होतं. माझे भाऊ, बंधू, माझे मामा जे हे कला क्षेत्रातूनच अगोदर यांचं बॅचलर्समध्ये पदार्पण झालेलं होतं, त्यांना बघू मी 10वी केली, 11वी, 12वी केली, नंतर मला तिकडे कलेची ओढ लागली आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी राहून मी कलावंत क्षेत्रात आलो. मी अगोदर ATD केलं, ATD कम्प्लीट करून मी CET दिली आणि शासकीय चित्रकला महाविद्यालय या कॉलेजमध्ये मी ॲज अ BFA आर्टिस्ट म्हणून मी इथे पदार्पण केलं.
1: अरे वा, क्या बात आहे. सर, मला सांगा की अनेक कलाकार कॅनव्हासवर काम करतात पण तुम्ही शहर सौंदर्यीकरणासारख्या सार्वजनिक क्षेत्राकडे वळलात, ही प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून मिळाली?
2: हे सांगणं झालं तर नागपूर शहरात माझा जन्म झालाय आणि लहानपणापासून मी शहराला बघत आलोय.
1: ओके.
2: आणि माझी पण म्हणजे लहानपणापासून अशी खूप इच्छा होती, म्हणजे माझं शहर हा माझ्या दृष्टिकोनातून घडलं पाहिजे.
1: अरे वा.
2: माझ्या विचाराने माझं शहर घडलं पाहिजे कारण मी कलावंत आहे. तसेच सर्वांचे कर्तव्य, इंजिनियर्स लोक असतात ते आपलं कर्तव्याने आपलं काम करत असतात, तसं एक कलावंत म्हणून आपण आपल्या शहरासाठी काय करू शकतो याची प्रेरणा मला कॉलेजमध्ये शिकत असताना किंवा म्हणजे दैनंदिन जीवनात मला येत होती की आपण कशा प्रकारे आपण आपला अवतीभोवतीचा परिसर, वातावरण आणि आपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्या आपण किती सुंदर करू शकतो याची मला अगोदरपासून आवड होती.
1: अरे वा. तर त्याच्या क्षेत्राकडे काम करणं तुम्ही निवडलं.
2: हो.
1: आणि त्यात करताना तुम्हाला सॅटिस्फॅक्शन कसं मिळतं?
2: सॅटिस्फॅक्शन म्हणजे जे माझ्या मनात संकल्पना येतात ते मी पुढे नेतो, तिथल्या लोकांशी संवाद साधतो, तिथे चर्चा करतो आणि तिथून जेव्हा मला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो की वा खूप सुंदर तुम्ही करू शकता, तेव्हा अंदरून इतका आनंद होतो आतमधून की आपण कलावंत म्हणून आपण खूप एक स्पेशल स्वतःला फील होतं की आपण एक कलावंत म्हणून लोकांशी डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतो.
1: अरे वा,
2: आणि याचा खूप मोठा आनंद होतो.
1: सर, मला सांगा की आपण एखाद्या शहरात फिरतो तेव्हा कलेचा त्या शहराच्या व्यक्तिमत्वावर किती परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं?
2: खूप जास्त परिणाम होतो.
1: कसा?
2: आपण लहान असताना आपण आई बाबासोबत मार्केटमध्ये जायचो किंवा मग कुठे फिरायचो,

0: आपण कुठे एक होर्डिंग बघितली आपण किंवा कुठे एक गोष्ट बघितली आपण ते बघून म्हणायचो आई हे बघ पार्लेजी बिस्किट, आई हे बघ ऍड आहे, आई हे बघ ही गोष्ट आहे.
1: नक्कीच.
0: ते कशामुळे? ते कलावंतामुळे, त्यांचं व्हिज्युअलायझेशनमुळे. तसं आपण जर मुलं शहरात फिरत असतील किंवा आपण जसं शहरात जेव्हा फिरतो तेव्हा आपण बघतो की दिवाल ब्लँक आहे, खाली दिवाल आहे. पण त्याला जर आपण एखादी महापुरुषाचं चित्र काढलं तिथे
1: बरोबर
0: किंवा आपण तिथे पेंटिंग केली तर लहान मुलं म्हणतात आई बघ हे शिवाजी महाराज आहे, आई बघ ह्याचीच राणी आहे. मुलांना पण तिथे शिकायला मिळतं की नाही हे कलावंतामुळे हे सगळ्या गोष्टी घडून राहिल्या. म्हणजे ते चालतं फिरतं पण शिकू शकतात की आपल्या महाराष्ट्रामध्ये इतिहास असो किंवा सगळ्या गोष्टी असो त्यांच्या मनात येतात त्या गोष्टी. हे कलावंतामुळे होतात.
1: बरोबर. म्हणजे आपण एका भिंतीवर एक वॉल आर्ट केल्यानंतर जे रस्त्यावरनं जाणारे लहान मुलं किंवा अनोळखी लोक ज्यांना आपल्या व्यक्तिमत्वांबद्दल माहिती नाही त्यांची माहिती आपण थेट त्यांच्या मनावर पोहोचवतो.
0: अगदी बरोबर.
1: अरे वा, क्या बात आहे सर, हे तर फार गरजेचं काम आहे. तुम्हाला काय वाटतं की कलाकारांसोबतच म्हणजे महान पुरुष जसं तुम्ही आम्हाला सांगितलं तर महान पुरुषांबरोबरच आणखी कुठल्या कुठल्या विषयांवर या वॉल पेंटिंगमध्ये केल्या जाऊ शकतात?
0: सर सांगायला झालं तर विषय इतके आहे की म्हणजे आम्ही जर विचार करायला गेलो तर ते खूप मोठा वेळ लागतो विषयावर बोलायला. पण तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो मी की म्हणजे सगळ्यात अगोदर आपली एक प्राथमिक जिम्मेदारी ही आहे की शहराला स्वच्छ कसं ठेवलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि ते एक सुंदर कलाकृती म्हणून घडू शकतं शहर स्वच्छता.
1: ओके.
0: जर एक खराब भिंत आहे त्याला खराब न दाखवता त्याला आपण एक चांगलं पेंट करून जर स्वच्छ केलं तर लोकांच्या नजरेत ती जागा स्वच्छ होते.
1: बरोबर
0: बरोबर. तर याला बेसिक आपण नेचर फॉर्म ऑब्जेक्ट किंवा मग आपण कुठल्याही छोट्या मोठ्या विषयाला घेऊन जर आपण पेंट सुरू केलं तरी ते स्वच्छतेकडे आणि सुंदरतेकडे तो एक जातो वाटचाल ती वाली.
1: बरोबर बरोबर बरोबर. जेवढं स्वच्छ शहर तेवढे स्वच्छ विचार आणि जेवढे स्वच्छ विचार तेवढंच चांगलं नागरिक. अरे वा, क्या बात आहे सर. सर मला सांगा की कलाकार कट्टा ही संकल्पना खूप वेगळी आहे तशी बघायला गेले तर, आणि ही कल्पना तुम्हाला नेमकी सुचली कशी आणि त्यामागचा तुमचा उद्देश काय होता?
0: मी रोज आपलं सायंकाळी सगळं काम झालं की मी रिसर्च करत असतो की आपल्या शहरात काय सुरू आहे, बाहेरच्या शहरात काय सुरू आहे किंवा आपल्या देशाच्या बाहेर कलेविषयी काय काय गोष्टी सुरू आहे या सगळ्या गोष्टींवर विचार करत असतो. तेव्हा मला जाणवलं की बाहेरच्या गार्डन्समध्ये किंवा बाहेरच्या देशात लंडन सारख्या मोठे शहर आहे इथे प्रत्येक गार्डनमध्ये एक लहान मुलांसाठी कलाकारांसाठी डिस्प्ले असतो जिथे ते आपले चित्र प्रदर्शन करू शकतात. हे जेव्हा मी बघितलं की बाहेरच्या शहरामध्ये कलावंतांना इतका फ्रीडम आहे तर आपल्या शहरात का नाही, आपण का नाही करू शकत? आपल्याकडे महानगरपालिका आहे, आपल्याकडे इतके चांगले चांगले अधिकारी आहे, सगळ्या गोष्टी आहे, आपण का नाही करू शकत? ही मला तिथनं प्रेरणा आली आणि मी रात्री सरांना जे आपले इथे आयएस होते त्यांना महानगरपालिकांना मेसेज केला की म्हटलं सर आपण आपल्या शहरासाठी असं करू शकतो. त्यांनी विदिन मिनिटांमध्ये मला रिप्लाय दिला की खूप छान संकल्पना आहे, आपण आता राबवूया. आज तो कलाकार कट्टा म्हणजे आपल्या विदर्भातला किंवा महाराष्ट्रातला फर्स्ट कलाकार कट्टा जिथे पेंटिंग्स वाले मुलं एक्झिबिशन फ्री ऑफ कॉस्ट करू शकतात.
1: अरे वा.
0: आणि त्यांच्यासाठी इतकं चांगला उपक्रम आहे तो आणि तो कॉलेजच्या बाहेर असल्यामुळे तिथे त्यांचं चित्र जिम्मेदारी सगळ्या गोष्टी घेतल्या जाते.
1: अच्छा.
0: आणि तिथून कलावंत चित्र विकू पण शकतात आणि तिथून मोठे पण होऊ शकतात. त्यांना एक मार्केटमध्ये संधी मिळू शकते.
1: तर मला सांगा सर, जसं तुम्ही आता बोलताना बोललात की कलाकारांना एक मार्केट मिळू शकतं, तर कलाकारांच्या चित्रांविषयी आणि त्यांच्या पेंटिंगविषयी एक्झॅक्टली कुठलं मार्केट आणि कुठले लोक आहेत जे कार्य करतात?
0: असं बघायला गेलं तर गॅलरीज आहे भरपूर जे सगळ्या कलावंतांसाठी काम करत असतात. पण प्रत्येक कलावंत इतकं अफोर्डेबल गॅलरी अफोर्ड नाही करू शकत. कारण गॅलरी म्हटलं की तिथलं मेंटेनन्स आलं, तिथलं फीज आली. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही कलाकार कट्टा निर्मिती केली होती की जेणेकरून फ्रीमध्ये कलावंत जर इथनं एक्झिबिशन करतील, इथनं चित्र विकतील किंवा इथनं त्यांचं नाव झालं तर ते मोठ्या जागेवर आपलं प्रदर्शन करू शकतात.
1: बरोबर.
0: याकरिता आम्ही एक छोटासा प्लॅटफॉर्म तिथे उभा केला होता. पण जर कलावंत जर आपल्या चौकटीच्या बाहेर निघाले तर जग पूर्ण त्यांचं आहे, ते जगात काही करू शकतात.
1: अगदी बरोबर.
0: कलेमुळे तुम्ही एक लहानशी गोष्ट मोठ्या पडद्यावर दाखवू शकतात आणि समाजातले कुठलाही विषय कलेद्वारे तुम्ही एक सोप्या शब्दात समजू शकतात.
1: बरोबर.
0: हे कलावंतांचं एक म्हणजे स्वतंत्र प्लॅटफॉर्म आहे.
1: बरोबर.
0: कलावंत काही करू शकतो.
1: बरोबर.
0: जर त्याच्यापाशी एक चौकटीच्या बाहेर निघायची जर ताकद असेल तर.
1: सर तुमच्या मते एखाद्या युवा कलाकाराची समाज आणि शहराप्रती नेमकी जबाबदारी काय असते?
0: नेमकं म्हणजे त्यांची जबाबदारी तर असायला पाहिजे. आपल्या शहराबद्दल सगळ्यात पहिले प्रेम असायला पाहिजे. आपल्या शहराबद्दल म्हटलं की पूर्ण भारताबद्दल.
1: बरोबर.
0: आणि त्यांना जर आपल्या शहराबद्दल प्रेम असेल तर त्यांनी समाजासोबत मिळून काम केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि समाजासोबत जर मिळून काम केलं तर ते समाज बदलू शकतात, शहर बदलू शकतात, शहरातील वातावरण बदलू शकतात आणि समाजातील वातावरण बदलू शकतात. एक कलावंत जे शिकणारे कलावंत आहेत जे कॉलेजमध्ये त्यांनी जे ते ऍक्टिव्हिटीज करतात, लँडस्केप ऍक्टिव्हिटीज,

0: पोर्ट्रेट ऍक्टिव्हिटीज बाहेर जातात, कुठल्या स्पॉटवर करतात, जर ते जर समाजात येऊन केलं, त्यांनी अशा जागेवर केलं की जे पब्लिक प्लेसेस आहे, तर त्या गोष्टीचा जास्त प्रभाव समाजावर पडेल, जास्त प्रभाव कलावंतांवर पण पडेल, की लोक त्यांना वाव मिळेल की इथे त्यांचा बघून सगळेजण म्हणतील की नाही की छान मुलगा काम करतो. त्याला पैशाची गरज नाही सध्या, त्याला गरज आहे त्याच्या इन्स्पिरेशनची, त्याला आत्मविश्वासाची गरज आहे, ते एक समाजातून मिळू शकतो. म्हणून प्रत्येक कलावंतांनी कॉलेजच्या बाहेर निघून समाजात लोकांमध्ये मार्केटमध्ये काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे.
1: अरे वा, क्या बात आहे सर. आपल्या पायावर उभं व्हा आणि बाहेर निघा, काम करा.
0: अगदी बरोबर.
1: वा सर, नागपूर शहराला तुम्हाला एका मोठ्या कॅनव्हास प्रमाणे रंगवायचं झालं तर त्यात कोणते रंग आणि कोणत्या कथा दिसतील?
0: नागपूर हा कॅनव्हास म्हणजे खूप ऐतिहासिक कॅनव्हास आहे. मला पण नागपूर हा कॅनव्हासची खूप भीती वाटते की इतक्या ऐतिहासिक शहराला आपण कुठल्या गोष्टीने आपण मर्यादा नाही ठेवू शकत. नागपूर शहराला म्हणजे गोंड राजांचा एक राज्य मानला जातो आणि नागपूरला गोंड कला ट्रायबल आर्ट ही अगोदरपासूनच आहे. या कलेचा आपल्या पंतप्रधान दालनात सुद्धा सत्कार झालाय.
1: अच्छा.
0: जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बसतात त्यांच्या मागे जे पेंटिंग लागलेली आहे ती गोंड आर्ट, ती नागपूरची कला आहे.
1: ओके.
0: म्हणजे इतक्या मोठ्या लेवलवर आपल्या नागपूरचा गोंड आर्ट गेला आहे. तर मला असं वाटतं की नागपूरचा इतिहास आणि नागपूरचं हे आर्ट कल्चर हेच नागपूरच्या कॅनव्हासवर आपण नागपूरच्या लोकांना दाखवलं पाहिजे, जेणेकरून पूर्ण भारतातून किंवा बाहेरून लोक जाऊन नागपूरात येतात त्यांना आपण नागपूरच्या कल्चरबद्दल ही एक शॉर्टमध्ये माहिती भेटली पाहिजे की नागपूरमध्ये हा कल्चर आहे म्हणून.
1: बरोबर.
0: प्रत्येक कलावंत जर एक झाला, प्रत्येक कलावंतांनी सगळं मिळून जर नागपूर शहराला एक विचार मोठं म्हणून विचार केलं तर हे जे विषय आहे हिस्ट्री, नागपूरचा इतिहास, नागपूरचं भविष्य, नागपूरचं वर्तमान, तिन्ही जर दाखवायचा आपण जर प्रयत्न केला सगळ्या कलावंतांनी मिळून तर नागपूर सारखं मिडल सुंदर शहर या तुम्हाला भारतात कुठे बघायला नाही मिळणार.
1: अरे वा, क्या बात आहे.
0: कारण इथे एवढी अपॉर्च्युनिटी आहे नागपूरमध्ये. आता जर आपण बाहेरचे शहर बघायला गेले तर भरपूरशे कामं झाले आहे, पण नागपूरमध्ये कामं झालेले आहे आणि कामं होऊन पण राहिले आणि होणार पण आहे.
1: हो.
0: तर या संदर्भात आणि सगळ्यात मोठं म्हणायला गेलं तर नागपूरमध्ये एक आर्ट कॉलेजचा आपल्याला एक वास्तू लाभलेली आहे, शासकीय आर्ट कॉलेज वास्तू लाभलेली आहे. त्या अनुसार तिथून आर्टिस्ट निघतात, शासनाचे जे कॉलेज शिकलेले आर्टिस्ट निघतात, त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांची सगळ्या लेवल बेस्ट असतो. तर त्यांनी जर इथे पुढाकार घेतला शहरासाठी तर शहराला इतकं सुंदर कॅनव्हास मध्ये रंगवू शकतात की येणारा व्हिजिटर हा नागपूरला एक वेगळ्या लेवलने बघेल.
1: अरे वा, क्या बात आहे. म्हणजे आपल्या कलेतून आपण एका शहराचा दर्जा वाढू देखील शकतो, जेणेकरून पर्यटक किंवा बाहेरने येणारे लोक त्याला एका वेगळ्या नजरेने बघतील.
0: बरोबर.
1: वा, क्या बात आहे सर. सर मला सांगा की आजच्या तरुणांना जर कला क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांना तुम्ही नेमका कोणता मोलाचा सल्ला द्याल?
0: सर बघायला गेलं तर मी इतका मोठा कलावंत नाही की मी त्यांना सल्ला देईल.
1: ओके.
0: पण मी त्यांना एक सांगू शकेल की जर त्यांना कला क्षेत्रात पदार्पण करायचं आहे तर त्यांनी खूप छान कलावंत नागपूर शहरात आहे, खूप मोठे कला नागपूर शहरात आहे, त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावं, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये कला क्षेत्रात पदार्पण करून हे खूप चांगलं काम केलं पाहिजे. मी सांगायला गेलं तर एक शॉर्ट याच्यामध्ये की जो व्यक्ती लहानपणापासून कलाकार असतो त्याला कुठल्या मार्गदर्शनाची गरज नसतो, कारण तो खूप जो कलाकार असतो तो त्या क्षेत्रात येतो. तर त्या अनुषंगाने की त्या मुलाने स्वतः रिसर्च करून स्वतः गोष्टीवर विचार करून आपला स्वतः मार्ग शोधून या क्षेत्रात गेलं पाहिजे. आणि आता एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो मी कलावंतांबद्दल. ते तुम्ही म्हणाले की कलावंतांना कशी ऑपॉर्च्युनिटी किंवा कसं पदार्पण केलं पाहिजे. मी मागील एक व्हिडिओ बघितला होता, तिथे दोन मुली आहे, ते आपले रोज एक्झिबिशन म्हणजे पेंटिंग घेऊन येतात आणि एक फुटपाथवर पेंटिंगचं एक्झिबिशन करतात.
1: ओके.
0: त्यांना कुठलाही प्लॅटफॉर्म नाही, ते रोज रील बनवतात, रील टाकतात आणि मग ते रोज प्रमोशन करतात. मी त्यांचं काही 6 महिन्या पहिले ते रील बघितले होते, आताचं बघितलं. 6 महिन्या पहिले ते शून्यमधून सुरू केली होती, आज त्यांना तिथे लोक व्हिजिट करतात.
1: अच्छा.
0: मग त्यांनी स्वतः प्लॅटफॉर्म उभं केलं, स्वतः जागा बघितली आणि स्वतः त्या क्षेत्रात त्यांनी समोर हे केलं, पदार्पण केलं आणि आज त्यांना कलावंत जुळले.
1: बरोबर.
0: ते कलावंतांपाशी नाही गेले, कलावंत त्यांना जुळले, त्यांचा कॉन्फिडन्स बघून, त्यांची काम करण्याची प्रेरणा बघून. तसंच मला वाटतं की प्रत्येक कलावंतांनी आपला जर मार्ग शोधला आणि कलावंतांना भेटले किंवा कलावंतांपर्यंत पोहोचले तर ते खूप समोर जातील.
1: बरोबर.
0: आणि लोक म्हणतात की या क्षेत्रात पैसे नाही किंवा क्षेत्रात काम कसं करणार, कलावंत उपाशी मरतो, हे चुकीची धारणा आहे. कलावंत कधीच उपाशी राहू शकत नाही. जर त्यांनी आपल्या काही मर्यादा सोडल्या आणि आपलं इगो साईडला ठेवून जर लोकांपर्यंत पोहोचले
1: बरोबर,
0: नक्की ते सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे जगातले ते कलावंत. हे तुम्हाला माहिती असणार की कलावंत ह्या जगामध्ये खूप मोठ्या लेवलपर्यंत गेलाय.
1: बरोबर,
0: देवाला चेहरा सुद्धा कलावंतांनी दिलाय.

0: बरोबर.
1: आणि देवाला देव म्हणून पूजण्यासाठी बी कलावंतांनी ब्रँडिंग सुद्धा केली आहे.
0: अरे वा, क्या बात आहे.
1: तर म्हणून
0: बरोबर,
1: कलावंत हा खूप वेगळ्या लेवलचा एक व्यक्ती म्हणून समाजातील एक घटक म्हणू शकतो आपण त्याला, की समाजातील एक महत्वाचा घटक आहे कलावंत. पण त्यांनी जर आपल्या थोड्याशा गोष्टी साईडला ठेवून जर सामने गेला तर खूप सामोर जातील.
0: अरे वा, क्या बात आहे सर.
1: ते तर असते असतात ना की शिक्षण करत असताना माणसाला मार्काची भीती असते, फेल व्हायची भीती असते, हे प्रत्येक क्षेत्रात असतात, तसं आपलं पण क्षेत्रात आहे. त्यामुळे थोडे कलावंत आपले एक दबून राहतात, पण त्यांनी जर ती भीती जरी साईडला ठेवली तरी ते खूप मोठे व्यक्तिमत्व बनू शकतात.
0: अरे वा,
1: आणि झाले पण आहे असे खूपसे मोठे झाले.
0: बरोबर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, त्या प्रश्नांचे फक्त एका शब्दात उत्तर द्यायचे.
1: बरोबर.
0: कला एका शब्दात.
1: जीवन.
0: कॅनव्हास की वॉल आर्ट?
1: कॅनव्हास स्वतःसाठी, वॉल आर्ट समाजासाठी.
0: गॅलरी की पब्लिक प्लेस?
1: गॅलरी म्हटलं तर एक लोकांसाठी जे गॅलरी जाऊन व्हिजिट करू शकतात, आणि पब्लिक प्लेस म्हटलं तर पूर्ण समाजासाठी, शहरासाठी एक चांगली जागा.
0: इन्स्पिरेशन की डिसिप्लिन?
1: इन्स्पिरेशन घेऊन डिसिप्लिननी जर कलावंतांनी काम केलं तर 100%.
0: अरे वा, बात आहे. इन्स्पिरेशन घेऊन डिसिप्लिननी काम करा. सर मला सांगा, नागपूर एका रंगात सांगायचं झालं तर?
1: एक रंग म्हणजे इंद्रधनुष, एकच रंग आहे, फक्त 60 टोंदे वेगवेगळे आहे.
0: युवा कलाकारांसाठी एक शब्द.
1: खूप मेहनत घ्यावं लागेल.
0: क्या बात आहे. अभिजित सर, तुमच्या या विचारांमधून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की कला ही फक्त दालनात मांडण्यासाठी नसते तर ती समाजाशी संवाद साधण्यासाठी देखील असते. मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत आपण भेटलो कलाकार अभिजित मोंडेकर यांना. त्यांच्या प्रवासातून हे शिकायला मिळतं की युवा कलाकार फक्त चित्र तयार करत नाहीत तर ते शहराची ओळख देखील घडवतात, सार्वजनिक जागांना अर्थ देतात आणि समाजाला नव्या नजरेने पाहायला शिकवतात. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. मी समर बुबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो, पण आपण पुन्हा भेटूया तरुणाईच्या पुढील भागात अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत आपल्या आजूबाजूच्या जागांकडे कलाकाराच्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करत राहा बरं का. चला तर मग भेटूया. नमस्कार
2: मित्रांनो, आपण ऐकत होतात तरुणाई या मालेत रंगरेषेच्या पलीकडे या विषयी अभिजित मौंदेकर यांची समर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत. मित्रांनो, कवी बाभ बोरकर म्हणतात, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. खरंच या दोन ओळीतच श्रावणाचं संपूर्ण सौंदर्य सामावलेलं आहे. आज आपण पाणी वाया घालवतो, झाडांची कत्तल करतो, नद्या प्रदूषित करतो, याचा परिणाम हवामान बदलाच्या स्वरूपात आपल्या समोर आज उभा आहे. त्यामुळे थेंब थेंब जपासा रे, पाणी आहे जीवन, आजच जर जपलं नाही उद्या होईल रीत जीवन. मित्रांनो, ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. पुन्हा भेटूया एका नवीन विषय आणि नवीन व्यक्तिमत्वासह. मी तुमची रेडिओ मैत्रीण रूपल घेते तुमची रजा. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आकाशवाणी नागपूर, हसत रहा, आनंदी रहा, निरोगी रहा. बाय बाय.

0: नव्या आशा, नव्या दिशा,
1: नवी क्षितिज, नव्या वाटा
2: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास,
0: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
1: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
2: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 किलोहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30
0: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम।

0: दूरदर्शन संचजांचे घरी,
1: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी,
0: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी।
1: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
2: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
1: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
0: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले।

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वाहन चालक परवान्यासाठी 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य। 3रा ब्रिक्स परिवहन मंत्रीगट परिषदेचं आयोजन येत्या 9 ते 12 जुलै दरम्यान नागपुरात होणार। राम मंदिर ट्रस्टच्या कथित गैरव्यवहाराबाबत सीबीआय चौकशीची काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी। आणि बाबा ताजुद्दीन यांचा शतकोत्तर 4था वार्षिक उर्स उद्यापासून नागपुरात सुरू। आता सविस्तर बातम्या। राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्र अधिवास डोमिसाईल प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली। तसंच अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई सुरू असून प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचं नियमन, महसूल वाढ आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष धोरण राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। नव्या नियमानुसार बाईक टॅक्सी चालकांची पोलीस पडताळणी, वैध परवाना आणि बॅज बंधनकारक करण्यात येणार असून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
1: मुंबई पुणे द्रतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराजे देसाई यांनी विधानपरिषदेत दिलं। हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकार दिले। अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं। नगरपालिका नगर परिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या। सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला। 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला। हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं। आकाशवाणी बातम्यांसाठी वृत्त विभागातून मी विणा डोंगरवार।
0: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या भटाडी खाणीतून कोळसा वाहतूक करणाऱ्या पाईप कन्व्हेअर बेल्टसह परिसरातील जुन्या पायाभूत सुविधांचं नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। 5 मे रोजी कन्व्हेअर बेल्ट परिसरात लागलेली आग शेतातील अवशेष जळाल्यामुळे पसरल्याचं सांगत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जनजागृती आणि टप्प्याटप्प्यानं नूतनीकरणाची कामं हाती घेण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं। गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासाठी गडचिरोली इथं स्वतंत्र सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालय सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली। आमदार अभिजित वंजारी, सुधाकर आडवाले आणि धीरज लिंगाडे यांनी ही मागणी उपस्थित केली होती। आकृतीबंध मंजूर करून वित्त विभागाची परवानगी घेतल्यानंतर कार्यालय सुरू करण्यात येणार असून त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची नागपूरपर्यंतची पायपीट थांबण्यास मदत होणार आहे। 3रा ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन येत्या 9 ते 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय। या परिषदेला ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसह 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे। ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येत आहे। रशिया आणि ब्राझील यांनी आयोजित केलेल्या परिवहन कार्यगटाच्या पहिल्या 2 महत्वपूर्ण बैठकींनंतर होत असलेल्या या 3रा बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्याला अधिक बळकटी देणं हा आहे। या परिषदेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिली। परिषदेदरम्यान स्वागत, सुरक्षा, निवास, वैद्यकीय सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेसह सर्व तयारी ठेवण्याचे निर्देश संबंधित

0: विभागांना देण्यात आली आहे. नागपूरचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. इथल्या औद्योगिक क्षेत्रासह पर्यटन क्षेत्रामध्ये देखील वृद्धी होत आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशविदेशातील अनुयायांचं शक्तीस्थळ असलेल्या दीक्षाभूमी विकासाचा आराखडा लवकरच सर्व सहमतीतून साकारू असं आश्वासन महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. नागपूर सुधार प्रन्यास इथं आयोजित बैठकीत त्यांनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाचा विकास आणि विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या बैठकीला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, महाव्यवस्थापक सचिन ढोले आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दीक्षाभूमी परिसराचा विकास हा लोकप्रतिनिधी आणि समाजचिंतकांच्या सहयोगातूनच साकार व्हावा, लवकरच याबाबत एक विशेष बैठक बोलावण्यात येईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. नवीन नागपुरातील लेआउट टाकण्याअगोदर पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी दिली. नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सर्व जागांची ड्रोनद्वारे आणि MR SAC यंत्रणेचा वापर करून मॅपिंग करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून एकही पात्र नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. NDRF आणि SDRFच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांना 24 तासात मदत देण्याची कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या कथित कारभारावरून काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले आहे. राम मंदिर ट्रस्टमध्ये नाल्कोचे माजी CMD बजरंगलाल बागरकर यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली CBI मार्फत चौकशी व्हावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडून भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. राम मंदिरातील भ्रष्टाचाराचा विषय हा केवळ आर्थिक गैरव्यवहाराचा नसून कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेशी संबंधित असल्याचा आरोप श्रीनेत यांनी केला. नागपूरच्या ताजबाग इथल्या सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन यांचा शतकोत्तर चौथा उर्स उद्या 8 जुलै ते 19 जुलै दरम्यान साजरा केला जाईल. उर्स दरम्यान देश परदेशातून मोठ्या संख्येनं यात्रेकरू ताजबाग इथल्या दर्ग्याला भेट देतील. या पार्श्वभूमीवर महापौर नीता ठाकरे यांनी मनपाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी केली. उर्स दरम्यान स्वच्छता, पिण्याचं पाणी आणि अन्य नागरी सुविधा सुरळीत ठेवण्याचे तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मनपाच्या प्रवर्तन विभागानं दर्गा परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा केला आहे. उर्सचा आरंभ 8 जुलै रोजी सकाळी 9 वाजता रसमय परचम कुशाईनं होईल. रात्री 10 वाजता आंतरराष्ट्रीय सुफी परिषद आयोजित करण्यात आली आहे. उर्सनिमित्त धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दर्ग्याच्या आवारात दररोज मिलाद शरीफ व्याख्यानं, आंतरराष्ट्रीय कव्वाली, महफिले जिक्र इत्यादी कार्यक्रम होणार आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी एक विशेष सामूहिक नमाज देखील आयोजित केली जाईल. अधिवास नष्ट होणं, बाभळीची झाडं कमी होणं आणि गवताळ प्रदेशाचा ऱ्हास यामुळे सुगरण पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या झपाट्यानं घटत असल्याची चिंता बुलढाणा जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. दुर्मिळ सुगरण पक्ष्यांची घरटी, बाभूळ आणि गवताळ प्रदेश वाचवा या राज्यव्यापी मोहिमेला बुलढाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून गवत आणि बाभळीची लागवड केली जाते आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके आणि महेश लांडगे यांनी पादुकांचं पूजन केलं. हवामान. येत्या काही तासात नागपूर जिल्ह्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वाहन चालक परवान्यासाठी 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य. 3rd ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन येत्या 9 ते 12 जुलै दरम्यान नागपुरात होणार. राम मंदिर ट्रस्टच्या कथित गैरव्यवहाराबाबत CBI चौकशीची काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी आणि बाबा ताजुद्दीन यांचा शतकोत्तर चौथा वार्षिक उर्स उद्यापासून नागपुरात सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात आई शपथ या चित्रपटातील साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रोते हो, आपल्या कार्यक्रमात आताच आपण आई शपथ या चित्रपटातलं साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत ऐकलं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथे संपत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताह.

58 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.

0: नमस्कार श्रोते हो, अमृत करज कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या भेटीला आले आहेत ॲडव्होकेट सुनील लाड. निवृत्तीनंतरच्या त्यांच्या व्यस्त आणि मस्त जीवनप्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुनीलजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: सुनीलजी, आता तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं जीवन कसं जगायचं याचा विचार तुम्ही आधी केला होता का, की कसं तुमचं प्लॅनिंग होतं, काय सांगाल?
1: सेवानिवृत्तीनंतरचं जीवन याबाबत मी असं सांगेन की आपण थोडंफार प्लॅनिंग करतो आयुष्यात, पण एकदम साचेबद्ध असं नाहीये. मला माझा स्वभाव म्हणा, एकूण असा स्वभावाचं एक ठरवलं की आहे त्या आयुष्य आपण जगतो. अगदी काय, अगदी आपण ज्याला म्हणतो की घडी बसून असं काही करत नाही, पण जे आवश्यक आहे आपल्या सुदृढ राहण्याकरता, आपल्याला आर्थिक सुबत्ता म्हणा किंवा स्वातंत्र्य असण्याकरता, ह्या गोष्टी आपण पाळाव्या, त्या अनुषंगाने आपण काही प्लॅनिंग करतो म्हणा किंवा काही तरतूद करतो. त्या तरतुदी आपल्याला जेव्हा आपण ऍक्टिव्ह असतो, नोकरी असतो, व्यवसायात असतो, तेव्हाच त्या करून ठेवल्या तर पुढचे बरेचसे आपल्या समस्या उद्भवत नाहीत. या अनुषंगाने पाहता मी थोडंफार आपण प्लॅनिंग करतो, परंतु अगदी काय साच्याबद्दल मला असंच जगायचं, हेच करायचं असं नाहीये. आपण आनंदी असावं, जो येईल दिवस त्याला आपण सामोरं जावं आणि तो आनंदाने जगावं. इनफॅक्ट मला आयुष्यात आकस्मिक येणाऱ्या घटना आवडतात, आश्चर्य धक्का देणाऱ्या घटना मला अधिक आवडतात, कारण त्याच्यामध्ये आपला कस लागतो. आपण माणूस म्हणून तिथे खरे असतो, प्लॅनिंग केल्यामुळे आपल्याला केव्हा काही खोटं वागावं लागतं. इथे खोटं वागावं लागतं, तुम्हाला अचानक एखादी घटना घडते, अचानक अकल्पित तुमच्या समोर एखादं असं आव्हान येते आणि ते तुम्ही समर्थपणे पेलू शकता, याच्यामध्ये आपला खरा कस लागतो. सो मला म्हणायचं की हे आपण ठरवून वागण्यापेक्षा जे येईल ते निभावून वागणं मला खूप आवडतं.
0: बरं, मग तुमचं आधीचं जीवन कसं होतं, सेवानिवृत्तीच्या आधीचं थोडक्यात तुमचा, म्हणजे तुमच्या जीवनाची ओळख तुम्ही कशी करून द्याल?
1: सेवानिवृत्तीवर अद्भुत जीवन बोललात तर, मी ज्या भागात वाढलो, लालबाग परळ, मला माझ्या काकांनी 5 वर्षात असताना मुंबईला आणलं आणि त्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. ते लालबाग परळ ही तुमच्या व्यावहारिक याची एक मोठी शाळा आहे, त्याला आपण व्यावहारिक ज्ञान म्हणतो. कधी कधी आपल्याला अकॅडमिक अशा व्यावहारिक ज्ञान खूप आवश्यक असतं, सोशली स्ट्रीट स्मार्ट. तर त्या लालबाग परळ यांनी मला ती ओळख दिली. मी जिथे राहायचो नेहरू पार्क मैदानच्या इथे, दॅट वॉज अ गुड एरिया, खूप चांगला एरिया होता. गिरणी कामगार समाज आपण म्हणतो ना, मध्यमवर्गीय समाज, पण त्याच्यामध्ये जे जगायला आवश्यक आहे ती जी निर्भीडता आहे, ती निर्भीडता मला त्या एरियाने दिली. त्या एरियाचं बरंच लालबाग परळ बोलले लोक हे होतात काय, पण तो मिलमध्ये लोक तिथे सगळे सण साजरे होतात, तिथे चांगले उत्सव होतात, तिथे चांगले खेळ होतात, तुमची एकंदर जडणघडण सांस्कृतिक व्यावहारिक म्हणा किंवा आणखी तिथे होते. तो त्या घर इथे मी वाढलो आणि सुदैवाने मला तिथेच, त्या ह्याच्यातून मला युवक क्रीडा मंडळ आमचं खेळाचा क्लब होता आणि माझी शाळा होती शिरोडकर हायस्कूल, तर त्या विभागातून मला तिथे खेळायला खूप उत्सुक प्रतिसाद मिळाला. आणि मग मी ते खेळाच्या मैदानात गेल्यामुळे माझे बाकीचे नाक्यावर उभे राहायची जी आपली वेळ असते किंवा आपलं आयुष्य, ते मला नाही करता, म्हणजे मला सुदैवाने ते करता नाही आल्याचं मला खूप आनंद होतो. कारण त्यावेळी ती जी मिल कामगारांची अवस्था नंतर पाहिली मी, आम्ही जेव्हा वाढलो होते, जेव्हा मी 83 मी 10वी झालो, तेव्हा तो त्यातला कामगारांचा संप, तेव्हाच्या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे आलेल्या अनेक समस्या, ज्याच्यातून अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्या ह्याच्यातून आम्ही ह्या सांस्कृतिक किंवा खेळामध्ये असल्यामुळे आमचा कल तिकडे नाही गेला, पण माझ्याबरोबरचे माझे बरेचसे सवंगडी त्यात वाहून गेले आणि मग त्यांची वाताहत झाली. सो मी स्वतःला भाग्यवान समजून की मला माझी शाळा शिरोडकर युवक क्रीडा मंडळ परळ खोखोचं ते क्लब, त्यांनी आम्हाला एक संस्कार दिले आणि त्या संस्काराने पुढे जाता आला. मला नो डाऊट की कामगार विभागाने खूप दिलेलं आहे ह्या महाराष्ट्राला, मला जिथून आपली चळवळ सुरू आली, युव संयुक्त महाराष्ट्र चळवळ तिथून सुरू आली, लालबाग परळ आपण म्हणतो संयुक्त महाराष्ट्र 106 होता मी तिथूनच घडलेत. हा भाग तसा एकदम ऍक्टिव्ह आहे, म्हणजे त्याला तुम्ही म्हणता रिॲक्शन लगेच होती तिथे, कारण माणूस जीवनाशी झगडत असतो, संघर्ष असतो, त्या संघर्षामधून आलेलं ते शहाणपणा म्हणा किंवा ते एक उपरोधिकपणा म्हणा की समाजाच्या आलेला कार्य म्हणायची वृत्ती तिथून येते. आणि त्या वृत्तीने मला माझ्या पुढील आयुष्यामध्ये मला स्वतः स्वाभिमान टेकून नोकरी करण्याला खूप मदत दिली. तर त्या ह्याने मला मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली, तेव्हा LLB केलं, LLM केलं मी.
0: हे सगळं तुम्ही जे शिकत होता ते नोकरी करता करता शिकत होता का?
1: मी ग्रॅज्युएशन असताना कामाला लागलो.

0: एमसी मध्ये अप्रेंटिस म्हणून तिथून मग मी जेव्हा एसवाय बीकॉम होतो तेव्हा मी पहिली युनिव्हर्सिटी जी मॅच खेळलो तिथे मला उपकर्णधार पद मिळालं. नंतर मी नॅशनल खेळलो राष्ट्रीय खेळाडू म्हणून आणि खेळाडू म्हणून मला मुंबई नगरपालिकेने नोकरी दिली आणि ते नंतर मी एम ए केलं कारण ते आम्हाला दोन इन्क्रीमेंट मिळतात मराठी तुम्ही केलं तर त्यानंतर आणि एल एल बी केलं एल एल एम केलं तो ते नोकरीत असताना माझं शिक्षण सुरू आलं आणि त्याच्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेमध्येच नोकरी कायम केली वकिली न करता.
1: तुम्ही सतत स्वतःची प्रगती करण्याकडे तुमचं कायम नोकरीत असताना लक्ष होतं.
0: अगदी.
1: आणि मग खेळाडू म्हणून तुम्ही महानगरपालिकेत नोकरी करत होता तर त्याचा तुम्हाला निवृत्तीनंतर फिटनेस राखण्यासाठी कसा उपयोग तुम्ही करून घेता?
0: अगदी. मला खूप सांगायला आवडेल की ही सुरुवात जी होती खेळाची झाल्यामुळे पाचवीपासून मी खेळायला सुरुवात केली आणि आम्हाला सुदैवाने आपण म्हणतो की मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीत पण आमच्याकडे तेव्हा आमचा अर्धा वेळ क्रीडांगणात जायचं कारण आमच्या साहाय्य लागूनच ते मैदान होणारे पार्क मैदान. आम्ही घरी फक्त जेवायला जायचो मला वाटतं आणि झोपायला. अन्यथा आम्ही पूर्ण दिवस त्या मैदान आत्ता मुलांना सांगायचं बाबा मैदानात जा. आताचे पालक मुलांना सांगतात जा जरा खाली फिर आपण म्हणतो मैदानी खेळ पण तो मुलगा व्हर्च्युअल त्या कॉम्प्युटरमध्येच फुटबॉल खेळतो कॉम्प्युटरमध्ये क्रिकेट खेळतो असं असते. पण सुदैवाने आम्हाला जोपर्यंत ओरडा मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी जायचो नाही आणि त्याच्यामुळे काय झालं आमची शारीरिक जडणघड खूप छान झाली व्यायामाची आम्हाला सवय लागली आणि मुळात आम्हाला खेळाने शिकवलं की आयुष्यात हार जीत असते ते तुम्ही स्वीकारायला शिकवलं. आता आपण असं समजा एखादी मॅच हारला म्हणा किंवा त्याच्या मनासारखं नाही डिप्रेशन मध्ये जातो आणि आपण बातमी एकदरी त्याने आत्महत्या केली. आमच्याकडे ही प्रवृत्ती नव्हती आमच्याकडे हा याला चान्सच नव्हता कारण दोन धक्के आम्हाला शिक्षक घालायचे आमच्या बाजूचे घालायचे आणि वर जाऊन सांगायचे कुटुंबियांना तुमच्या मुलाला मारलं तेव्हा कुटुंबीय खुश व्हायचे की शेजाऱ्याचं लक्ष आहे असं एकंदर ते वातावरण होतं म्हणजे जिथे आपण वाढलो ते तुमच्यावर लक्ष द्यायला 10 माणसं असायची. आता पालक कामावर गेल्यामुळे तो मुलगा एकांगी असतो घरात एकटा पडतो आणि हा सगळा स्वभाव होतो. मला जी सवय लागली मैदानात व्यायामाची आवड आली मग तेव्हा त्या सरांनी सांगितलं की चहा हे पेय तसं आपल्याला लहान मुलांपासून योग्य नाहीये तुम्ही दुधाची सवय लावा दूध प्या. सो तेव्हा मग आपल्याला असं कळलं अरे बाबा दूध चांगलं आहे आपल्या कसरती करता आपल्या व्यायामा करता. त्याच्यामुळे कुठलंही कोल्ड्रिंक हे मी कधी आयुष्यावर प्यायलो नाही. नो कोल्ड्रिंक. तुम्ही हॉट म्हणा कोल्ड म्हणा कुठलं ती सवय मला माझ्या सरांनी म्हणजे मला खूप उल्लेख करावा लागेल. माझ्या आव्हाना एक म्हणून सर होते खो खोची युवक क्रीडा मंडळाचे आणि शिरोडकर हायस्कूलमध्ये वालझडे म्हणा किंवा खरमाळे सर म्हणा यांनी आम्हाला धडे दिले बेळगावकर मॅडममध्ये त्याने आम्हाला धडे दिले शाळेमध्ये त्या पाचवीपासून की बाबा आपण कसं स्वतःला करायचं आणि खेळामध्ये असल्यामुळेच मी आयुष्यभर पुढे जाऊ शकलो. बऱ्याचशा आयुष्यातल्या तडणगडण म्हणा किंवा आपण त्याला म्हणतो खालीवर जे आपलं माझ्या आयुष्यात प्रसंग आले त्यांना केवळ माझ्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे ती खेळाडू वृत्तीने मला स्वीकारायला शिकवलं आणि हा माझा सगळ्यात मोठा फायदा आहे की मला खेळाने शिकवलंय कारण मला माहिती आहे माझ्या एका मॅचमध्ये 5 सेकंद असताना मी मॅच हरलो आणि माझ्या सरांनी मला थोबडवलं सगळ्यामध्ये. मी तर कॅप्टन होतो खोखोचा माझं सिलेक्शन होतं 14 आमच्या खो खो डिस्ट्रिक्टचं आणि मला वाटलं मॅच जिंकलो म्हणून मी नाचायला लागलो आणि याच्यामध्येच आमच्या खोखोमध्ये लेट एंट्री लागली की मुलगा आउट झाला आणि दुसरा तिथे खुंटावर आउट झाला. माझी मॅच हरली आणि मी नाचतो मला वाटलं मी जिंकलो माझ्या सरांनी खाड माझ्या कानाखाली वाजवली आणि मला वास्तवाची जाणीव करून दिली की जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण हे साजरा करायचं नसतो. हे मला खेळाने आयुष्यात शिकवलं आणि त्याच्यामुळे कुठलीही हार जीत ही स्पोर्टिंगली घ्यायला मला माझ्या खेळाने शिकवली आणि त्याच्यामुळे मला व्यायामाची सवय लागली. ते मग ती साचे बद मग मी उठलो सकाळी चालायला जाणारच किती का असून दे का आता मी जरी कुठे बाहेर गेलो दौऱ्यावर बाहेर गेलो तरी माझ्या बॅगेमध्ये एक माझी रशी उडी असते दोरी उडी त्याला म्हणजे स्किपिंग ते मी कुठेही तुम्हाला माझ्या रूमच्या बाहेर येऊन मी स्किप करतो 500 मी सवय लागले. माझ्यावर जे 10 जण मला बघत असतात त्यांच्या तोंडात ब्रश असतो काय करतो वेडा आलं काय करतो असं नगर पण मी ते 500 स्किप मारल्यामुळे ती मला माहिती की माझा फिटनेस महत्वाचा आहे आणि ती मला सवय माझ्या खेळाने आयुष्यभर लागली. अशा प्रकारे मी खेळामुळे व्यायामाकडे वळलो आणि व्यायाम म्हणजे काय अगदी वजन उचलणं वगैरे नाहीये तुम्ही आजार विचार बाकी करता त्याप्रमाणे थोडंफार फेरी मारणं किंवा तुम्हाला जमेल. आता माझी स्किप माझ्याकडे असल्यामुळे मी जेव्हा कुठे दौऱ्यावर जातो हॉटेलमध्ये बाजूला येतो लॉबीमध्ये 200-300-400-500 स्किप मारतो माझा दिवसभरचा व्यायाम होऊन जातो.
1: बरोबर. कुठेही कधीही करू शकणारा हा तुमचा व्यायाम प्रकार आहे आणि त्याने तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचा फिटनेस राखला. आता आर्थिक नियोजन सेवानिवृत्तीनंतरचं तुम्ही कसं केलं?
0: असं आहे बघा मी तुम्हाला मागाशी सांगितलं की आपण आर्थिक नियोजन हे पहिल्यापासून सुरुवात करण्या पाहिजे. आता आमच्याकडे पहिलं पीपी म्हणून असतं प्रॉव्हिडंट फंड आपल्या बँकेमध्ये असते ते आम्ही काही म्हणजे महिन्याला एक समजा तुम्हाला शक्य आहे 5,000, 2,000, 1,000 आपापल्या कुवतीप्रमाणे आपण करतो पण तुम्हाला आर्थिक शिस्त महत्वाची आहे. आर्थिक नियोजनापेक्षा मी म्हणे मला आर्थिक शिस्त महत्वाची आहे की आपल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण काय आपल्याकडे एक मन आहे अंतरून पांघरून पाय सर बरोबर त्याप्रमाणे आपण पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही, पण मला जर हवंच असेल आणि ते करायचं असेल तर मग त्याचं मी नियोजन मला करावं लागते. मग तो पैसा मला कसा येईल, मग त्याच्यासाठी मी बाकीच्या गोष्टी उधळपट्टी किंवा अवांतर खर्च न करता एक शिस्त लावून ठेवेन की मला हे मी पैसे वाचवले तर मला ह्याचा ह्याच्या

0: दोन वर्षात, एक महिन्यात, सहा महिन्यात, जो काही उपयोग तुम्हाला करता येईल. सो त्याच्यासाठी आर्थिक शिस्तही असावी लागते. त्याचा अर्थ असं नाही म्हणे की तुमच्या मन मारून जगा, असं होत नाहीये. पण माझ्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आत्ताच्या याच्यामध्ये काय होतं, त्या अवॉन्ट्स अँड नीड्स आपण जे इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतो की गरजा आणि तुम्हाला एक हाव असणं हे तुमचं हवडपण आलं, पण तुमची गरजही निकड आहे ती मला भागवती बोलाय. पण आणि लक्झरियस राहण्यापेक्षा गरजा भागून जर राहणं शिस्तबद्ध जगलं तर आपल्याला सगळं शक्य होतं. मग तुम्ही आपण म्हणतो एखाद्या 1.5 लाख पगार तोही त्याला पुरत नाही, किंवा 25,000 असेल तो खूप छान व्यवस्थापन करतो. तो याच्यासाठी मग आपल्याला एखादं बचत गट, मी माझ्या सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणा किंवा महत्वाचा किंवा विश्वासाचा मत, आपण पोस्टातलं असतं, आपण पोस्टल सेव्हिंग करतो. पोस्टला माझ्याकडे जवळजवळ मी नोकरीला लागल्यापासून माझ्याकडे माझ्या काकानी माझं अकाउंट एका बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रहलाद विकास ते काढून दिलं. मग ते महिन्याला 200 रुपये किंवा 500 रुपये ते न जगता त्या अकाउंटमध्ये जात होते म्हणा. किंवा पोस्टाचे माझे मित्र आहेत, ते माझे सेव्हिंग पोस्टल सेव्हिंग कार्ड होतं, मग ते महिन्याला 300 रुपये जात होते. मला बाकीच्या याच्यामध्ये पीपी होतं पब्लिक म्हणतो. फक्त मला काय आलं, माझं आता मला वाटते मी ते करायला पाहिजे होतो का, मी तुमच्या सगळ्यांसाठी सांगेन, पण मला सांगायला ते आवडलं की माझी चूक झाली म्हणा की तेव्हा शेअर जे मार्केट आहे स्टॉक मार्केट त्याकडे आपण त्या नजरेने बघत नव्हतो. कारण आम्ही ज्या वाढलो कुटुंब त्याच्यामध्ये असं बघा होतं की जो शेअर म्हणजे जुगार ते आपल्या तिकडे झाले किंवा ते आपलं प्रांत नाही, तो गुजरात आणि इतर लोकांचा प्रांत आहे हे आमच्या मनावर बिंबवलं गेलं. त्यामुळे मला खूप उशिरा कळलं कमोडिटी स्टॉक मार्केट इक्विटी ह्या गोष्टी किंवा म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये. जसं आमचं शिक्षण झालं कॉलेजच्या बाहेर इकॉनॉमीचं कॉमर्स केलंय, मला की मला ते करायला पाहिजे होतं तेव्हा. आता जे आहेत माझे कोण ऐकनेस्ट होते त्यांना सांगेन की ही सवय लावायला पाहिजे. आपण काही गोष्टी तिथे पडत नाही कशाला, की आपल्या मनावर असं वर्षानुवर्ष ते बिंबवलेलं असेल आणि ते जुगार आहे, तो जुगार नाही, तो एक ठराविक अभ्यास करून करायची पद्धत आहे. तुम्ही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता आणि तुम्हाला पटकन लॉटरी लागत नाही. पण तुम्ही त्याच्यामध्ये पेशन्स ठेवलेत, तुमचे व्यवस्थित पैसे गुंतवले, त्याचा परतावा तुम्हाला चांगला मिळतो.
1: म्युच्युअल फंड आहेत किंवा चांगले कंपनीचे चांगले शेअर्स
0: आहेत, बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्या त्यामध्ये तुम्हाला ती त्याचं नॉलेज पाहिजे म्हणा. किंवा आता आपण काय म्हणतो आपल्या मी कोकणामध्ये अशी मन आहे, वकिलापेक्षा गुरुवर जास्त विश्वास असतो आपला, म्हणजे कोंबडं कापणार ती करणार अशा गोष्टी आपल्या वर्षानुवर्ष मनात भिनलेल्या आहेत. एखादी गोष्ट झाली तर आपण त्याला धमकी देतो, तुला कोंबडा कापी उलट्या पिसाचा किंवा आणखी काय लिंबू, ते करण्यापेक्षा आपण एखादा चांगला समन्वयक बना, चांगला कन्सल्टंट बघा. म्हणजे वकील असेल वकील, फायनान्शियल कन्सल्टंट आपण घेत नाही. तर मी जेव्हा माझ्या नोकरीच्या रिटायरमेंटच्या अगोदर 5 वर्षापूर्वी मी एका चांगल्या फायनान्शियल कन्सल्टंटला अप्रोच केला, कारण त्याचं ते काम आहे ना, माझं काम त्यात मी पारंगत, तुम्ही तुमच्या कामात पारंगत आहे, तो माणूस तिथे असावा लागतो. तर त्या फायनान्शियल कन्सल्टंटला मी सांगितलं माझ्या आतापर्यंत सांपत्तिक स्थिती काय आहे, माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, माझी मुलांची वय काय आहे, त्यांची शिक्षण आता चाललंय, माझी मिसेस हाऊस वाईफ आहे ती गृहिणी आहे, मग मला कुठला एक्स्ट्रा सोर्स करावा लागेल, ह्या गोष्टी मी सांगितल्या. म्हणजे त्यांनी मला तसं प्लॅनिंग करून दिलं. ते मला हे म्हणायचं की आपण योग्य माणसाला जर कन्सल्ट केलं भले त्याला त्याचे 5,000 जी एखादी फी द्या, पण तुम्हाला एकदम प्रॉपर फोलिओ बनवून देईल तुमचा. तो प्रॉपर फोलिओ हा आपल्या आयुष्याचा बचत गट म्हणा किंवा फायदा तुम्हाला आर्थिक शिस्त म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्य स्वायत्त मिळण्याचा मार्ग आहे. आपण तो स्वीकारावा आणि त्यांच्या अनुषंगाने आपण केलं तर अधिक चांगलं. ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही तर केव्हाही शिका. मला आपण आता मी ऋतू म्हणतो मी निवृत्त झालोय, पण शिकणं आपण सोडत नाही ना, माणूस आयुष्यभर शिकत असतो. तर त्यांच्या ज्याच्याकडून शिकता येईल ते आनंदाने शिकावं असं माझी धारणा आहे.
1: वा, कुठची गोष्ट अभ्यासपूर्वक केली पाहिजे या विचारसरणीचा तुम्ही अगदी पूर्णपणे पालन करता. निवृत्तीनंतर तुम्ही काय काय करता?
0: आता तुम्हाला सांगतो निवृत्तीनंतर मला, आपण नेहमी म्हणतो ना आपल्या निवृत्तीच्या भाषणात लोक सांगत असतात तुम्हाला तर भरपूर वेळ आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे उद्योग करा, उद्योग करा म्हणजे तुमची आवड आहे, हॉबीज का, छंद जोपासा, हे सगळं आपण म्हणतो. पण मला ते तितकंसं खरं वाटतं तेवढ्या पुरतंच असते. कारण आपण अचानक कशात पडत नाही ना, ते तुमच्यात असावं लागते. मग तुमच्यात एखादी कला असावी लागते, एखादा छंद असावा लागतो, एखादा खेळ असावा लागतो, तुम्ही चांगले श्रोते असावं लागतात, तुम्ही चांगले रसिक असावे लागतात. हे तर तुम्हाला शक्य आहे ना, मला गाता येत नाहीये पण मी चांगला रसिक आहे, मी चांगलं छान गाणं ऐकतो आणि मग त्याची वाहवा करतो, समोरच्या माणसाला आनंद वाटतो, आनंद देतो. या बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण काय करावं, कसं करावं. आता निवृत्तीनंतर मला जाणवतं की बोला मला फिरायची आवड आहे, तर मी पहिला ट्रेकिंग करतो, सहल करतो, आता मी फिरतो. आत्ताच मी म्हणजे रिटायर झाल्या एक 15 दिवस मी लगेच तुम्हाला मी मसाई मारला जाऊन आलो केनियाला. दॅट वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन आणि मला खूप आनंद झाला. मी ॲडमिशन आम्ही दोघं गेलो, पण त्याची तरतूद आम्ही रिटायर व्हायच्या अगोदर केली होती. मग मला आपल्याला जर फिरायचं असेल, आपल्याला छंद जोपायचे असेल, कुठे बाहेर जाशील, त्याची आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागते. ती करून आम्ही 5 वर्षापूर्वी करून ठेवले, त्यामुळे मी लगेच 15 दिवसामध्ये फिरून आलो आणि मला प्रचंड आवडलं. केनिया हा देश एवढा मस्त आहे, मसाई मारा ट्रायबल लोक आहेत, त्यांच्यावर आम्ही एवढे मिक्स झालो. आणि छान फोटो घेता आले. म्हणजे ही माझी आवड होती की वाईल्ड लाईफ फोटो आपण म्हणतो ते निसर्गाशी जवळीक साधण्याचा आणि ह्या गोष्टी मी चालतो. आणि आता माझ्या सवय असल्यामुळे मी सकाळचा रोज व्यायाम करतो. तिथे मला खूप छान लोक भेटतात आमच्या मैदानात. तिथे लाफ्टर क्लब आहे, त्या सगळ्यांबरोबर मिळून हसतो मी. पुढे एखादा मुलगा मध्ये त्याचं कौतुक करतो.

0: मुला असेल त्याच्या बरोबर त्याच्या हातातली बॅट काढून घेतो, दोन शॉट मी खेळतो, त्यात मुलं फुटबॉल खेळत शिकला त्यांच्यावर एखादा शॉट मारतो आणि मी आनंदी होतो, तो काय गोल होत नाही पण त्यांच्यात मी वावरतो. कारण मला हे म्हणायचं की मला आनंदी ठेवणं मलाच माहिती आहे. आपण नेहमी आनंद राहणं आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात गफलत करतो. आनंदी राहणं आतून येते आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात तुम्हाला खूप ताण तणाव येतो आणि ह्याच्यासून ताण सुरू होतो. मी आहे असं आहे मग तुम्हाला बरं वाटतं की चार लोकांना बरं वाटतो म्हणून मी तसं वागतो खोटो खोटो खोटो ते त्यांना बरं वाटते पण मला माझा त्याच्यात त्रास होतो. कारण माझं मन आणि मला माहिती आहे मी कोण आहे कसा आहे तो बाकीच्या लोकांना माहित नाही. मग ते करण्यामध्ये माझी जी एनर्जी जाते त्याने मला ताण सुरू होतो. तर ते करण्यापेक्षा आपण आहोत तसं आनंद घेतला तर खूप छान आहे ना. कोणाला किती बरं वाटतो हे बघण्याशिवाय मला आनंद मिळतो ना ते मी बिनदिक्कत करावं. कोणाची चिंता समायची कशी चिंता न करता आणि असं मी जगतो छान मस्त.
1: आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक बांधिलकी राखण्याचा सुद्धा तुमचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न असतो, ते तुम्ही काय काय करता?
0: आमच्या सामाजिक बांधिलकी समाज आम्हाला हे प्रत्येकाला सांगा असं वाटेल सामाजिक बांधिलकी लग्न म्हणजे काय आधी प्रत्येकाने शाळा पतपेटी काढून करायला असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता माझ्या बिल्डिंगमध्ये आजी आजोबा राहतात त्यांना काय पाहिजे तर मी त्यांना जाऊन 2-4 दिवसांनी भेटतो. त्यांची मुलं परदेशी आहेत म्हणून मग त्यांची काळजी घेतली त्यांना सांगून ठेवलं हा माझा फोन आहे हा माझ्या मुलाचा फोन आहे काही वाटलं तर मला फोन करा. आणि ते काही वाटलं तरी मला फोन करतात. त्यांचा मोठेपण आहे आणि माझा आनंद आहे तो मला घेता येतो त्यांच्यामुळे. सो त्यांची काळजी घेतो त्यांची औषधं असेल मी स्टेशनला एक फोन करतो तुम्हाला काही औषधं पाहिजेत का काही भाजी पाहिजे का आणि त्या आनंदाने मला सांगतात. ते माझ्याकडून काही कुठली फुकट घेत नाही ते मला पैसे येतात पण त्यांना ते घरपोच मिळते. हे काम केलं तर मला समाधान आहे. आणि बाकी आपण मला आता आम्ही इथे आलो माझ्या गावी माझी आपण प्रत्येकाची नाळ आपली गावी कोकणात तर असतेच. कारण आपलं कोकण असं आहे की तिथे आपलं काहीतरी असते आपण ते कधी सोडून देत नाही. सो वडील होते तोपर्यंत आम्ही जात होतो त्यांनाही मग कळलं की नोकरीच्या निमित्त आम्ही पुढे आलो इकडे आलो. पण गावी काय आहे किंवा शाळा आहे म्हणा किंवा आणखी कुठल्या कोकणात काही शाळा आहेत त्याला काय मदल. आमचा ग्रुप आहे ऑफिसचा ग्रुप आहे म्हणा आमचे काही वकील मित्र आहेत माझे मित्र आहेत ऍडव्होकेट संजीव सावंत म्हणून ते प्रॅक्टिस करतात हायकोर्टला चांगले. त्यांच्या मदतीने आम्ही 2-3 ठिकाणी शाळेला मदत करतो. माझा मित्र दुसरा महेंद्र पवार तो एका मंत्र्यांचा पी होतं त्यामुळे त्यांच्याकडे ते कॉन्टॅक्ट होते. ते आम्हाला काही गोष्टी सांगतात की अशा ठिकाणी आपण केली तर मदत योग्य ठिकाणी योग्य हाती जाईल. मग काही आदिवासी लोकांना आम्ही जाऊन आता पावसाळ्यात आम्ही गेलो होतो मध्येच त्या मुलांना आम्ही छत्र्या वाटल्या म्हणा किंवा पुस्तकं दिली छोटं बॅग दिल्या ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत. पण तुम्हाला सांगतो ही आपली बांधिलकी जपली पाहिजे. आपण म्हणतो ना की दान श्रेष्ठ आहे ते कोणी सांगावं नये तुम्ही विचारत म्हणून सांगतोय पण ह्या गोष्टी असाव्या माणसाने काहीतरी करावं जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री छान झोप लागते. आपण जेव्हा म्हणतो की दिवसभरात मी केलं एखादं चांगलं मला काम मला आवडलं तर मला शांत झोप लागते. ते काम कसं का असून द्या एखाद्या म्हात्र्यानं तुम्ही धराने रस्ता क्रॉस करून द्या त्यांचं जे हास्य असेल त्यांनी तुम्हाला आनंदाने थँक्यू म्हणलं ते आपल्याला कितीतरी पटीने आवडते आणि ती खरी कमाई असते. आनंदाने देणं आहे ते खूप महत्वाचं आणि त्याच्यासाठी सामाजिक बांधिलकी वगैरे मी मोठे शब्द वापरणार नाही पण आपल्या जे काय शक्य आहे थोड्याच्या आपल्या वगोबाप्रमाणे ते आपण करावं. आपण आनंदी राहावं दुसरा आनंद द्यावा याला मी सामाजिक बांधिलकी समजतो आणि त्याप्रमाणे करतो.
1: आपण आनंदी राहिल्यावर सगळीकडे आनंद पसरवला.
0: अगदी अगदी अगदी.
1: आमच्या निवृत्त मंडळीसाठी तुम्ही काय सांगाल?
0: किती पैसा कमवला म्हणजे मला निवृत्त किती लागतं आपण श्रीमंत कोणाला समजावं याचं एक छान मला वाटतं संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे त्याचं उत्तर आपल्या काय अभंगामध्ये. नीतीधर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी अभरूने जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. आणि आपण म्हणतो ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समाजाशिवाय भगवंत समजत नाही. तर या दृष्टीप्रमाणे मी सगळ्यांना सांगणार की आपण सगळ्यांना म्हणतो आता वय झालं तुम्ही टाळ पडत बसा असं मुळीच नाही आहे. तुम्ही तुमचे आनंद जोपासा तुम्ही आनंदाने राहा आणि कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. मी भूतानला गेलो होतो भूतानला मी पाहिलं त्यांचा हॅप्पी इंडेक्स 95% आहे. भूतान हा देश आहे छोटासा जगात तिथे औद्योगिकरण कमी आहे सगळं त्यांचं नैसर्गिक असतं तिथली लोक त्यांचा हॅप्पी इंडेक्स म्हणजे लोक आनंदी असतात. आनंदी असा इंडेक्स आहे जगात तो त्या सगळ्यात हायेस्ट इंडेक्स आहे भूतानचा आहे. तर याच्याकरता आनंदी राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की आता आपल्या याच्यामध्ये जपानी लोक एकीगाई म्हणून पुस्तक आहे. एकीगाई म्हणजे काय ते तुम्ही आतून कोण आहे त्याला माझं आपण एकीगाई म्हणजे जगण्याचं माझं उद्दिष्ट आहे. उद्या मी उठतो सकाळी तेव्हा कशाला उठतो तर त्याला काहीतरी प्रयोजन आहे एक उद्देश आहे ते ठेवा त्याच्यासाठी मी जगतोय. मग ते तुम्हाला आहे तसं आनंदी पण करा. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की स्वतःला आनंदी ठेवणं आनंदी राहणं हे तो आपल्या आयुष्याचा गमक आहे. आणि जो माणूस आनंदी राहतो तो कधीच म्हातारा होत नाही असं मला म्हणायचं आहे. उगाच काहीतरी हे करत म्हणण्यापेक्षा मी काही लोक म्हणतात आता काय मी जमलो माझी मुलं बाहेर आहेत मी म्हातारा झालो माझे गुडघे दुखतायत ह्या सगळ्या तुम्हाला व्याधी तुम्ही मनाच्या व्याधी बाजूला काढा शरीराच्या व्याधी नंतर येतात. माणूस मनाने पहिला म्हातारा होतो नंतर होतो. तो या सगळ्या मंडळाने मी सांगेन तुम्हाला जशी माणसं भेटतील त्यांच्या बरोबर राहा त्यांच्यात तुम्ही मिसळा तो आनंद राहा. उगाच कडत कुडत कुडत राहिले काही मजा नाहीये. म्हणजे आनंद यात्रेच्या त्या दोन वळी मला आपण म्हणतो ना सांग

0: कशी जागायची, कन्नत कन्नत की गाणं म्हणत, हे मला ती नेहमी आवडते की तुम्ही आनंद आपले मंगेश पाडकर म्हणतो की गाणं म्हणत तर आयुष्याचं गाणं आहे, त्याची छान तुमची भैरवी होईल गाणं म्हणत राहिलं तर, नाही तर मग तो वेगळाच कुठे हे होत असं करायचं, आपल्या आयुष्याची भैरवी छान आनंद जावी याच्यासाठी गाणं म्हणत जागा, गाणं म्हणत म्हणजे शब्दाशा नाही, आयुष्य असेल तर जबर सगळ्यांना आनंद घेत सगळ्यांना समावेश घेत आपण जगाव. मला एक कविता आली आहे मला ती तुम्हाला वाचून दाखवायची वाटते, ती वाचून दाखव चालेल का?
1: नक्की, म्हणजे त्यानेच आपला आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आपण समारोप
0: करू. अगदी अगदी, मला म्हणजे कोणीतरी पाठवलं कवी ज्ञात नाहीये मला, पण खूप मला ही भावली म्हणून तुम्हाला मी वाचून दाखवतो कविता. येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता, वय झालं म्हातारपण आलं, वय झालं म्हातारपण आलं उगाच कोकलत बसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही, तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का हो, तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का, रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का, रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का, पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच, करमत नाही करमत नाही सारखे सारखे म्हणायचे नाही, आवडत्या कामात दिवस घालवायचा आवडत्या कामात दिवस घालवायचा उगाचच कुडत बसायचे नाही, घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं, घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं, वय जरी वाढलं असलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही, आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही, पिढी दर पिढी चालीरीतीत थोडेफार बदल होणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच, तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडून करायचं नाही, तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडूनही करायची नाही, मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही, स्वतःच स्वतःला समजावायचं असतं, स्वतःच स्वतःला समजवायचं असतं, पुढे पुढे चालत राहायचं असतं, वास्तू तथास्तू म्हणत असते हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं, हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं.
1: वा
0: धन्यवाद,
1: मस्त, म्हणजे अजून काही त्याच्यावर बोलण्याची सुद्धा गरज नाही, एक पूर्ण जीवन कसं जगावं त्याचं पूर्ण सार या कवितेतून तुम्ही सांगितलंय, आणि खरंच सुनीलजी तुम्ही हे रोज स्वतःचं व्यस्त मस्त असं जीवन जगता ते आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असं आहे, तर आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही ज्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि जीवनाचा छानसा मंत्र दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद, मी तुमच्या आणि तुमच्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे त्यांनाही पुढील आयुष्यासाठी सुयश चिंतितो, त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो याच्यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या, नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती.

0: नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन

अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. 7ही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि
नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार

0: पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्ट पासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला

निर्देश ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात RTO मधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी IPS अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात RTO विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर ही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालयं सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील
मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश

0: बैठकीत हा विषय प्राधान्याने मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगाने पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहीपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वन खात्यात भरती करणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्वमधल्या गरीबनगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या 1 महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन

0: करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगरमधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

आपणा सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. आज दिनांक 7 जुलै 2026 आणि दिवस मंगळवार. मंडळाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूयात राष्ट्रसंतांचे सुविचार त्यांच्या स्वरचित ग्रामगीतेतून. हे सर्व जरी लक्ष पुरविती तरी छोटे उद्योग आणि शेती निश्चये सर्वांसी शोषिती बेकार दिन कोणी नुरे. कारण गावीचा कच्चा माल ज्यावरी जगता येई कुशल तो गावी पक्का नोहे म्हणाल हाल गावांचे अमुषा. मंडळी आताच आपण राष्ट्रसंतांचे सुविचार ऐकलेत. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाची पहिली प्रस्तुती म्हणजे उशिरा येणारा पाऊस आणि शेती नियोजन याबद्दल जाणून घेऊयात स्नेहल वैद्य यांच्या या मुलाखतीतून.

0: शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण उशिरा येणारा पाऊस आणि शेती नियोजन याविषयी जाणून घेणार आहात. आणि ह्या विषयावर माहिती देण्यासाठी आपण आज तज्ज्ञ म्हणून आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे स्नेहल वैद्य मॅडम यांना, तांत्रिक सहाय्यक कृषी महाविद्यालय नागपूर. मॅडम नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार
0: मॅडम. मला सांगा की आता हा जो पाऊस उशिरा येतोय याच्या अनुषंगानं आपल्या शेतीचं जे नियोजन असणार आहे ते बदलणारं असणार आहे, तर आजचा हाच विषय आपण आपल्या कार्यक्रमात घेऊन आलेले आहोत. या अनुषंगानं पाऊस लांबल्यामुळे शेतकरी चिंतेत येतात आणि उशिरा येणाऱ्या पावसामुळे शेतीवर नेमका काय परिणाम होऊ शकतो याविषयी सुरुवातीला सांगा.
1: नक्कीच, पाऊस लांबल्यामुळे शेती क्षेत्रावर आणि शेतकऱ्याच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. जून महिना कोरडा गेल्यामुळे प्रामुख्याने मान्सूनचा मूळ पीक चक्रात मोठा बदल होतो. उशिरा पेरणी केल्यामुळे कपाशी सोयाबीन यासारख्या मुख्य पिकांचा जीवनक्रम लक्षणीयरित्या कमी होतो, म्हणजे हिवाळा वेळेवर सुरू झाल्यामुळे पिकाची आवश्यक वाढ पूर्ण होत नाही आणि झाडे लहान राहूनच त्यांना अकाली फुले व शेंगा लागतात. याचा थेट फटका उत्पादनाला बसून पिकाच्या उतार्यात 20-30% मोठी घट होऊ शकते. या व्यतिरिक्त उशिरा आलेल्या पावसामुळे हवेतील आर्द्रता आणि उष्णतेचे प्रमाण विषम होते, जे खोड किडा आणि रसशोषक किडी आणि बोंड अळीच्या प्रादुर्भावासाठी पोषक ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकाचावरील खर्च देखील वाढतो.
0: बरं, अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन यासारख्या मुख्य पिकांचे बियाणे आधीच खरेदी केलेले आहेत. आता पाऊस खूप उशिरा झाल्यामुळे ही बियाणं वापरावीत किंवा हा त्यांचा जो बेत आहे जी त्यांनी बियाणं ऑलरेडी घेऊन ठेवलेली आहे ती बदलावी, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: नक्कीच, पाऊस जर 15 जुलैपर्यंत आला तर शेतकऱ्यांनी खरेदी केलेली मूळ बियाणे वापरण्यास हरकत नाही. मात्र पाऊस जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबल्यास कापसाचा बेत पूर्णपणे बदलणे आणि सोयाबीनच्या बाबतीत तांत्रिक बदल करणे अत्यंत अनिवार्य ठरते.
0: अच्छा,
1: कापूस हे मूळतच 5-6 महिन्याचे म्हणजे दीर्घ मुदतीचे पीक आहे. जर कपाशीची लागवड 20-25 जुलैच्या पुढे झाली तर पिकाला शाखीय वाढीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जेव्हा बोंडे भरण्याचा मुख्य अवस्था येते तेव्हा तापमान कमालीचे कमी होते. कमी तापमानामुळे कपाशीचे बोंडे लहान राहतात, ती नीट फुटत नाही आणि कापसाचा उतारा प्रचंड घट. जुलै अखेर बियाणे न पेरता ते कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवून पुढील हंगामासाठी आपण साठवून ठेवू शकतो. त्याऐवजी कापसांच्या शेतात तूर, उदाहरणार्थ ICPH 2740 किंवा बाजरी, सूर्यफूल यासारख्या कमी कालावधीच्या आणि कमी पाण्यात येणाऱ्या आकस्मिक पिकांची निवड करावी. तुरीचे पीक फोटोसेन्सिटिव्ह असल्यामुळे ते उशिरा पेरले तरी वेळेवर फुलोऱ्यावर येते आणि हमकाज उत्पन्न देते. आणि दुसरीकडे सोयाबीनच्या बाबतीत निर्णय घेताना वाणांचा कालावधी पाहणे गरजेचे आहे. जर शेतकऱ्यांना 100-105 दिवसात येणारे मध्यम ते उशिरा परिपक्व होणारे वाण खरेदी केले असेल आणि पाऊस जुलैच्या उत्तरार्धात आला तर हे बियाणे अपेक्षित उत्पादन देऊ शकत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांनी ते बियाणे बदलून 90-95 दिवसात निघणाऱ्या कमी कालावधीच्या वाणांची म्हणजे JS 20 किंवा JS 95-60 या वाणाची निवड करावी. उशिरा पेरणी केल्यामुळे सोयाबीनच्या झाडाची नैसर्गिक वाढ कमी होते आणि त्याच्यामुळे तुमच्या उत्पादनात देखील ही घट दिसून येते.
0: बरं, मग आता ही उशिरा पेरणी करत असताना बियाण्यांचं जे प्रमाण आहे ते वाढवायला हवं का आपल्या शेतकरी बांधवांनी?
1: नक्कीच, याचं उत्तर मी हे सांगते की नक्कीच तेव्हा प्रमाण वाढवायला पाहिजे. उशिरा पेरणी करताना बियाण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा 10-15% वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. कापूस, सोयाबीन, मूग किंवा उडीद या खरीप पिकांची पेरणी जेव्हा उशिरा म्हणजेच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुढे होते तेव्हा नैसर्गिक कारणामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका असतो. बियाण्यांचे प्रमाण वाढवून झाडांची संख्या दाट ठेवल्यास हा धोका कसा टाळता येतो हे आपण सविस्तर समजून घेऊ. पाऊस

0: थांबल्यामुळे किंवा उशिरा पेरणी केल्यामुळे पिकाला नैसर्गिक वाढीसाठी मिळणारा कालावधी कमी होतो. परिणामी पिकांची कायिक वाढ मर्यादित राहून झाडांना फुटवे व फांद्या खूप कमी फुटतात. झाडांचा आकार लहान राहिल्याने प्रत्येक झाडाला लागणाऱ्या शेंगा किंवा बोंडांची संख्या घटते आणि ही घट भरून काढण्यासाठी शेतात सुरुवातीपासूनच झाडांची संख्या जास्त असणे गरजेचे असते. या व्यतिरिक्त उशिरा पेरणीच्या काळात जमिनीतील अनिश्चित ओलावा आणि वाढलेल्या तापमानामुळे बियांची नैसर्गिक उगवण क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत बियाण्यांचे प्रमाण वाढवल्यास किंवा बियाणे खराब झाले तरी शेतात आवश्यक असणारी रोपांची संख्या टिकून राहते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अंतिम उत्पादनात घटत नाही. उदाहरणार्थ सोयाबीनचा उशिरा पेरणी करताना एकरी 30 किलो ऐवजी 33 ते 35 किलो बियाणे वापरावे आणि 2 ओळीतील अंतर 18 इंचावरून 12 ते 15 इंच करावे. तसेच कपाशीसाठी 3x1 फूट अंतरावर सघन लागवड पद्धत म्हणजेच हाय डेन्सिटी प्लांटिंग वापरून एकरी झाडांची संख्या वाढवावी.
1: अच्छा, आता उशिरा किंवा अनिश्चित पावसामुळे जेव्हा आपण कोणत्याही मुख्य पिकाची उशिरा पेरणी करत असतो तेव्हा सुधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नेमका आपल्या शेतकरी बांधवांनी कसा करायचा?
0: अनिश्चित आणि उशिरा येणाऱ्या मान्सूनच्या काळात सोयाबीन आणि कापूस या मुख्य पिकांचे शाश्वत उत्पादन घेण्यासाठी पेरणीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि अंतराची योग्य गणित समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सोयाबीन पिकासाठी ब्रॉडबेड फरो म्हणजेच रुंद वरंबा सरी हे आजचे सर्वात प्रगत तंत्रज्ञान मानले जाते, ज्यामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने 4 फुटाचे गादी वाफे म्हणजेच बेड तयार करून त्यावर सोयाबीनच्या 4 ओळी पेरल्या जातात आणि दोन्ही बाजूंनी 1.5 फुटांची सरी सोडली जाते.
1: अच्छा,
0: पाऊस लांबल्यास नेहमीचे 15 ते 18 इंचाचे अंतर कमी करून 12 इंच म्हणजे 30 सेंटीमीटर 2 ओळीमध्ये किंवा 2 ते 3 इंच 2 झाडांमध्ये अंतर ठेवावे. तसेच पेरणी उशिरा झाल्यामुळे झाडांची संख्या भरून काढण्यासाठी प्रति एकर बियाण्यांचे प्रमाण 10 ते 15% वाढवावे. आणि दुसरीकडे दीर्घ कालावधीच्या कापूस पिकाबद्दल बोलायसाठी गेलो तर सघन लागवड पद्धत म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटिंग हे आधुनिक तंत्रज्ञान फायदेशीर ठरते. उशिरा झालेल्या लागवडीमुळे कापसाच्या झाडाची कायिक वाढ कमी होते आणि झाड जास्त पसरत नाही. म्हणूनच पारंपरिक म्हणजे 4x2 फुटाचे अंतर बदलून आधुनिक पद्धत म्हणजे 2 ओळीमध्ये 3 फूट आणि 2 झाडांमध्ये 1 फूट अंतर ठेवावे. हलक्या ते मध्यम जमिनीत हे अंतर झाडांची संख्या दुप्पट करून बोंडाचे एकूण उत्पादन टिकून ठेवते. तर भाडी काळ्या मातीत हे अंतर 4x1.5 फूट राखता येते.
1: अच्छा, जमिनीत उपलब्ध असलेला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्या तातडीची मशागत आणि उपाय करणं गरजेचं असतं?
0: आपण याला मॉइस्चर कन्झर्वेशन असं देखील म्हणू शकतो. आता पाऊस पडला नाही तर मॉइस्चर कन्झर्व करणं हे एक शेतकऱ्यांचं ध्येय असतं. तर त्यासाठी जेव्हा पावसाचे प्रमाण कमी असते किंवा पावसाचा मोठा खंड पडतो तेव्हा जमिनीत उपलब्ध असलेला ओलावा टिकून ठेवणे पिकाच्या जगण्यासाठी अत्यंत गंभीर मानले जाते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी जमिनीतील पाण्याची वाफ म्हणजेच बाष्पीभवन रोखण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याचा थेंबन थेंब वाचवण्यासाठी टप्प्याटप्प्याने तातडीचे उपाय करणे गरजेचे आहे. तर त्यातला सर्वात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे आंतरमशागत. पाऊस गायब झाल्यावर पिकाच्या 2 ओळीमध्ये हलकी व खोल कोळपणी म्हणजेच डवरणी करावी. या डवरणीनंतर जमिनीच्या वरच्या थराला पडणाऱ्या भेगा बुजतात आणि जमिनीतील अंतर्गत नैसर्गिक नलिका म्हणजेच केश वाहिन्या तुटतात. त्याच्यामुळे जे पाण्याचं जे बाष्पीभवन होतं ते कमी होतं आणि त्यासोबतच शेतातील तण हे पिकाच्या वाट्याचा ओलावा अत्यंत वेगाने शोषून घेतात. म्हणून कोळपणीद्वारे शेत पूर्णपणे तणमुक्त ठेवणे अनिवार्य आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा आधुनिक उपाय म्हणजे आच्छादन, त्यालाच आपण मल्चिंग असे देखील म्हणतो. सोयाबीन कापूस किंवा इतर पिकांच्या 2 ओळीमधील मोकळ्या जमिनीवर गव्हाचा कोंडा, धान्याचे कुटार, कपाशीचे धसकटे किंवा पालापाचोळा किंवा गवत असे पसरवून द्यावे. या सेंद्रिय आच्छादनामुळे सूर्यप्रकाश थेट मातीवर पडत नाही, ज्यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहते आणि पाण्याचे बाष्पीभवन जवळजवळ 60 ते 70% कमी होते. जर ठिबक सिंचन उपलब्ध असेल तर लागवडीच्या वेळीस प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर करणे हा या जमिनीतील ओलावा महिनाभर टिकून ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग समजला जातो.
1: अच्छा, आता ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे त्यांनी अनिश्चित आणि कमी पावसाच्या परिस्थितीत पिकाच्या कोणत्या संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी द्यायला हवं?
0: अच्छा, आपण याला क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस असं देखील म्हणतो. तर ज्या शेतकरी बांधवांकडे इरिगेशन सोय उपलब्ध आहे त्यांनी उशिरा किंवा अनिश्चित पावसाच्या परिस्थितीत पिकाला कधीही पाणी न देता फक्त पिकांच्या अत्यंत संवेदनशील अवस्थांमध्ये संरक्षित सिंचन देणे वैज्ञानिकदृष्ट्या गरजेचे आहे. सोयाबीन पिकाचा विचार केल्यास ते पाण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असून त्याला प्रामुख्याने 3 अवस्थांमध्ये पाण्याची तीव्र गरज असते. पहिली अवस्था म्हणजे पेरणीनंतर, जी 30 दिवसांनी आपण ते पाणी देऊ शकतो, तसेच आणि फुलधारणेचा काळ, आणि दुसरा म्हणजे शेंगा भरण्याची अवस्था म्हणजे

0: त्याला पॉड इनिशिएशन, आणि तिसरी व सर्वात महत्वाची म्हणजे 60 ते 70 दिवसांनी शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था. या तीन टप्प्यात जर पावसाचा खंड पडला आणि शेतकऱ्यांनी पाणी दिले नाही तर मोठ्या प्रमाणावर फुलगळ होते, दाणे बारीक होतात आणि चपटे राहतात. म्हणून एकूण उत्पादनात थेट 50% घट येऊ शकते. आणि दुसरीकडे कापसाबद्दल बोलायचं झालं तर हे पीक काही प्रमाणात कोरडे हवामान सहन करू शकते, तरी त्याच्या उत्पादनाचा आलेख वाढवण्यासाठी सिंचनाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. कपाशीला पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी पात्या लागण्याच्या अवस्थेत, म्हणजे स्क्वेअरिंग आपण त्याला म्हणतो, त्यानंतर 60 ते 80 दिवसांनी दरम्यान म्हणजे फुलं उमलून बोंडे धरण्याच्या काळात, म्हणजे बॉल डेव्हलपमेंट, आणि शेवटी बोंडे फुटण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपण त्याला संरक्षित पाणी देणे अनिवार्य मानले जाते. या संवेदनशील काळात पाण्याचा ताण पडल्यास कापसाची पात्या व फुले गळून पडतात आणि बोंड्यांचा आकार लहान राहतो. सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाटाने पाणी देण्याऐवजी सोयाबीनमध्ये तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलर इरिगेशन आणि कापसासाठी ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन या आधुनिक पद्धतीचा वापर करावा. यामुळे 50% आपली पाण्याची बचत होते.
1: बरं, आता बदलत्या वातावरणात पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन कसं करायला पाहिजे?
0: आता पाऊस म्हटला की किडीचा प्रादुर्भाव हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसून येईल, कारण वॉटर लॉगिंग होईलच. उशिरा किंवा अनिश्चित पावसानंतर हवामानातील बदलामुळे सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढतो. अशावेळी पिकाचे मोठे नुकसान टाळण्यासाठी इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. तर उशिरा किंवा अनिश्चित पावसानं होणाऱ्या बदलामुळे जसे की अतिदमटपणा, ढगाळ आकाश, अचानक पडणारे कडक ऊन, सोयाबीन आणि कापूस या दोन्ही मुख्य पिकांवर विविध कीड आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अत्यंत तीव्र गतीने वाढतो. सोयाबीन पिकाचा विचार केला सुरुवातीच्या काळात चक्रभुंगा आणि खोडमाशी यासारख्या अंतर्गत किडी झाडांचे खोड पोखरतात, ज्यामुळे झाडाचा वरील भाग वाढतो आणि पूर्णपणे वाढ खुंटते. या किडीचा नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त पाणी किंवा फांद्या गोळा करून नष्ट कराव्या आणि तीव्र प्रादुर्भाव असल्यास प्रोफेनोफॉस 2 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पानांची जाडी करणाऱ्या उंटअळी किंवा तंबाखूच्या अळीसाठी सुरुवातीला 5% निंबोळी अर्काचा फवारणी करावी आणि जर वाढत्या प्रादुर्भावात इमॅमेक्सटीन बेन्झोएटची फवारणी करणे फायदेशीर ठरते. तसेच अनिश्चित पावसामुळे जमिनीत पाणी साचून राहिल्यास सोयाबीनमध्ये मूळ कुजव्या किंवा पानावरील करपा हा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो, ज्याच्या नियंत्रणासाठी सल्फर किंवा कार्बनडाझिम आणि मॅनकोझेप 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून उभ्या पिकात त्याची फवारणी करावी.
1: अच्छा,
0: आणि जर कापसाबद्दल बोलायचं झालं तर मावा, तुडतुडे, थ्रिप्स आणि पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींचा मोठा हल्ला होतो. या किडी पाण्याच्या खालच्या बाजूने रस शोषून घेतात, ज्यामुळे पाणी आकसतात आणि द्रोणासारखी होतात. कारांतराने कडा लाल होऊन वाढून जातात. यावर जैविक उपाय म्हणून शेतात एकरी 5 ते 6 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत आणि कपाशीवरील सर्वात घातक कीड म्हणजे बोंडअळी म्हणजे स्पिंग बोलवम असून ती पात्या आणि बोंडांच्या आत घुसून सरकी खाते, त्यामुळे कापसाची प्रत आणि वजन पूर्णपणे खराब होते. या पात्यावर लक्ष ठेवायचं आणि त्यासाठी एकरी 5 फिरोमोन ट्रॅप लावावेत आणि प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर गेल्यास प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन याची फवारणी करावी.
1: अच्छा, तर मॅडम आता असं सांगा की शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं जे संकट आलेलं आहे किंवा येऊ शकतं यामुळे त्यांनी कुठली खबरदारी घ्यायला हवी आणि तुम्ही ही जी आपली समस्या आहे या समस्येतून बाहेर निघण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना नेमका सरतेशेवटी काय संदेश द्या?
0: नक्कीच, तर मला वाटतं की दुबार पेरणीचे संकट आपल्यावर आलं नाही पाहिजे, यासाठी आपण गोल्डन टिप्स आवर्जून पाळल्या पाहिजे. त्यात म्हणजे पहिलं म्हणजे घाई गडबडी टाळा, म्हणजे की पहिला पाऊस आल्याबरोबर शेतकरी पेरणी सुरू करतात तर ते करू नका. जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर पाऊस साधारणतः पडत नाही तोपर्यंत पेरणी करणे टाळा. आणि बरेच शेतकरी घरचं सोयाबीन पेरायला घेतात पुढच्या याच्यात, तर त्याच्यासाठी तुम्ही जर्मिनेशन टेस्ट घरीच करा, म्हणजे एका पोत्यात तुम्ही 100 बियाणे लावा, त्याच्यापैकी जर 70 उगवत असेल तरच ते पुढे पेरायला घ्या. आणि तिसरं म्हणजे बीज प्रक्रिया पावसाळ्यात करणे अत्यंत गरजेचं आहे, कारण बुरशी तुम्हाला बियाण्याला लागतेच, तर त्यासाठी ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बियाण्यास लावा. आणि शेतकऱ्यांनी धीर सोडण्यासाठी याची काहीच गरज नाही. बरेचसे क्रॉप लोन उपलब्ध आहे, तुम्ही अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटला भेट देऊ शकता किंवा फसल बीमा योजना आहे किंवा केवीकेला तुम्ही संपर्क साधू शकता. हे तुम्ही सगळं या पावसाळ्याच्या सीझनमध्ये करू शकता आणि सोबत तुम्ही एक सोबतीला जोडधंदा पण करू शकता जे तुमच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावेल.
1: अगदी बरोबर. तर शेतकरी बांधवांना

नो उशिरा येणारा पाऊस आणि शेती नियोजन याविषयी आपण जाणून घेतलं स्नेहल वैद्य मॅडम यांच्याकडून. मॅडम, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आता सध्या जे आपल्या शेतकरी बांधवांच्या समोर जे मोठं संकट येऊन ठेपलेलं आहे किंवा येऊ शकतं त्यांच्यावर, अशा वेळेला आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत वेळात वेळ काढून आलात आणि या विषयाची अतिशय सर्वोत्तम अशी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपलं खूप खूप आभार मानते मॅडम. धन्यवाद.

मंडळी, आताच आपण उशिरा येणारा पाऊस आणि शेती नियोजन बदल याविषयी जाणून घेतलं स्नेहल वैद्य यांच्या या मुलाखतीतून. यानंतर जाणून घेऊयात जनावरांमध्ये होणारे सर्पदंश आणि उपचार या विषयावर डॉक्टर स्वाती उमप यांची मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. आज आपण जाणून घेऊयात पशूंमध्ये होणारे सर्पदंश याविषयी. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर इथे पशु औषधशास्त्र विषशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर स्वाती उमप. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आपण बघतो की पावसाळा आला की बऱ्याच जनावरांमध्ये किंवा पशूंमध्ये आपण बघतो की सर्पदंश होण्याचे प्रकार आपल्याला दिसून येतात. तर सुरुवातीला असं सांगा की पशूंमध्ये पावसाळ्यामध्ये सुरुवातीला सर्पदंश का होतात?
1: हो, बरेचदा आपण बघतो की समजा जून आणि सप्टेंबर या काळात पशूंमध्ये सर्पदंश होत असतात. तर ह्या काळात काय होतं की पाऊस येतो आणि त्यामुळे पशूंच्या ज्या राहायच्या जागा असतात तिथे बरेचदा पाणी जातं आणि साप जिथे राहतात आपण बघू शकतो की साप पडक्या ठिकाणी किंवा वारुळांमध्ये अशा ठिकाणीही पाणी जातं आणि बरेचदा साप भक्ष्याच्या शोधात बाहेर निघतात आणि पावसाळ्यात आपण बघतो की कीटक वाढतात आणि अशी कीटके खायला उंदीर त्याच्यानंतर बेडूक असे प्राणी बाहेर येतात आणि ते सापांचे भक्ष असल्यामुळे त्यांची सक्रियताही जास्त दिसून येते आणि अशा काळात आपण बघू की पावसाळ्यात 50% जास्त सर्पदंशाच्या घटना ह्या जून ते सप्टेंबर महिन्यात आढळतात आणि 40-45% आपण बघू शकतो की ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात सर्पदंश आपल्याला आढळून येतात.
0: बरं, तर याची नेमकी कारणं काय सांगता येईल?
1: सर्पदंशाची कारणे म्हणजे आपण बघू शकतो की जसं विविध प्रकारचे भक्ष हे साप खात असतात, जसं उंदीर, घुशी, सरडे, पाली आणि काही साप हे पक्ष्यांची अंडी सुद्धा खातात. तर अशी जी भक्ष जिथे असेल त्या ठिकाणी साप हे जात असतात. तर गोठ्याच्या अवतीभोवती आपण बघतो की बरेचदा गवत वाढलेलं असतं आणि हे गवत वेळेवरच्यावर कापलं जात नाही, तर अशा ठिकाणी साप हे वावरतात आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की सर्पदंश हे आपल्या जनावरांना होऊ शकतात. अनावधानाने कधी जनावरांचा पाय पडतो किंवा गोठ्यात असे सर्प उंदीर आणि घुशींच्या मागे येतात आणि मग ते जनावरांना न दिसल्यास ते त्यांना चावू शकतात.
0: बरं, आपण बघतो की सापांविषयी बऱ्याच समज गैरसमजुती अनेक लोकांमध्ये आढळून येतात, तर अशा कुठल्या गैरसमजुती आहेत ज्या आपण सांगू शकाल सापांविषयी?
1: म्हणजे आता आपण इतकं पुढारलेलो आहे आपण म्हणतो, पण तरी बऱ्याच साऱ्या समजुती आपल्या समाजात आढळून येतात. जसं की सर्वच साप विषारी असतात. आपण बहुधा बघतो की साप दिसला की लोक घाबरतात किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर साप दूध पितात. आता जवळच आता नागपंचमीचा सण येणार आहे, तर तुम्ही बघता की बऱ्याच ठिकाणी सापाला दूध पाजलं जातं. त्यानंतर साप पुंगीच्या तालावर नसतात, सापांना सुगंध आवडतो, ते सुगंधी वेलीवर असतात. त्यानंतर आणखी एक असा गैरसमज आहे की सापामध्ये एखादा मणी असतो आणि तो विष संहारक असतो. त्यानंतर साप धनसंपत्तीचे रक्षण करतो. तर असं काही नाहीये, सगळेच साप हे विषारी नसतात. त्यानंतर साप दूध पण पित नाही. साप हे काही सस्तन प्राणी नाहीये दूध प्यायला. तर त्यांना बरेचदा आपण जे साप ठेवणारे लोक असतात ते त्यांना उपाशी ठेवतात, त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव ते दूध प्यावं लागतं. त्यानंतर सापाला ऐकू पण येत नाही, तर ते पुंगीच्या तालावर नाचत नाही, तर ते पुंगीची हालचाल बघून तसेच हालतात. तर अशा गैरसमजुती आपल्या समाजात विविध आढळून येतात.
0: सापांचे असे विविध प्रकार आहेत, पण आपण कोणते असे प्रकार आहेत ते सांगू शकाल आणि त्यांना आपण कसं ओळखायला पाहिजे?
1: आपण आता जसं म्हटलं की मी सगळेच साप विषारी नसतात, तर विषारी सापामध्ये आपल्या भागात किंवा महाराष्ट्रात आढळणारे चार मुख्य साप म्हणजे एक आहे नाग, दुसरा मण्यार, फुरसे आणि घोणस. असे हे चार मुख्य साप आहेत जे विषारी असतात. त्यानंतर समुद्री साप हा आपण कोकण किनारपट्टी किंवा मुंबई लगतच्या समुद्र किनाऱ्यावरती बघू शकतो. त्यानंतर निमविषारी काही साप आहेत, बरेच सारे साप बिनविषारी आहेत. जसं की आपण आपल्या भागात बघतो धामण वगैरे जे आहे ते बिनविषारी.

0: साप आहेत. तर हे साप आपण ओळखायचं, विषारी सापांमध्ये काय असतं की एक विषग्रंथी आणि विषदंत असतात जे चावल्यानंतर तुम्हाला खुणा म्हणून हे दिसून येतात. तर अशा प्रकारे विषारी साप जर आपण म्हटले तर हे चारच साप आपल्या भागात आढळून येतात.
1: बरं, आणि पशूंना सर्पदंश झाला आहे हे कसं ओळखता येईल?
0: आता आपण म्हटलं की विषारी साप आहे आणि आपल्याला बघायचं आहे की आता सर्पदंश झाला की नाही, आणि विषारी सापांमध्ये विषग्रंथी असतात आणि विषदंत पण असतात. तर हे असे विषारी साप जर आपल्या पशूंना जर चावले, बरेचदा काय होतं की त्यांचं जो कातडी ती थोडी जाड असते, काही प्राण्यांची जाड असते, काही प्राण्यांची थोडी पतली असते. तर ज्या प्राण्यांची पतली असते किंवा जिथे लोकर किंवा केस नसतात त्या भागात आपल्याला सर्पदंशाच्या खुणा दिसून येतील. आणि विषारी सापाने जर चावले असेल तर आपल्याला दोन अशा मुख्य खुणा दिसतील आणि त्याच्या आजूबाजूला छोट्या खुणा दिसतील. असे चार दाताच्या खुणा आपल्याला जेव्हा दिसतील तेव्हा आपण समजावं की विषारी सापाने आपल्या पशूला चावलेला आहे. तर हे जेव्हा साप चावत असतात तेव्हा बरेचदा प्राणी खाली डोकं घालून खात असतात, चारत चरत असतात, तर डोक्याला सर्पदंश होतो, तोंडाला सर्पदंश होतो, किंवा गायी म्हशींमध्ये पायाला सुद्धा सर्पदंश होतो. गायी म्हशींमध्ये सर्पदंशाचे प्रमाण हे जास्त आहे, त्या प्रमाणात तुम्ही बघाल की शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये थोडे हे कमी आहे.
1: बरं, पण या व्यतिरिक्त अशी कुठली लक्षणं आहे सर्पदंशाची जी पशूंमध्ये दिसून येतात?
0: आता सर्पदंश जर झाला, आपण बरेचदा शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही किंवा पशुपालकांच्या लक्षात येत नाही, कारण की सर्पदंश हे दिवसाच्या काळात जेव्हा पशु बाहेर गेलेले असतात चरायला तेव्हा होतात आणि कधी रात्री होतात. तर छोट्या जनावरांमध्ये तुम्हाला लक्षणे फार लवकर दिसून येतील, मोठ्या जनावरांमध्ये थोडा वेळ लागेल. जर विषारी साप आपल्या जनावरांना चावला असेल तर जनावर सैराबैरा धावत सुटतं, त्याच्यानंतर ते डोक्यावर आपटी घेतं, त्यानंतर त्यांच्या डोळ्याच्या ज्या बाहुल्या आहेत त्या प्रसरण पावतात, आणि विषारी जहाज विष जर असेल तर जनावरं मान टाकतात, त्याला श्वसनाला त्रास होतो आणि तोंडातून फेस सुद्धा येऊ लागतो. तर ह्यामध्ये आपण जसं बघितलं की जे आपण सर्पाच्या ज्या विषारी प्रजाती बघितल्या त्याच्यामध्ये फुरसे, गोणस हे जे साप आहेत त्यांचे चावे जे असतात हे वेदनादायक असतात. तर जनावराला जिथे ते चावल्या जातं त्या ठिकाणी प्रचंड वेदना होतात आणि तिथून रक्तस्राव सुद्धा हा होत असतो. बाकी दोन प्रकारचे जे साप आहे, नाग आणि मण्यार, तर ह्या साप जेव्हा चावतात ते पशूंच्या चेतासंस्थेवर परिणाम करतात. तर ह्या ठिकाणी काय होतं की स्नायूंचे कार्य करणं थांबतं आणि जनावरांना श्वसनास त्रास होतो आणि त्यांच्यामध्ये बधिरताही दिसून येते. तर आपल्याला हे जे लक्षणं आपण म्हणू शकू ही लक्षणं आणि जनावरांचं चारा पाणी बंद होऊन जातं आणि लक्षणंही आपल्याला दिसून येतात.
1: बरं, आणि जर एखाद्या पशूला सर्पदंश झालेला आहे तर तात्काळ प्रथमोपचार म्हणून काय आपले पशुपालक करू शकतील?
0: एकदम लक्षात आलं की आपल्या जनावरांना सर्पदंश झालेला आहे तर अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पशूला काहीही त्रास देऊ नये, त्याला एका ठिकाणी शांत बसू द्यावं किंवा जो तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी राहू द्यावं, त्याला कुठून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू नये. जेणेकरून काय होतं की जेव्हा तुम्ही पशूंना हलवायला जाता त्यावेळेस त्यांचा रक्त प्रवाह जो आहे हा वाढतो आणि त्यामुळे ते घाबरलेले असतात आणि अशा वेळेस विष जास्त पसरण्याचे चान्सेस हे भरपूर असतात. म्हणून आपल्या जनावराला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच राहू द्यावं आणि त्याला हलवू नये.
1: आता तुम्ही लक्षणं सांगितलीत आणि प्रथमोपचार कसा करायचा सुरुवातीला तात्काळ जर करायचा असेल, यानंतर या सगळ्यांचं व्यवस्था आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे?
0: तर जसं मी आधी म्हटलं की प्राण्याला आपल्या शांत ठेवा, त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू नका. त्यानंतर तुम्हाला जर सर्पदंशाची जखम दिसली तर ती स्वच्छ करा, तिथे कचरा काही काड्या असेल तर त्या काढून टाका, जमल्यास त्याला पुसून घ्या आणि जंतुनाशक द्रावणाने पुसलं तर फारच छान. त्यानंतर अशा ठिकाणी पट्टी किंवा काप देऊ नका. बरेचदा काय होतं की आपल्याला वाटतं की पट्टी बांधून ठेवली तर विष पसरणार नाही, पण ह्याच्यामध्ये धोका असा असतो की जर कोबरा चावला असेल आणि आपण त्या ठिकाणी पट्टी बांधली तर ठीक आहे, पण फुरसे किंवा घोणस चावला असेल आणि त्या ठिकाणी जर आवळण पट्टी बांधण्यात आली तर ते विष त्या ठिकाणी पसरताना तिथे कालांतराने गँग्रीन सुद्धा होऊ शकतो आणि तो भाग जनावराचा निकामी होऊ शकतो. म्हणून शक्यतो पट्टी बांधणे टाळावे. त्यानंतर जंतुनाशक द्रावणाने जखम धुवून काढली किंवा पुसून काढली तरी चालेल आणि आपले पशुवैद्यकाला त्वरित संपर्क साधावा आणि जेणेकरून ते योग्य ते उपचार आपल्या जनावरांवर करतील.
1: बरं, सर्पदंश टाळण्यासाठी नेमके कुठले उपाय करायला हवेत?
0: आपण आता बघितलं की आपल्याला काय करता येईल आणि काय करू नको, तर ह्याच्यामध्ये दुसरं जे महत्वाचं आहे की आपण टाळू कसं सर्पदंश. तर ह्यामध्ये बरेचदा आपल्याला दिसून येतं की आपल्या जनावरांच्या गोठ्याभोवती खूप सारे झाडं वाढलेली आहेत, गवत वाढलेलं आहे, आजूबाजूला विटा ठेवलेल्या आहेत, पडकं सामान आपण ठेवलेलं आहे, तर हे असं साचू देऊ नये जेणेकरून तिथे सापांचा अधिवास राहील. साप काय आहे की त्यांना जिथेही कुठे लपायला जागा मिळेल किंवा सरपणाचं लाकूड आपण बरेचदा गोठ्याच्या अवतीभोवती ठेवत असतो, तर तशा ठिकाणी ते ठेवायला नको.
1: म्हणजे जागा मोकळी
0: असावी, तिथे छोटासा एखादा लाईट असावा जेणेकरून रात्री

0: आपल्या जनावराला काही असं वाटलं तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलू शकेल. त्यानंतर धान्याचं जे कोठार आहे, पशुखाद्य जे आहे, ते शक्यतो गोठ्याच्या आतमध्ये साठवून ठेवू नये, जेणेकरून काय होईल की तिथे उंदिराने घुस येणार नाहीत. आणि तुम्ही ठेवत असाल तर ते हवाबंद ठेवावे, जेणेकरून त्याच्यात घुस किंवा उंदीर जाणार नाही आणि त्याच्यामागे साप सुद्धा येणार नाहीत. त्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला कुत्र किंवा मांजर असे प्राणी जर असतील तर ते सतर्क असतात आणि ते आपल्यालाही सावध करतात. समजा त्यांना काही हालचाल दिसली तर ते कुत्रा असला तर तो भुंकून आपल्याला सतर्क करत असतो. तर असे प्राणी असणं कधीही चांगलं. त्यानंतर समजा आपल्याला असं वाटलं की ह्या भागात साप आहे तर तुम्ही जाणकार सर्पमित्राला बोलून त्याची शहानिशा करू शकता. विषारी साप असेल, बिनविषारी साप असेल तरी ते काय करतील की ते सापाला पकडतील आणि दूरवर नेऊन सोडतील. तर अशी आपण सर्पदंश हे अशा प्रकारे टाळू शकतो.
1: जर शेतकऱ्यांना सर्पदंश झाला तर पशुपालकांनी आणि शेतकऱ्यांनी सर्पदंश टाळण्यासाठी नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे?
0: आता आपण म्हटलं की पशूंमध्ये सर्पदंश झाला तर आपण काय करू शकतो, तसेच आपल्या पशुपालकांना किंवा शेतकऱ्यांना सुद्धा सर्पदंश होऊ शकतो. स्पेशली आता पावसाळ्याच्या काळात आपण बघू शकतो की सर्पदंश हे खूप जास्त प्रमाणात आढळून येतात. तर आपण पशुपालक रात्री एखादी बॅटरी सोबत घेऊन फिरू शकता, त्यानंतर एखादी काडी सोबत ठेवू शकता, जेणेकरून काय आपल्याला काही हालचाल आढळली तर अंधार असेल तर तुम्ही ती काठी आपटून समोर जाऊ शकता. तुम्ही शेतात किंवा जंगलात फिरत आहेत, घनदाट कुरण आहे तर अशा ठिकाणी बूट वापरावे, जेणेकरून पायाला सर्पदंश होणार नाही. एखादी टोपी असावी जेणेकरून डोक्यावर तुम्हाला काही इजा होणार नाही. त्यानंतर झोपताना बरेचदा असं होतं की आपण खाली झोपलेलो असतो जमिनीवरती, तर जमिनीच्या थोडं अंतर ठेवून तुम्ही बिछाना घातला तर चाप जो आहे तो शक्यतो भिंतीच्या साईडने निघून जातो. तर अशीही आपण काळजी घेऊ शकतो. त्यानंतर घराच्या आजूबाजूला बरेचदा झाडं वाढलेली असतात, वेली वाढलेल्या असतात, तर अशा वेलींवर कीटक येतात आणि कीटकांच्या मागे पाली सरडे येतात तर ते खायला साप सुद्धा येऊ शकतात. म्हणून झाडांची वारंवार कटाई व्हायला पाहिजे, जेणेकरून साप तिथे आसरा घेणार नाहीत. त्यानंतर घराशेजारी लाकूड आपण साठा करून ठेवू नये, तिथे पण सुद्धा साप लपत असतात. तर अशी छोटीशी सावधानी आणि काळजी जर आपण घेतली तर आपल्या पशुपालकांना सुद्धा सर्पदंश हे होणार नाहीत.
1: नक्कीच, म्हणजे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःची पण काळजी घ्यायला हवी आणि आपल्या पशूंची पण काळजी घ्यायला हवी. आणि बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांना जर आपण योग्य प्रकारे हाताळलं आणि योग्य ती काळजी घेतली तर नक्कीच सर्पदंशापासून बचाव होऊ शकतो. तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन आणि माहिती सर्पदंश याविषयी सांगितलीत आणि वेळात वेळ काढून इथे आलात, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.

मंडळी, आताच आपण जनावरांमध्ये होणारे सर्पदंश आणि उपचार या विषयावर डॉक्टर स्वाती उमप यांची शामली राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा आपला कृषी मार्गदर्शक दैनंदिन माझं घर माझा वावर हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. उद्या पुन्हा भेटूया आपल्याच वेळी, म्हणजेच रात्री 7:30 आपल्याच 585 kHz वर. तेव्हा ऐकत रहा आपल्याच कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझा वावर. आणि आता स्वतःची काळजी घ्या आणि रोहिणीला नारळ जा. नमस्कार, शुभरात्री.

विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्ज वर आकाशवाणी नागपूर केंद्र।

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रति सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता।

आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भाव विभोर नाद लहरींचा सूर केवळ।

रंध्रा रंध्रात चांदणं फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी. कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली. ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यमलहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर.

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbhartiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती अर्काइव्ज.

0: दूरदर्शन संचजांचे घरी
1: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी
0: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी
1: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
2: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
1: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
0: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जातील
2: प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची

0: 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा. हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पॅसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है.
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे. अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं. अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते. गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 मध्ये झाले

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू। आणि अहमदाबाद इथं 2000

0: साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल एन एस राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी 2-2 करेल. त्यानंतर व्हँकुवर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. सुरुवातीला ऐकूया भाऊ कुर्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत निळोबाराय यांची रचना.

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं, अभिजित लिमये यांनी संगीतबद्ध केलेलं आरती प्रभू यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:45 वाजत आहेत. यानंतरचे 10 वाजेपर्यंतचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील ते आपण ऐकूया.

रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोपा चक्रवर्ती यांचं गायन राग यमन. विलंबित ख्यालाची बंदी शेक तालात, देहो दान मोहे द्रुत ख्याल तीन तालात, रटना लगी. तबला साथ प्रवीण करकरे, संवादिनी प्रकाश वगळ. राग यमन, कलाकार गोपा चक्रवर्ती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण गोपा चक्रवर्ती यांचं गायन ऐकलं, राग होता यमन. विलंबित गत एक तालात तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ प्रवीण करकरे तर हार्मोनियम साथ प्रकाश वगळ यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसारभारतीच्या OTT वेव्ज प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊल. माफ करा, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊस.
1: रसिक हो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सादरकर्त्या गौरी लागू.

0: अहो अहो आहात का तुम्ही?
1: आले हा अण्णा.
0: अहो ऐकताय का?
1: हो हो पेट झालीच आहे अण्णा, जरा वाफ उरली की आणते.
0: अहो फाटकापाशी रिक्षा थांबली आहे. कोणीतरी आलेलं दिसतंय, बघताय का?
1: काय रिक्षा थांबली आहे, बघते हा कोण आहे ते. शिवाय आत्ता कोण आहे? कांता, तू कांते शहाणे अगं तू.
2: अगं हो हो. पुण्याला अगं लग्नाला आले होते. लग्न लागलं आणि माझ्या डोक्यात किडा वळवळायला लागला बाई. म्हटलं या ट्रीप मध्ये तुला गाठायचंच. अविनाशला म्हटलं तू आणि तुझी मुलं, काय हवा तो गोंधळ घाला. मी चालले आणि अगं मी आले पण.
1: शाबास. अगं पण येणारच होतीस तर आधी कळवायचं नाही का? घ्यायला नसते का आले मी स्टेशनवर?
2: अगं म्हणून तर नाही कळवलं, म्हटलं तुझ्या सकाळच्या घाईत हे आणखीन काम नको. रिक्षावाले देतात पत्ता शोधून.
0: बापरे अगं रिक्षावाला तू बाहेरच थांबलाय की?
2: ए माझ्या वरच्या पाकिटात तेवढी मोड नव्हती हा म्हणून मी.
1: बसा आपण, मी देऊन येते पैसे.
2: नको बाई, उगाच तुझ्या सासरच्यांना वाटायला नको. काय फुकटी मैत्रीण आली आहे म्हणून.
1: पैसे देते म्हणजे तुझ्या पाकिटातलेच देते म्हटलं मी.
2: नाही बदललीस तू, नाही बदललीस तू.
1: आणि इकडे आणि इथे कोणाला काय वाटेल याची काळजी करू नकोस. काही वाटून घ्यायला सुद्धा कोणी घरात नाही इथे.
2: एक्सलंट. म्हणजे आता तू आहेस, मी आहेस आणि आपली मजबूत तोंड आहेत बडबड करायला.
1: बघ आधी चहा टाकू की आंघोळ बिंघोळ करणार आहेस?
2: आंघोळ बिंघोळ मी काहीही करणार नाहीये आणि तुलाही काही करू देणार नाहीये. बघ जे काही 10-12 तास मिळणार आहेत ना त्याच्यात आपण ना.
1: काय 10-12 तास एवढ्यासाठी आली आहेस तू का? आपल्या पदकमलांची माती लावून आमची कुटी पवित्र करायची होती
3: वत्से. आपला सुखमय संसार पाहून नेत

0: रात्री निभवायचे होते.
1: बाई ग, उद्या रात्रीची नागपूरची तिकीट आहेत आमची, लग्नाच्या गडबडीत मी
0: एवढं. कोणाचं लग्न होतं एवढ्या लांबवर आलाय ते?
1: अगं माझ्या मामी नंडेचं.
0: असो आहे.
1: मुलगी दिल्लीची,
0: हा
1: मुलगा लंडनचा.
0: बर.
1: आणि लग्न मात्र पुण्यात. नेहमीचाच मामला आहे हा. पृथ्वीच्या कोणत्याही टोकाचे मराठी नवरा नवरी असोत, लग्न करायला तेवढे अचूक पुण्यातच कडमडतात.
0: खरं
1: तुझं आणि संजीचं नाही का, पुण्याला लग्न आणि

0: सॉरी ना देवा,
1: हो तू बस ना, मी येतेच.
0: ती काय पूजा बिजा चालली आहे ना, ती आवरून घेवाई लवकर.
1: पूजा? पूजा कुठे ग?
0: महा दिवा कसला लावलाय तिकडे?
1: तो होय, तो तिचा फोटो आहे, सान्यांच्या बायकोचा.
0: ओ, आज काही श्राद्ध बिद्ध आहे का त्यांचं?
1: नाही, हे लोक रोज सकाळी दिवा लावतात तिच्या फोटो पुढे. अगं कित्येकदा तो रात्रंदिवस चालूही राहतो.
0: किती वाईट सवय ना आपल्या लोकांना, जाणाऱ्याला पुरतं जाऊ सुद्धा देत नाहीत, उगाच फोटोत बिटोत पकडून ठेवतात, सारखी त्यांची आठवण जागती ठेवतात.
1: अगं पण
0: जे विसरायला हवं ते अट्टा हसानं स्मरत राहायचं, मला नाही आवडत बाई.
1: हे बघ, ज्याची त्याची दृष्टी वेगळी. सान्यांना त्यांच्या मुलांना म्हणशील तर खरंच जाणवत असेल तिची उणीव. पण अगं इथली गडी माणसं सांगतात ना मला, फार चांगली होती म्हणे ती, पण कॅन्सरनं हाल हाल केले तिचे. गेली ना तेव्हा या फोटोतल्यापेक्षा अर्धी झाली होती म्हणे बिचारी.
0: तेव्हा तू पण आणणारशील नाही संजयचा एखादा फोटो?
1: नाही.
0: बाकी त्याच्या फोटोना काय तोटा असणार म्हणा, त्याची हौस उत्साह सगळंच अचाट होतो बाई. किती मजेत गेले नाही आपले तेव्हाचे दिवस, सगळे तरुण होतो हा, म्हणजे अजूनही आहोत हा, पण तेव्हा म्हणजे हल्लीच्या भाषेत महातरुण वगैरे काहीतरी होतो. काय त्या पार्ट्या, त्या पिकनिक्स, रात्र जागणं, फुटकळ पैजा, फालतू विनोद, वेड्यासारखं हसणं, काय मजा नुसती ग. सॉलिड दंगा केला नाही आपण?
1: आमच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला ना, त्याआधी सुद्धा सारखे खिदळत होतो आम्ही. व्हीलपाशी असा संजय बसला होता आणि अशी इकडे मी ओला हरभरा सोडून त्याच्या हातावर दाणे ठेवत होते. तेवढ्यात समोरून एक ट्रक आला. संजय संजय संजय असं मी म्हणेपर्यंत.
0: रेवा सॉरी, चुकलं माझं, मी नको काढायला होता हा विषय आता.
1: अगं ज्याच्या बरोबर 17-18 वर्ष संसार केला, अगदी स्वर्गीय सुखाचा बिखाचा नसेल कदाचित, पण चांगला जीव लावून संसार केला त्याचा विषय मुद्दामून काढावा लागत नाही कांता. अगं तो असतोच, पुरून उरतो, इतका पुरतो, इतका उरतो की क्षुल्लक फोटो बिटोचं काय घेऊन बसायचं एवढं. शिवाय माझं तर सगळंच विपरीत होतं. एवढ्या प्रौढपणी नव्या घरात नव्या माणसात स्वतःला जागा करून घ्यायची मारामार, त्यात आणखी आपल्या भूतकाळाची गर्दी कुठे करा. म्हणून सगळं लटांबर आईकडे ठेवून एकटी चाले, मागून पुढून लख कोरी पाटी, रेघा ओढा नाहीतर चरे पाडा.
0: कोरी पाटी? मग इथली लोक नेमकं काय काढताय तुझ्या कोऱ्या पाटीवर
1: ते तूच बघ आणि ठरव. बघ मी अण्णांना पेज देऊन येते. हा
0: अण्णा, हे कोण आणखीन?
1: माझे सासरे, पलीकडची खोली त्यांची आहे.
0: अगं पण मगाशी काय म्हणालीस की घरात कोणीच नाहीये म्हणून, फक्त आपण दोघी?
1: ते बरोबरच होत, मुलं शाळेत, साने बँकेत, अण्णा आपल्या पलंगावर, हालचाली गरजेपुरतीच, म्हणजे असून नसल्यासारखंच नाही का. पण मी आपली ठराविक वेळी त्यांचं चहा, खाणं, गरम पाण्याची पिशवी वगैरे पोचवत असते. आता आजच अगं जरा उशीर झाला मला.
0: अगं म्हणजे दे ना.
1: अगं नाही, म्हणजे तसं असं पहिल्यांदाच असेल. पण
0: होऊ दे ग. अगं असं काय करतेस तू, पिरियड बंक करणाऱ्या मुलीसारखं ओशाळवणं?
1: अगं नाही पण वेळ.
0: अगं काही बिघडत नाही रेवा, थोडं मागे पुढे झालं तर. हां

0: एवढी काय आपली वेळ सांभाळायची?
1: हे बघ, आयुष्यानं एक आपली वेळ सांभाळली नाही म्हणून आपण इतरांच्या सांभाळू नयेत असं थोडंच आहे.
2: ए मी आले ग.
1: अगबाई, राणी आली वाटत. ये ये राणी.
3: हॅलो राणी, मी कांता मावशी बर का?
2: हाय, मी राणी साने.
3: शाळा सुटली?
2: नाही, सोडली. अर्धा तास अगोदर सोडली. आज टीचर लोकांची काहीतरी सभा होती, नाहीतरी शेवटचा पिरियड बोरच होता.
3: शेवटचा? आज अगं, आमच्या मुलांना सगळेच पिरियड्स बोर असतात. काही काही तर वैतात, भंकस किंवा पीळ सुद्धा असतात. ग
0: हे काय चाललंय काय तुझं फिरक्या घेणं?
2: ए भूक लागली आहे, काहीतरी छानसं खायला दे ना.
0: हे बघ राणी, आता खायला बिलं नाही, हं, आता एकदम जेवायचंयस.
2: एकदम म्हणजे?
0: अगं म्हणजे बाबा बँकेतून आल्यावर.
2: ओ नो, एवढा वेळ थांबायचं?
0: एवढा वेळ कसलं आलंय, रोजच्या सारखंच आजही करूया. आता पाठोपाठ राजा येईल, बाबा येतील, सगळे होतीलच ना मग इथे. मग आपण छानपैकी गप्पा मारत जेवणं करूयात.
2: रोज तर म्हणतेस जेवताना बोलू नये म्हणून.
3: अगं मगच उलट म्हणेल, जेवताना बोला, बोला या नव्या मावशीशी, गप्पा मारा. काय करेवा
2: हो ना. पण फार उशिरापर्यंत नको. मला दुपारी एका मित्राच्या वाढदिवसाला जायचंय, त्याच्या आत होमवर्क व्हायला पाहिजे. ए माझ्या नव्या फ्रॉकला इस्त्री असेल ना?
0: हो ग असेल, आणि नसली ना तर करून देईन मी.
2: दॅट्स लाईक अ गुड गर्ल. पण जेवण?
0: अगं वाढते म्हटलं ना,
3: फारच लाडोबा दिसते हे प्रकरण.
0: सगळ्यांचीच आहे. हिच्या लहानपणीच तिनं अंथरून धरलं, तो धसका आत्ता आत्तापर्यंत होता तिच्या वागण्यात.
3: आणि थोडला पण आहे ना ग तो.
1: त्याचं सगळंच विचित्र आहे. ती जाताना त्याचं बालपण घेऊन गेले आणि मोठे पण पुरेसं आलेलं नाही. बाकी तू बघशीलच म्हणा. चल तुला मागची खोली दाखवते, तिथे सामान ठेवून आवरून ये. तोवर मी अन्न गरम करून पानं बिनं घेऊन ठेवते, म्हणजे साने आल्यावर संकोच नको ना वाटायला.
3: कमाल आहे, मला कसला संकोच वाटणार. बाकी साने बोलके आहेत ना ग?
1: हो खूप आहेत. अगो बाहेरचं सगळं सांगत बसतात, माणसं हवी असतात त्यांना. संजयलाही हवी असायची, फरक इतकाच की संजयच्या संसारात.
4: मला भूक लागली, लवकर काहीतरी खायला दे.
0: अगं भाई राजा पण आला वाटत. अरे पण 10 मिनिटं थांबशील ना, आपण सगळे एकदम जेवूयात.
4: मला भूक लागली.
0: अरे झालंच आहे, थोडं गरम करते आणि मग आपण बसूयात ना.
4: मला कार चालेल.
0: अरे हो, पण माझी मैत्रीण आली आहे, जरा आपण नंतर बसूयात. हं 10 मिनिटं थांब. ही कांता माझी मैत्रीण, आजच पुण्याहून आली.
3: हॅलो राजा.
4: नमस्कार.
0: हिचा मुलगा पण तुझ्या एवढाच आहे बरं का? टेनिस खूप छान खेळतो, बरीच बक्षिसं मिळवली आहेत त्यात. मी तिला म्हटलं आमची मुलं सुद्धा हरहुन्नरी आहेत. अरे हे काय, हे ताट घेऊन कुठे चाललायस तू? असं काय करतोयस राजा? अरे
4: मला शांतपणे जेवायचंय.
0: अरे पण
4: समजलं.

0: वा, मस्त जेवण झालं रे वा.
1: चला जरा अर्धा तास बसू शांतपणे, मग आहेच आपली बँकेत वारी.
0: म्हणजे पुन्हा दुपारी बँक असते, शी बोरिंगच नाही का?
1: पापी पेट का सवाल आहे, जायला पाहिजे.
0: आमच्याकडे अविनाशचा तर फार आग्रह असतो बाई. ऑफिस मध्ये एकदा गेल्यावर कितीही वेळ थांबावा लागला तरी चालेल, पण पुन्हा जायला नको. त्याला मुळे आवडतच नाही एकदा घरी आलं की कुठे जायला.
1: मलाही आवडत नव्हतं, पण ही फार आजारी झाली तेव्हा मीच मुद्दाम मागून घेतली ही डबल शिफ्ट शाखेकडं. तेवढंच घरी येऊन हिच्याकडं, मुलांकडं, घराकडं बघता यायचं. पण आता ह्या असताना खरं म्हणजे दुपारी माझी घरी येण्याची काहीच गरज नाही आहे. इथं सगळ्यांचंच सगळं चोख होतं. पण आता वळण पडलंय ते पडलंय. तुमच्या मैत्रिणीला जरा संध्याकाळी फिरायला वगैरे घेऊन जा मस्तपैकी.
0: संध्याकाळी? छे गो बाई, आम्हाला संध्याकाळी निघायला हवं हो.
2: अरे अरे, ठीक म्हणशील ग, आम्ही सोडायला हवं ना.
1: तेच ना, प्रश्नच नाही. अरे एवढ्या लांबवर यायचं, ते काय फक्त तोंड दाखवायला यायचं,
2: मग काय तर.
1: छे छे,
0: हे बघा एवढं यायला मिळालं ते काय कमी आहे का? तशी ही पत्र पाठवते हा, म्हणजे कधी मधी पण पाठवते. तुम्हा सर्वांविषयी कळतं, पण पत्र वेगळं आणि प्रत्यक्ष भेट वेगळी.
2: हो
1: कधी
0: तुम्ही भेटला, तुमचं घर पाहिलं, आता हिच्या

0: विषयी काही काही म्हणून काळजी उरली नाही मला.
1: बाप रे, म्हणजे आधी तुम्हाला यांची काळजी बिळजी वाटत होती की काय?
0: काळजी नाही, पण तुम्ही सगळे एकदा या ना आमच्याकडे, सगळ्यांच्या ओळखी होतील, रेवालाही बदल होईल. काय रेवा,
1: केव्हाही येऊन घेऊन जा यांना. आधीपासून ठरवलं तर सगळे मिळून जाऊ जवळपास ट्रीपला कुठं तरी, नाही का? तेवढाच सगळ्यांना चेंज. काय रे राजा, जाऊयात का? यंदा तुझी 10वी आहे, ती संपली की मोठी सुट्टी मिळेल तुला, नाही का? तिच्यात आपण या मावशी सगळे मिळून एखादी छानपैकी ट्रीप काढूयात, काय म्हणतोस?
2: बघू.
3: हो ना, नाहीतरी गेल्या 4-5 वर्षांमध्ये तुम्हा मंडळींना कुठे जायला यायला मिळालं नसेल.
1: नाहीच मिळालं.
2: नाही मिळालं म्हणून काय राहिलं का?
3: अरे
2: आम्ही नाही कोणाच्या दारात गेलो,
3: पण
2: आमच्या घरात आम्ही सुखात होतो.
1: राजा
2: मी जातोय.
3: राजा
1: हे बघ, अरे
3: अरे पण
1: अरे हो बरं का, तुम्हालाही मीटिंगला जायचं होतं, आत्ता आठवलं, शाळेची मीटिंग होती ना.
3: मीटिंग? अरे खरंच की विसरलेस, फार विसरले बघा.
1: हा आणि फोन करून टाका.
3: हो आत्ताच.
1: आपले ते बाबूराव असतीलच बघा शाळेमध्ये.
3: हो
1: का करू मी?
3: नाही नाही मी करते, तुम्ही घ्या विश्रांती, मी सांगून टाकते त्यांना.

0: हा आत्ता मला लोळायला मिळतंय. हे कसलं ग कमिटी मीटिंग, हे काय नवीन काढलंस तू?
1: हे बघ, सान्यांच्या आजोबांनी ना ह्या गावात एक शाळा काढली. सान्यांपैकी कोणी ना कोणी शाळेच्या कमिटीवर असतंच. ती होती, आता माझं नाव घातलंय. मलाही वाटलं नवख्या गावात बरा असा एखादा प्लॅटफॉर्म असणं. जायला लागले मग.
0: खरंय ग, खरंय.
1: अगं नीट बैस की आरामात.
0: मी बसते ग, आणि तू?
1: मी बसते ना इथेच. राणोबा दहादा ये जा करतीलच. ते रोजच आहे बघ, बेल फोन माणसं, ह्यात वेळ कसा गेला समजतही नाही बघ.
0: 6-7 महिने झाले असतील नाही का तुला इथे येऊ?
1: 6-7 महिने? 10 होऊन गेले बाई, 10 महिने. आहेस कुठे? गेल्या वर्षी ह्या सुमारालाच तर सान्यांची जाहिरात आली होती. आईने ती बघितली, पत्र टाकलं आणि भराभर सगळं जुळत आलं. खूप टेन्शन आलं होतं बघ. वाटायचं कसं जुळेल, कसं निभेल.
0: छान चाललंय की? मलाच थोडं उशाळ वाटतंय. एवढी लांबनं आले मी, पण तुझ्या मुलांना खाऊ बिऊ काही आणला नाहीये.
1: अगं काहीतरी काय,
0: पण तुला साडी आणली आहे, जाताना त्याची आठवण कर.
1: साडी?
0: नाहीतर मी गाडावर बोलेन आणि मूळ मुद्द्याचं विसरेन.
1: अगं साडी कशाला हवी आहे? इथे आहेत ना, त्याच नेसल्या जात नाहीयेत.
0: तिच्यात वाटत.
1: कपाट भरलंय. अगं ती जाण्यापूर्वी राजाची मुंज झाली होती ना, मुंजीत आलेले. आहेराच्या साड्या कोऱ्याच्या कोऱ्या राहिल्यात. सान्यांनी आल्या आल्या तिचं कपाट दिलं मला वापरायला.
0: देवा, या बांगड्या आणि मंगळसूत्रही तिचंच आहे?
1: हो. अगं अण्णांनी सरळ लॉकरवर माझं नाव घालून टाकलं. मी उघडत नाही कधी फारसं, पण म्हटलं तर ते सगळी माझंच.
0: चांगली माणसं आहेत नाही तशी?
1: हो खूप चांगली आहेत. ए बंटी कसा आहे ग? संजय खूप लाड करायचा त्याचे. ए तो खूप उंच झाला असेल ना
0: बंट्या? ना
1: हा,
0: अगं नुसती उंची वाढतीये त्याची. बाकी प्रगती म्हणशील ना तर शून्य.
1: काहीतरी काय?
0: अगं हट्ट तर विचारू नकोस. तरेवाईक पण आता इतका अंगात आहे ना, कधी कधी इतकं डोकं फिरतं ना माझं. पोटची आहेत का वैरी आहेत ही कार्टी असं वाटतं मला.
1: म्हणूनच असतील. त्रास देण्या इतकी सुद्धा जवळीक वाटावी लागते माणसाला.

0: म्हणजे राजा राणीच्या बाबतीत
1: नाही काही नाही. हे बघ आता पड बघू तू 15 मिनिटं शांत, मग चहा पिऊ आपण आणि मग स्टँडवर जाऊन बघू.
2: विषय बदलू नकोस रेवा तू. तुला इथं कोणी उपरेपणा जाणून देत आहे का?
1: छे ग, जरा सुद्धा नाही.

0: मग अण्णांकडून काही दुरावा होतोय का? हे बघ, ही म्हातारी माणसं असतात ना, त्यांचे विचार जुने असतात अगं.
1: अगं अजिबात नाही, उलट ते आणि साने दोघंही मुलांना सारखी सांगत असतात, ह्यांचं ऐकत जा, यांना त्रास देऊ नका.
0: मग तू असं का म्हणालीस?
1: सगळा माझ्याच मनाचा खेळ ग. पुढ्यात पंचपक्वांना आलं तरी ताट उष्ट आहे हे विसरेल का? सांग ना. आणि मग इथे तिथे खरकटं पडलं होतं म्हणून तक्रार तरी करवेल का? जाऊ दे, उगाचच नसत्या वळणाला लागल्या गप्पा आपल्या.
2: ए, पटकन माझे कपडे दे ना.
1: अबाई राणी, म्हणजे काय निघालीस तू?
2: हो, आभाळ जाम भरून आले, केव्हाही पाऊस सुरू होईल.
1: अगं,
2: आणि एकदा पाऊस सुरू झाला की तू मला काही घराबाहेर सोडायची नाहीस.
1: बघ राणी,
2: त्यापेक्षा मी आधी पळते.
0: अगं पण वाढदिवसाला इतक्या आधीपासून जाऊन काय करणार तू?
2: मित्राकडे जाणार आणि त्याच्या आईची नजर चुकून मस्तपैकी पहिल्या पावसात भिजणार. येस.

0: छे बाई, आज या पावसानं अगदी ताळतंत्र सोडलं. तिघही घराबाहेर आहेत आणि किती भिजलेत कोण जाणे.
1: हा असला प्रकार इथं नेहमी होतो?
0: कसला प्रकार ग?
1: अगं पावसाचा.
0: नाही बाई, मी इथे आल्यापासनं तरी पहिल्यांदाच बघते अधिंगाणा. या वाऱ्या वादळात तू कसली पुण्याला जाणार होतीस ग? हं, उगाच कुठे अडकून पडली असतीस म्हणजे. इकडे आम्हाला काळजी आणि तिकडे त्यांना.
1: बाकी आता तिकडे फोन लागला नाही ना तर त्यांची काळजी काही चुकत नाही म्हणा. मुलं तर आई आई म्हणून क भंडावून सोडतील ना त्यांना.
0: ए, एवढी मोठे लहान आहेत आता ती.
1: अगं नसू देत ना, पण आई लागतेच ना पदोपदी. सारखा त्यांचा ससेमिरा असतो मागे. ऐग ऐग, कधी कधी तर मी इतकी वैतागते ना, तंबी देते. पुढच्या तासभर घरात कुणी आई आई असं जरी केलं ना तर याद राखा.
2: ए पटकन दार उघड.
0: अहो बाई, राणी आली आहे वाटतं. अहो, एवढे पावसात काय झालं असेल यांचं? आणि हे काय, तुम्ही दोघं कुठे भेटलात?
3: छे, भेटलो नाही. मीच जरा 15 मिनिटं अगोदर निघून हिला मित्रांकडे घ्यायला गेलो. करणार काय?
0: मी विचारच करत होते ही आता कशी येईल म्हणून.
2: राहुलच्या आईने मला नसतं सोडलं म्हणा, पण बाबा आले म्हणून. अगं डोकं पुस ना, जाम भिजलीये मी.
0: हो थांब थांब, टॉवेल देते हा तुला. थांब थांब जरा.
2: मग तुझा पदर कशासाठी आहे? अगं दे ना इकडे पटकन.
0: हो अगं पुसते पुसते. हा थांब. हे बघ, अगं हे काय शिंकतेस काय? हा थंडी वाजते ना, आज जाऊन कपडे बदल बघू आधी. जा जा.
2: हो हो
0: चला. सगळ्यांसाठी गरमागरम आल्याचा चहाच करते आता.
3: हे काय, राजा पण घरात नाहीये?
0: दुपारी गेलाय. तो आलाय कुठे अजून?
3: गेलाय कुठे?
0: आधी क्लास होता आणि मग एखादा मित्र असे. राजा याला भिजतच आलाय.
3: ये रे,
0: किती भिजलायस तू. हे राजा, अरे हे बघ पूस बघू.
4: नको टॉवेल.
0: अरे नको काय म्हणतोयस, आजारी पडशील ना. पूस बघू.
3: पूस नीट.
4: अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: हे बघ तू आधी डोकं पूस बघू, नाही तर आजारी पडशील.
4: मी काय विचारतोय, अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: अरे हो बाबा, सगळं नीट आहे. तू पूस बघू आधी डोकं.
1: नीट आहे म्हणजे घरातलं? हा, बाहेर सगळा आनंदच आहे. माहिती नाही आता गोंधळ कधी थांबतो आणि कधी एसट्या धडपणे सुटतात आणि कधी मी घरी पोचते.
3: अहो सुटतील उद्या सकाळी. आम्ही थांबा म्हणून थांबला नसतात. पावसानं थांबवलंच की नाही तुम्हाला शेवटी?
4: गावात खूप ठिकाणी वीज नाहीये.
0: आपल्याकडे तरी कंदील वगैरे धड आहेत ना? नाही, मला कधी लावायची वेळ आली नाहीये ना म्हणून विचारते.
4: नाहीये काही. वीज गेली की आम्ही सगळे मिट्ट काळोखात बसून राहतो.
3: राजा काय बोलतोस तू?
4: असं काय विचारते ही?
3: हे बघ जा, हा आज जा नीट डोकं पुसून घे, कोरडे कपडे घालून चहा घ्यायला ये. आणि राणी, बरं का आजोबांनी स्वेटर घातलाय का बघ. जा उठ, चल चल. नसला तर त्यांना वरच्या कपाटातला काढून दे. चल जा.

0: तुमच्या छोट्याशा बेटी त्या पावसानं फार विघ्न आणली बुवा. नुसतं घरातच बसून राहावं लागतंय.
1: असू देव, तुम्ही कशाला वाईट वाटून घेतात?
0: नाही तर काय,
1: बरंच झालं की एका अर्थानं घरातली सगळी मंडळी एकत्र भेटतात त्यानिमित्तानं. निवांत गप्पा टप्पा होत आहेत, असा योग तरी कधी येणार?
0: काय पण आता आमच्या लहान गावामध्ये अजूनही बरंच तसंच वातावरण आहे. इथे शहरी धकाधक तशी कमीच. तुमच्या मैत्रिणीलाही सुरुवातीला खटकलं असेल पण त्यांनी पटकन जुळवून घेतलं.
1: मग मैत्रीण कोणाची म्हटलं?
2: काय ग उगाच एवढी काही खाल्ली अन्नाला जागायला नकोय. हा
3: बाबा, बाबा इकडे या पटकन.
0: अगं काय ग, काय झालं?
3: आम्ही नाही सांगणार, हो लवकर या बघायला.
0: अगं पण
4: काही नाही, बेडूक आला असेल एखादा.
3: नाहीच मुळी, दुसरं कोणीतरी आलंय.
2: अहो बघा ना कोण आहे ते.
0: काय बघतो, ही राणी सुद्धा ना छोट्याशा गोष्टीचं एवढं अवडंबर माजवते की काही विचारायची सोय नाही.
3: काय म्हणालात बाबा, काही ऐकू येत नाहीये पावसाच्या आवाजात.
4: ते म्हणाले तू वेडी आहेस वेडी.
1: अरे थांब ना रे, ती एवढ्या उत्साहाने काय सांगते ते ऐक तरी. काय आहे ग बाहेर?
3: मावशी, कुत्र्याचं पिल्लू. पी आय एल एल ओ ओ, पिल्लू.
0: हा तिच्या एवढंच ना राणी.
4: ही राणी पण किती पोरकटासारखी वागते. पिल्लू काय पिल्लू?
3: हो बाबा लवकर या ना बाहेर, बघा ना ते किती थर थर कापते. पार भिजलंय होते. ए जरा जुनं फडकं किंवा टॉवेल देतेस. ए राजा, अडगळीच्या खोलीत जुनी पोती आहेत ना रे.
4: आता पोत्याचं काय करायचंय तुला?
3: अरे याच्यासाठी अंथरूण घालू, जमीन गार लागेल ना त्याला.
0: अरे म्हणजे काय आता हे लचाण आता घरी येणार का आपल्या?
3: थंडी वाजते. मग पावसात भिजायला सांगितलं होतं कोणी? वेडा.
0: पोत बीत काही नकोय, काय लागेल ते बशी दोन बश्या, गरम दूध द्या आणि पाऊस थांबला ना की हाकलून लावा त्याला एकदा.
3: हो पण हो बाबा, बाबा प्लीज, एवढ्या पावसात कुठे जाणार होते?
0: नाही काही नाही,
3: सांगा ना बाबा. केवढंच आहे हो बिचार, हरवलंय आधीच, पार भेदरून गेलंय.
0: आपल्याला नकोय.
4: आणि मुद्दाम पत्ता शोधत तुझ्या आश्रयाला आलाय.
3: ए तू गप रे, सारखं मध्ये मध्ये बोलू नकोस. आता आलंच आहे तर आपण पाळलं तर त्याला.
0: माफ करा, एवढी दोन माकडं पाळलीत ना तेवढी पुरेशी आहेत मला.
2: ए राजा, तुला कुत्रा आवडतो की नाही खरं सांग बघू.
0: काही लाडीगुडी नकोय बरं का, कुत्रा नुसता आवडून चालत नाही. अरे पण त्याची खूप भरपूर ताबेदारी करावी लागते.
2: हो
0: बरं का, भाकरा बडवाव्या लागतात ना त्यांना समस्त बरोबर.
3: हो का रे टॉमी, तू खातोस भाकल्या?
4: ही टॉमी नको म्हणू.
3: मग काय म्हणू म्हणावं? विकी, बॉबी की टायगर?
4: झाली आता सगळी नाव. आपण त्याला प्रताप सिंह म्हणूया.
1: तो कुत्रा आहे ना, मग त्याला सिंह काय म्हणतोस?
4: सिंहासारखा रुबाबदार कुत्रा प्रताप सिंह. काय बाबा कसा आहे चॉईस?
0: अगदी भिकार.
4: जाऊ द्या, तुम्हाला विचारण्यात अर्थ नाही. ए तुला काय सुचवायचंय?
2: मी अजून तसा काही विचारच केला नाहीये.
0: माझा विचार म्हणाल तर तसा मस्त पैकी पक्का आहे बर का. ते लचाण घरात नको
3: बाबा.
0: हे बघ पाऊस थांबला की सोडून द्यायचंय त्याला.
3: असं नका ना म्हणू बाबा प्लीज. अहो बघा ना त्याच्याकडे, आपला वाघ्या कसा कावरा बावरा बघतोय सगळ्यांकडे.
4: वाघ्या?
3: मग कोणाचं नाव पाहिजे सर्वांनी सांगा बरं.
5: काय करताय रे सगळे मिळून, मला नीट कळत नाहीये.
0: अण्णा बरं का, आपले कुलदीपक कुत्र्याचं बारसं करतायत. आता तुम्हालाही काही नाव सुचत असेल तर तुमचंही होऊन जाऊ द्यात.
5: जय, हे नाव कसं वाटतंय.
1: का ग एकटीच अंधारात बसलीस?
2: काय नाही, ठीक आहे चल ना.
1: अगं मी म्हटले हे कुठे सगळे गायब झाले कळलंच नाही, आणि पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाही.
2: त्याची तीच तर मजा असते, धो धो पडतो. पण हवा तिथे पडेलच असं नाही.
1: रेवा हे बघ, माझ्यापासून काही लपवू नकोस. काय झालं?
2: तरी ते आपलं आपण इथं आलंय.
1: कुणाबद्दल बोलतेस तू?
2: ते कुत्र्याचं पिल्लू ग, ते आपलं आपण आलं इथं, वाट चुकून भिजलं म्हणून आडोशाला आलं. बाहेर रखडत होतं ते ह्यांनी आत आणलं.
1: तू काय बोलतेस रेवा, मला नीट समजत नाहीये.
2: खास काही नाही ग, उगाच मनात आलं, चुकून माकून.

घरात आल्याला 10 मिनिटं झाली नाहीत, तर त्याच्या नावाची केवढी उठाठेव पडली सगळ्यांना. आणि मला मला इथे येऊन 10 महिने झाले ग, थोडे थोडके नाहीत, 10 महिने. मला एखादं नाव असावं असं नाही वाटलं कोणाला. कबूल आहे, मला कोणी आई नाही म्हणणार, कबूल आहे. पण ताई, माई, अक्का, नन्नी, वहिनी काहीतरी तरी म्हणाल की नाही. मला मला कपडे, दागिने, प्रतिष्ठा, मान, पैसा सगळं धो धो दिलं ग ह्या लोकांनी. पण पण त्याआधी एक साधंसं नाव दिलं असतं.

0: रसिक हो, आताच आपण ऐकत होतात नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सहभागी कलाकार सुधीर मुंगी, जयश्री कुलकर्णी, मानसी वझे, अवंती चितळे, जुईली गोरे आणि राजीव कुलकर्णी. सादरकर्त्या गौरी लागू.
1: नभोनाट्य पाऊस आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

अजून 19